0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उन उन उन।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोडं तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. बाय बाय.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.
1: नमस्कार नगरकर, मी अस्मिता दाते. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी मुरळी अंबिका मल्हार, लोककला अभ्यासक. समाजातील शोषित आणि वंचित महिला मुलींसाठी स्नेहालय संस्था करत असलेलं काम पाहायला एकदा जरूर या आणि आपल्या सामाजिक जाणीवा समृद्ध करा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: श्रोत्याहो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। आरजेनं तुम्हाला भेटायला आली आहे। सुप्रभात मंडळी, नमस्कार, शुभ सकाळ आणि आपल्या दिवसाची प्रसन्न सुरुवात करूयात। आणि आज आहे 7 ऑगस्ट 2026 आजची तारीख आणि आज आहे वार शुक्रवार। आपल्या दिवसाला छान प्रसन्न आपण सुरुवात केलेली आहे। आषाढ महिना सध्या सुरू आहेत आणि त्याचबरोबर अधूनमधून आषाढ सरी आपल्याला कोसळताना दिसतात। आपल्या नगरचा आपण विचार केला तर आपल्या नगर शहरामध्ये बाकी तुलनेनं थोडासा कमी पाऊस आहे, पण तरीसुद्धा धरण साठा मात्र बऱ्यापैकी भरलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि या सुंदर आषाढ सरी कोसळत आहेत, हळूच उन्हाची चाहूल होती आहे, दमट वातावरण आहे, थोडेसे बदल जे आहे ते वातावरणामध्ये होत आहेत। आपल्या दिवसाला आपण छान प्रसन्न सुरुवात करत आहोतच आणि महत्त्वाचे दिनविशेष, काही महत्त्वाच्या जागतिक घटना आणि नोंदी याकडे आपण वळणार आहोत। आणि त्याचबरोबर आजपासून आपण एका नवीन गोष्टीलाही सुरुवात करतो आहोत। ती नेमकी कुठली गोष्ट आहे किंवा नेमकं ते काय आहे हे मी सांगणार आहे अगदी थोड्याच वेळामध्ये। सकाळचे 7 वाजून गेलेत रेडिओ नगरच्या क्लॉकमध्ये। दिवसाची प्रसन्न सुरुवात करूयात काही मराठी गाण्यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालय आज लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आरजेन तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय स्नेहालय आज लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी आरजेन तुमच्या सोबत आहे. नगरचे अंतरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर आजचा दिनविशेष याकडे सुद्धा आपण वळणार आहोत. आज ऑगस्ट महिन्यातील 7 तारीख आहे आणि आज आहे शुक्रवार. आजच्या दिवसाला आपण सुरुवात केलेली आहेच आणि महत्त्वाच्या घटना. आजच्या दिवशी अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना झाली होती 1789 मध्ये. दुसरं महायुद्ध झालं प्रशांत महासागरातील ग्वाडेल कॅनॉल या ठिकाणी अमेरिकन सैन्य 1942 मध्ये उतरलं आणि दुसऱ्या महायुद्धातील एक भीषण आणि मोठी लढाई सुरू झाली होती. तुम्हाला माहिती आहे का, या घटनेतूनच जपानच्या माघारीलाही सुरुवात झाली होती. 1947 मध्ये आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली होती, बॉम्बे इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट. आजच्या महत्त्वाच्या दिनविशेष आणि काही महत्त्वाच्या घटना ज्या फार महत्त्वाच्या आहेत त्या आपण जाणून घेतो आहोत. अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा ले आज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सुप्रभात नगरकर. आणि आज आहे 7 ऑगस्ट आणि आज असा दिनविशेष आपण जाणून घेतोय. 1947 साली थोर हायरडल आणि त्यांच्या सहकार्यांनी बालसा या लाकडापासून कॉर्न टिक्की तयार केली होती आणि या तरफ्यातून 101 दिवसामध्ये पॅसिफिक महासागरामध्ये 7000 किलोमीटर प्रवास केला होता. 128 वर्ष एक वृत्तपत्र जे सलग प्रकाशित झालं होतं ज्याचं नाव होतं द वॉशिंग्टन स्टार. हे वृत्तपत्र 1981 बंद पडलं. जपानचे पहिले अंतराळवीर म्हणून ताकुआ दुई आणि मोमोरो मोहरी आणि चिकी मोकाई यांची निवड 1985 झाली. गल्फ या युद्धासाठी पहिलं अमेरिकन सैन्य सौदी अरेबियामध्ये 1990 पोहोचलं. अमेरिका ते सोव्हिएत संघ पोहून पार करणारे एक व्यक्ती लिन कॉक्स हे पहिले व्यक्ती 1987 ठरले. जमिनीतून हवेत मारा करणाऱ्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा या ठिकाणी तिसऱ्यांदा 1991 यशस्वी चाचणी झाली. चित्रपट निर्माते गौतम घोष यांना इटालियन दिग्दर्शक सिका यांच्या नावानं दिला जाणारा व्हिक्टोरिया डी सिका हा सन्मान 1997 जाहीर. महत्वाच्या दिनविशेषकडे आपण पुन्हा एकदा वळत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशाच संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत. 7 ऑगस्ट 2024 आजची तारीख आहे आणि महत्वाच्या दिनविशेषकडे वळतोय. 2000 ब्रिटिश बुद्धिबळ स्पर्धेमध्ये 9 वर्षाखालील गटात भारताच्या संकल्प मोदवल या मुलानं संयुक्त विजेतेपद मिळवलं. अतिरेक्यांनी दार ए सलाम टांझानिया आणि नैरोबी केनियामधल्या अमेरिकन वकिलातीवर या बॉम्ब हल्ल्यामध्ये 212 लोक ठार झाले. 1998 ही घटना. आज आहे जलरंग चित्रकार रवींद्रनाथ टागोर यांचे काका अवनींद्रनाथ टागोर यांचा 1871 मध्ये जन्म. पहिल्या महायुद्धामध्ये गाजलेली एक डच नर्तिका होती जिला सौंदर्यवती म्हटलं जायचं आणि ती गुप्तहेर सुद्धा होती. माता हारी यांचा 1876 मध्ये जन्म. हृदयरोगतज्ञ केशवराव कृष्णराव दाते यांचा 1912 मध्ये जन्म. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरित क्रांतीचे जनक आणि केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर मनकोंबू सामसिवन तथा एम एस स्वामीनाथन यांचा 1925 मध्ये जन्म. 2 वेळा अश्डन पुरस्कार विजेते डॉक्टर आनंद कर्वे आज यांचा जन्मदिवस आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांचा 1948 मध्ये जन्म. विकिपीडिया, ज्याचा वापर आपण सगळेजण करतो आहोत, सहसंस्थापक त्याचे जिमी विल्स यांचा 1966 मध्ये जन्म. महत्वाच्या दिनविशेषकडे आपण वळत आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचे अंतरंग. या कार्यक्रमात श्रोते हो मनापासून स्वागत. महत्वाच्या घटना. भारतातील मुघल सम्राट मोहम्मद शहा 1702 मध्ये जन्म. प्रशियाची विल्हेल्मिना फ्रेडरिका सोफिया विल्हेल्मिना यांचा 1751 मध्ये जन्म. अमेरिकन राजकीय शास्त्रज्ञ आणि शैक्षणिक मुत्सद्दी नोबेल पारितोषिक राल्फ बर्न्से यांचा 1904 मध्ये जन्म. भारतीय इंग्रजी पत्रकार आणि अभिनेते केनेथ केंडल यांचा 1924 मध्ये जन्म. इंग्रजी वास्तुविशारद ट्रायकॉन सेंटर आणि ट्रिनिटी स्क्वेअरचे रचनाकार ओवेन लुडर यांचा 1928 मध्ये जन्म.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: तोते हो नमस्कार, आपण ऐकता स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगर संतरंग या कार्यक्रमात सुप्रभात, आणि आज आहे 7 ऑगस्ट 2024। आज आहे वार शुक्रवार आणि आजच्या दिवसामधल्या महत्वाच्या निधन वार्ता। रोमन सम्राट मेजोरियन यांचं 461 मध्ये निधन। चिनी राजकुमार ली लोंगचुन यांचं 707 मध्ये निधन। लेबनॉन देशाचे 7वे अध्यक्ष कॅमिल चामून यांचं 1987 मध्ये निधन। श्रीलंकन प्राणीशास्त्र आणि शैक्षणिक के डी अरुल प्रगासम यांचं 2003 मध्ये निधन। न्यूझीलंडचे व्यावसायिक टेट कम्युनिकेशनचे संस्थापक अँगस टेट यांचं 2007 मध्ये निधन। अमेरिकन गोल्फर LPGA चे सहसंस्थापक लुईस झुक्स यांचं 2015 मध्ये निधन। तमिळनाडू राज्याचे दुसरे मुख्यमंत्री आणि तमिळांचे प्रमुख नेते एम करुणानिधी यांचं 2018 मध्ये निधन। मेंढीबाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचं 1974 मध्ये निधन। रवींद्रनाथ टागोर जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष आणि पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते 1941 मध्ये निधन। स्वीडिश रसायनशास्त्रज्ञ जेकब बर्झिलियस यांचं 1848 मध्ये निधन। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज।
3: स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता। अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: करते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, हक्काचा आवाज. महत्वाच्या दिनविशेष काही घटना आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि आता महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. श्रोते हो, एसटी संदर्भामध्ये, एसटी आरक्षणासंदर्भामध्ये आता 2 दिवसातच लवकरच केंद्राकडून अधिसूचना जारी केली जाणार आहे अशी माहिती पणजीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल दिल्लीहून परतल्यानंतर दिली. 2027 विधानसभा निवडणुकीमध्ये एसटीला आरक्षण मिळण्याची शक्यता आता दुणावली आहे. दिल्ली दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन एसटी आरक्षणाचा विषय प्राधान्यक्रमानं मांडला. शाह यांना गोवा भेटीचं निमंत्रणही देण्यात आलं. एसटी आरक्षणाबाबत शाह सकारात्मक होते. प्रक्रियेला गती देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं असून 2 दिवसात केंद्रीय कायदा मंत्रालयाकडून अधिसूचना येईल असं सांगण्यात आलं. एसटी संघटनेचा कुठेतरी विधानसभा निवडणुकीसाठी आरक्षण देणारा कायदा मंजूर होऊन सुद्धा प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्यानं नाराजी असल्याचं दिसून आलं. तर पणजीमध्ये महाआंदोलनाचा इशारा 13 ऑगस्ट रोजी उटा या संघटनेनं यासंदर्भात दिला आहे. केंद्रानं एसटी आरक्षणासंदर्भात अधिसूचना त्वरित जारी करावी असं सांगण्यात आलंय. 2027 विधानसभा निवडणुकीमध्ये आरक्षण लागू करायचं असेल तर एसटीकरता 4 मतदारसंघ राखीव ठेवावे लागतील असंही यावेळी सांगण्यात आलं. महाराष्ट्रातल्या आणि त्याचबरोबर जिल्ह्यातल्या घडामोडींकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, मी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 104 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. राज्यामधल्या महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळत आहोत. धाराशिवमध्ये कृषी निविष्ठा घोटाळ्यामध्ये मोठी कारवाई करत कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी 15 कृषी अधिकाऱ्यांना निलंबित केलंय. एकात्मिक कीड आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन या योजनेमध्ये भूमिहीन मयत दुबार शेतकऱ्यांची नावं, तब्बल 2,32,00,000 घोटाळा झाल्याचं चौकशीमध्ये समोर आलंय. या कारवाईमध्ये 2 जिल्हा कृषी अधीक्षक आणि 8 तालुका कृषी अधिकाऱ्यांचा समावेश असून यामुळे सध्या कृषी विभागामध्ये खळबळ उडाल्याचं दिसतंय. कृषीमंत्री यांच्याकडून मोठी कारवाई सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये करण्यात आली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालय असं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत. राज्य शासनाच्या महत्वाच्या घडामोडींकडे आता आपण वळत आहोत. राज्य सरकारनं तरुण आणि तरुणींसाठी युवकांसाठी 31 मार्च 2027 पर्यंत 1000 रोजगार मेळावे आयोजित करण्याचं डॅमेजर कंट्रोल प्लॅन आखला आहे. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब केलंय. महाराष्ट्र सरकार आता तरुणांसाठी रोजगार मेळावे घेणार आहे. याचा उद्देश एकच आहे की या रोजगार मेळाव्यातून अनेक तरुण जोडले जातील आणि त्याचबरोबर अनेक तरुण तरुणी युवक युवती यांना रोजगाराच्या संधी मिळतील. पूर्व प्रशिक्षण असेल, व्यक्तिमत्व विकासात काही बदल असणं आवश्यक आहे, संभाषण कौशल्य या गोष्टींमध्ये प्रात्यक्षिक मार्गदर्शन केलं जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत तरुणांची निवड वाढवण्यासाठी मेळाव्यापूर्वी 2 आठवड्याचं एक ट्रेनिंग असेल, ज्यामध्ये जी काही मुलं जी आहे, जी तरुण मंडळी आहेत, त्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रत्यक्ष मार्गदर्शन सुद्धा केलं जाणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहाल लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत नगरसंतरंग या कार्यक्रमात. सुप्रभात श्रोते. हो, चंद्राचे अनेक फोटोज आपण पाहिले असतील किंवा आपण चंद्राच्या अनेक प्रतिमा पाहिल्या असतील. आपण रात्रीच्या खूप स्वच्छ लखलखीत आकाशामध्ये सुंदर असा पौर्णिमेचा चंद्र सुद्धा पाहिला असेल. पण मी चंद्राबद्दल जरी बोलत असले तरी सुद्धा तुम्ही सूर्य पाहिलाय का? आता तुम्ही म्हणाल की दिवसाची सुरुवात झाल्यानंतर सूर्य नेहमी वेळेप्रमाणे येतो आणि त्याला काय पाहायचं, किंवा तो आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसतो का? पण आता अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या मदतीनं टेलिस्कोपद्वारे सूर्य प्रत्यक्ष कसा दिसतो हे टिपलं आहे. इंटरेस्टिंग माहिती आहे ना? डॅनियल के इनोये असं त्यांचं नाव आहे, ज्यांनी सोलर टेलिस्कोपची मदत घेतली आणि सूर्याचा पृष्ठभाग कसा आहे हे बघितलं आहे. यामध्ये खूप जास्त हाय रेझोल्युशन असलेल्या काही प्रतिमा सोशल मीडियावर सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केल्या आहेत, ज्यामध्ये सनस्पॉट्स आपल्याला काही दिसतात आणि जवळपास 20 किलोमीटर रुंदीच्या लहान आणि चक्राकार फिरणाऱ्या रचना आपल्याला दिसून येतात, ज्याला आपण सूर्याच्या प्रतिमा म्हणू शकतो. नेचर हे एक नियतकालिक आहे, मासिक आहे, जे प्रसिद्ध मासिक आहे आणि यामध्ये काही अभ्यास प्रकाशित झालाय सूर्यासंबंधी. सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राला समजून घेण्यासाठी या नियतकालिकेमधली महत्वाची माहिती नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी महत्वाची ठरणार आहे. अनु आहे तुमच्या सोबत, थोड्याच वेळामध्ये पुन्हा येते भेटायला. एकत्र आहे रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्हाला.

रसिक हो, दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल आनंद योगी पुलं या पुस्तकाचं अभिवाचन. हे पुस्तक लिहिलं आहे ना धो महानोर यांनी, तर वाचक स्वर आहे अनिल सोमणी यांचा. चला तर मग तयार व्हा पुलं यांचा आनंद, विनोद आणि जीवनातील अनुभव जाणून घेण्यासाठी. दर रविवारी दुपारी 2 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या शो मध्ये.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत। श्रोते हो, नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलतो आहोत, आणि भारतामध्ये अनेक सेलिब्रिटीज आहेत किंवा अनेक नायक आहेत, हिरो आहेत, आपल्या प्रत्येकाला त्यांचं सिनेमे, त्यांचं रिअल लाईफ असेल किंवा स्क्रीन लाईफ असेल ते आपल्याला प्रचंड आवडतं किंवा आपण त्यांना फॉलो सुद्धा करतो। पण क्रॉल नावाचा एक रिपोर्ट आहे, ज्या रिपोर्टनुसार भारतामध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्युएबल सेलिब्रिटीज कोण आहे, तर सुमारे 1700 कोटीचा ब्रँड व्हॅल्यू असलेले अभिनेता SRK, ज्याला किंग ऑफ द रोमॅन्सचा बादशाह म्हटलं जातं, शाहरुख खान। आणि भारतामधला सगळ्यात व्हॅल्युएबल सेलिब्रिटी तो आहे, आणि गेल्या वर्षी त्यानं अव्वल स्थान पटकावलं। गेल्या वर्षी विराट कोहली आपल्याला बघायला मिळाला होता आणि त्याला सुद्धा मागं टाकलंय। रणवीर सिंगनं 1500 कोटींसह दुसऱ्या स्थानावर आपलं नाव कमावलंय, तर विराट 1500 कोटींसह तिसऱ्या, आणि सचिन तेंडुलकर 1200 कोटींसह चौथ्या स्थानावर आहे। MS धोनी 5व्या, आलिया भट 6व्या, दीपिका पदुकोण 7व्या, आणि ऋतिक रोशन 8व्या स्थानावर आहे। म्हणजे भारतामधले सगळ्यात व्हॅल्युएबल सेलिब्रिटीज कोण आहेत, तर ही सगळी मंडळी आहेत। श्रोते हो, पुन्हा येते भेटायला, एकत्र आहे रेडिओ नगर 90.4 FM आवाज।
3: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी। सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल। अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी।

0: ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. श्रोते हो, नगरचे अंतरंग हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय आणि महत्वाच्या काही अपडेट्स आपण जाणून घेतोय. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सध्या वेगवेगळे व्यावसायिक ट्रेनिंग असतील, पदवी, पदव्युत्तर काही पदवी असतील, या अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेमध्ये पडताळणी अंती सादर केलेली कागदपत्र चुकीची, खोटी, बनावट किंवा दिशाभूल करणारी जर आढळली तर संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश तात्काळ रद्द करण्याचा निर्णय कक्षानं घेतलाय. सीटी कक्षानं हा महत्वाचा निर्णय घेतलाय, त्यामुळे विद्यार्थ्यांवर नियमानुसार आता कायदेशीर कारवाई केली जाईल असं सीईटी विभागानं सांगितलंय. बऱ्याच वेळा पडताळणी न करता प्रवेश अनेक संस्था देतात, या संस्थांवर सुद्धा कारवाई होण्याची आता शक्यता आहे. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, काल मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळाली होती आणि काल मुंबई लेनवर 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या रांगा आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळ बळवली दुर्शेत परिसरामध्ये गौण खनिजाची वाहतूक करणारे जे काही डंपर्स आहेत किंवा काही ट्रक आहेत, अक्षरशः 3 ते 4 किलोमीटर या रांगा बघायला मिळाल्या होत्या आणि सोशल मीडियावर याची चर्चा आहे. कोकणाकडून जे मुंबईकडे परतत होते असे अनेक प्रवासी या लेनवर तिहेरी रांगेमध्ये अडकले होते. वाहतूक अतिशय धीम्या गतीनं सुरू होती आणि या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्तापाचा सामना करावा लागला आहे. चालकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सुद्धा होतो आहे. अजूनही थोड्याफार प्रमाणामध्ये मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक आहेच आहे, हळूहळू ही वाहतूक कमी होताना दिसते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011201 77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार. आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. मी आहे आर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, काही महत्वाच्या घडामोडींकडे आपण वळत आहोत. स्पेस एक्सच्या रॉकेटचा भाग चंद्रावर आइन्स्टाईन क्रेटर जवळ क्रॅश झाला आहे. अनेक शास्त्रज्ञांनी ही महत्वाची माहिती जगासमोर आणली आहे आणि हा भाग चंद्राच्या त्या भागामध्ये आढळला आहे जिथे सूर्याचा प्रकाश पडतो. 4000 किलोग्रॅम वजनाचं हे रॉकेट आहे ज्याचं जानेवारी 2025 मध्ये लॉन्चिंग करण्यात आलं होतं. आणि नासानं हे सांगितलं आहे की धडकेमुळे बहुधा सुमारे 60 फूट रुंद आणि 12 फूट खोल खड्डा तयार झाला आहे. आणि हे रॉकेट तर निरुपयोगी झालेलं आहेच आहे, पण त्याचबरोबर या रॉकेटचा काही भाग चंद्रावर सुद्धा कोसळला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत. ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

नमस्कार. आपण ऐकता स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अनु तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार काही काळासाठी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ फेसबुकवरून हटवण्यात आला होता. पण आता मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी या संदर्भामध्ये जाहीर माफी मागितली आहे. बाललैंगिक शोषण सामग्री, डीप फेक सामग्री आणि प्लॅटफॉर्म ऑपरेट करताना काही चुका झाल्यात, त्यामुळे त्यांनी जाहीर माफी मागितली आहे. संसदीय समितीनं झुकरबर्गला माफी मागण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती आणि त्या मुदतीच्या आत मार्क झुकरबर्गनं भारत सरकारची माफी मागितली आहे. रिपोर्टनुसार ही गोष्ट समोर आली आहे. अजून महत्वाच्या अपडेट्सकडे आता आपण वळत आहोत. एकत्र रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवा

0: यांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
1: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
0: चला मिळून संकल्प करू,
1: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
0: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
1: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
0: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
1: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
0: आणि 90 11 02 64 95.
1: आमचा पत्ता आहे
0: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत.
2: तर आपण ऐकताय स्नेहल एस लोक माध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोते हो नमस्कार. गेल्या काही दिवसांपूर्वी आपण असं ऐकलं होतं की 10 आणि 20 रुपयाच्या प्लॅस्टिकच्या नोटा बाजारामध्ये येणार आहेत. पण आता या नोटा चलनामध्ये येण्यासाठी RBI ने तर मंजुरी दिलेली आहेच आहे, पण आता या प्लॅस्टिकच्या नोटा आपल्याला कधी मिळणार आहेत? तर यावर आता RBI गव्हर्नर यांनी उत्तर दिलंय. आपल्या भारताचे RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलंय की केंद्रीय बँकेच्या 2027-28 या आर्थिक वर्षापर्यंत पॉलिमरच्या चलनी नोटा येणार आहेत. म्हणजे अर्थात 10 आणि 20 रुपयाच्या प्लॅस्टिकच्या नोटा ज्या आहेत त्या चलनामध्ये येणार आहेत. आणि या नोटा मोठ्या प्रमाणामध्ये वितरित करण्यापूर्वी त्याची क्वालिटी कशी आहे, कार्यक्षमता कशी आहे हे तपासण्यासाठी फील्ड ट्रायल सुद्धा सुरू होणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की 100-500 रुपयाच्या नोटा असणार आहेत का पॉलिमरच्या? तर नाही, फक्त 10-20 रुपयांच्या मूल्याच्या पॉलिमर नोटांची सध्या फील्ड ट्रायल जी आहे ती सुरू आहे. अजूनही ही ट्रायल सुरू असणार आहे आणि हळूहळू या बाजारामध्ये उपलब्ध होणार आहेत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: कधी कधी मन हरवत आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं. मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90-11-01-10-06.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकता स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा मी अनु आहे तुमच्यासोबत. नगरचे अंतरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. केंद्र सरकारनं आता 30 जुलै पासून URA श्रेणीच्या कांद्याची खरेदी बंद केली आणि फक्त अ श्रेणीचा कांदा खरेदी करण्याचा निर्णय नाशिकसह राज्यातील विविध कांदा उत्पादकांमध्ये झाला आहे. या सरकारनं किंमत स्थिरता निधी अंतर्गत खरेदी दर प्रति क्विंटल 2335 रुपये असा निश्चित केलाय. नाफेड NCCFच्या 5 लाख टन खरेदी उद्दिष्टादरम्यान अचानक URS म्हणजे लहान आणि डागी कांद्याची खरेदी थांबल्यानं सध्या शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. परराज्यामध्ये कांदा महाराष्ट्रात खपवण्याचा प्रयत्न केला जातोय असं काहींचं म्हणणं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर आता महाराष्ट्र धर्मस्वतंत्र कायदा 2023 3 जुलैपासून राज्यामध्ये अंमलात आणला गेलाय. हा कायदा बळजबरी, फसवणूक, आमिष किंवा लग्नाचं आश्वासन देऊ केल्या जाणाऱ्या धर्मांतराला प्रतिबंध करणारा कायदा आहे. कायद्याचं उल्लंघन केल्यानंतर 7 वर्ष सक्ती आणि पुनरावृत्ती झाल्यानंतर 10 वर्षासंबंधी कारवासाची तरतूद करण्यात आली. धर्मांतर करण्यापूर्वी आता 60 दिवस आधी जिल्हा दंडाधिकारी यांना सूचना देणं अनिवार्य असेल असं सांगण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी प्रतीक्षा आव्हाड. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. आपल्या भारताचे पंतप्रधान PM मोदी वेगवेगळे अभियान, वेगवेगळ्या योजना मन की बात मध्ये आपल्याला सांगत असतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प मोहिमेचा एक भाग म्हणून नशामुक्त युवा अभियान सुरू केलंय आणि या उपक्रमाअंतर्गत देशभरामध्ये 100 आठवड्यापर्यंत दर रविवारी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, काही फिटनेस सेशन्स, ध्यानधारणा आणि जनजागृती मोहिमा यांसारखे उपक्रम आता आयोजित केले जाणार आहेत. आपल्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा आणि अंमली पदार्थांपासून दूर राहा, असे सुंदर आणि चांगलं आरोग्याच्या दृष्टीनं हिताचं जे काही आवाहन आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. आपल्या भारत देशाला ऊर्जेची आणि कल्पकतेची गरज आहे आणि त्यासाठी नशामुक्त युवा अभियानाला सुरुवात झाली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहाने याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अनु तुमच्या सोबत नगरचे अंतरंग या कार्यक्रमामध्ये. श्रोतेहो

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नवनवीन अशा गोष्टींसह आली आहे घेऊन मी खूप साऱ्या मजेशीर गोष्टी मजेशीर प्रसंग तुम्हाला भेटायला आली मंडळी। आणि आता आपल्या नेहमीप्रमाणे आपल्या शोची सुरुवात आपण एका पॉझिटिव्ह विचारानं करत असतो। तर मंडळी, आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस सारखा नसतो, कधी चांगल्या गोष्टी घडतात तर कधी परिस्थिती आपल्या मनाविरुद्ध असते, पण अशा वेळी आपण परिस्थितीला कसा प्रतिसाद देतो ना मंडळी, यावरती आपलं यश आणि आनंद अवलंबून असतो। सकारात्मक विचार म्हणजे समस्यांकडे दुर्लक्ष करणं नाहीये बरं का, तर त्या समस्यांवरती मार्ग शोधण्याचा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणं आहे। जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो ना मंडळी, तेव्हा कठीण प्रसंगात सुद्धा आपल्याला संधी दिसायला लागते। मनातली जी एक छोटीशी सकारात्मक आशा आहे ना, ती अख्ख्या आयुष्याची दिशा बदलू शकते। म्हणतात ना, जशी आपली दृष्टी तशीच आपल्याला दिसते ही सृष्टी। त्यामुळं आजच्या दिवसाची आणि आपल्या शोची सुरुवात एका चेहऱ्यावरच्या छानशा हसण्यानं आणि स्वतःवरच्या विश्वासानं करूयात। आणि मंडळी ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर नवनवीन आणि एकदम युनिक अँटिक अशा गोष्टींसह।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आहे राष्ट्रीय हातमाग दिन, म्हणजेच नॅशनल हँडलूम डे. आपल्या भारतीय संस्कृतीची खरी ओळख आणि सौंदर्य आपल्या पारंपरिक हातमाग उद्योगामध्ये धडले बरं का. आणि जेव्हा हातमागाचा विषय येतो ना मंडळी, तेव्हा महिलांच्या योगदानाशिवाय हा प्रवास पूर्णच होऊ शकत नाही. आपल्या देशातील हातमाग क्षेत्रामध्ये जवळपास 70%हून अधिक महिला काम करतात. धागा कातण्यापासून ते ताना बाणा जोडण्यापर्यंत आणि कपड्यावरती अप्रतिम कलाकुसर साकारण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावरती महिलांच्या कौशल्याचा आणि कष्टाचा मोठा वाटा आहे. घर सांभाळून आपल्या पारंपरिक कलेला जपणं आणि स्वतःच्या पायावरती उभं राहून कुटुंबाला आर्थिक आधार देणं हे काम आपल्या या विणकर महिला अगदी लीलया करतात. त्यांच्या या हुन्नरामुळेच आपली पैठणी, चंदेरी, कांजीवरम आणि खादी आज जगभरामध्ये नावाजलेली आहे. तर मंडळी, आजच्या या खास दिवशी आपल्या संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या आणि हातमाग उद्योगाचा कणा असलेल्या सर्व विणकर महिलांना मनापासून सलाम आहे. चला तर मग स्थानिक कलाकारांना पाठिंबा देऊयात, या हातमागाचे वस्त्र अभियानानं वापरूयात आणि मंडळी ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तस पीरतीच वाढतय बळ तुझ्या तोंडाला, तोंड माझं मेळ. हगन हे बघून दुश्मन जळ.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज 7 ऑगस्ट याच दिवशी भारतानं आपला एक महान सुपुत्र, युग पुरुष आणि नोबेल पारितोषिक विजेते कवी रवींद्रनाथ टागोर यांना गमावलं. आपल्या राष्ट्रगीताची रचना करणारे रवींद्रनाथ टागोर हे केवळ एक कवी नव्हते मंडळी, तर ते एक नाटककार, चित्रकार, संगीतकार आणि तत्वज्ञ सुद्धा होते. त्यांनी लिहिलेल्या गीतांजली या काव्यसंग्रहासाठी त्यांना 1913 साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला आणि हा सन्मान मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती ठरले. त्यांनी स्थापन केलेली शांतिनिकेतन ही संस्था आज सुद्धा शिक्षण आणि कलेचं जागतिक केंद्र म्हणून ओळखली जाते. भारताचे राष्ट्रगीत जनगण मन आणि बांगलादेशचे राष्ट्रगीत आमार शोणार बांगला या दोन्ही रचना त्यांच्याच अजरामर कलाकृती आहेत. साहित्य, कला आणि विचारांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय संस्कृतीला जागतिक पटलावरती एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. आज त्यांच्या या पुण्यतिथीनिमित्त या महान मानवाला आणि त्यांच्या अजरामर स्मृतींना विनम्र अभिवादन. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 नगरचं अंतरंग या शो मध्ये आर जे कोमल सुबर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार एव्हरेस्ट मराठीच्या युट्यूब चॅनलला लाईक करा,
1: शेअर करा,
0: सबस्क्राईब करा.
2: काय ग सखू
3: बोलला दाजीबा,
2: काय ग सखू
3: बोलला दाजी.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम

लेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, ग्रामीण भागातील गरोदर महिलांना आता प्रसूतीसाठी लांबच्या रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज उरलेली नाहीये. अहिल्यानगर तालुका आरोग्य विभागानं उपकेंद्रांमध्ये प्रसूती सेवा सुरू करून एक महत्वपूर्ण आणि क्रांतिकारी पाऊल उचललंय. दुर्गम भागातील खराब रस्ते आणि वाहतुकीच्या अडचणी मुळे वेळेवरती उपचार न मिळाल्याने होणारे मातांचे मृत्यू आणि बालमृत्यू रोखण्यामध्ये या उपक्रमाला मोठं यश आलेलं आहे. गेल्या वर्षभरामध्ये या उपक्रमानं तब्बल 48 यशस्वी प्रसूत्या झालेल्या आहेत. चास, टाकळी, देहरे, जेऊर, मेहकरी, वाळकी आणि रुई छत्तीसी यांसारख्या विविध उपकेंद्रांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी, आवश्यक वैद्यकीय साहित्य आणि प्रसूती कक्षाची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. यामुळे वेळेची बचत होऊन रुग्णांचा प्रवासाचा खर्च आणि त्रास सुद्धा वाचलाय. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनोद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेला हा उपक्रम आता संपूर्ण राज्यासाठी प्रेरणादायी ठरतोय. आरोग्य उपकेंद्रातील या सुविधेचा आपल्या परिसरातील गरोदर महिलांनी नक्की लाभ घ्यावा. आणि अशाच नवनवीन गोष्टींसाठी मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, बदलतं हवामान, घाम आणि धुळीमुळे सुद्धा त्वचेचं इन्फेक्शन म्हणजे स्किन इन्फेक्शन होण्याची शक्यता खूप वाढतीये. आणि आता सध्या तर पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेक रोगराई आता वाढायला लागली. पण काही सोप्या सवयी पाळल्या तर आपण यापासून सहज बचाव करू शकतो. पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. रोज वेळेवरती अंघोळ करा आणि अंघोळीनंतर त्वचा व्यवस्थित कोरडी करा. विशेषतः त्वचेच्या घड्या असणाऱ्या भागांवरती ओलावर राहू देऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे कपड्यांची निवड. सुती म्हणजेच कॉटनचे सैलसर कपडे वापरा, जेणेकरून त्वचेला हवा खेळती राहील. आपले टॉवेल, सोप किंवा कपडे इतरांशी शेअर करणं टाळा. त्याचसोबत जास्त वेळ ओले कपडे किंवा घामानं ओले झालेले कपडे घालून राहू नका. पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्वचेला कोरडं ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि हो, जर त्वचेवरती खाज, लालसरपणा किंवा पुरळ येत असेल ना मंडळी, तर स्वतःच कोणतंही मलम लावायच्या ऐवजी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. आणि मंडळी, आपल्या त्वचेची स्वतःची योग्य काळजी घ्या. अशाच अपडेट्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतु सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत। मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आता मी तुमच्यासाठी एक अत्यंत युनिक आणि सुपर हेल्दी जपानी डिश घेऊन आलेली आहे बरं का, आणि तिचं नाव आहे ओचाझुके। आता जपानमध्ये ही डिश अत्यंत लोकप्रिय आहे, ही बनवायला जेवढी सोपी आहे ना मंडळी, पचायला तितकीच हलकी आणि पौष्टिक आहे। आणि ही बनवण्यास एका बाउल मध्ये शिजवलेला भात हवाय, त्यावरती थोडे शेकलेले तीळ, बारीक चिरलेला कांद्याचा पात आणि आवडत असेल तर वाफाळलेले व्हेजिटेबल्स किंवा पनीरचे छोटे तुकडे। आता यावरती उकळलेला ग्रीन टी किंवा मॅचा टी घालायचा। शेवटी थोडंसं सोया सॉस आणि चवीपुरतं मीठ टाकून ढवळून घ्यायचं। आता मंडळी, ग्रीन टी मधले किंवा मॅचा टी मधले अँटी ऑक्सिडंट्स, त्याचसोबत तिळातले व्हिटॅमिन्स आणि हलकासा भात, यामुळे ही डिश डिटॉक्ससाठी आणि पचनासाठी उत्तम मानली जाते। तेल तुपाचा अजिबात वापर न करता 10 मिनिटांमध्ये तयार होणार हा जपानी प्रकार तुम्ही मंडळी नक्कीच ट्राय करून बघा। आणि अशाच युनिक आणि हेल्दी रेसिपीजसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजकाल सर्वांनाच कोरियन ग्लास स्किन म्हणजेच अगदी काचेसारखी चमकणारी मऊ आणि डार्क विरहित त्वचा हवी असते, पण यासाठी महागडे प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा कोरियन महिलांची एक सर्वात सोपी आणि नॅचरल सिक्रेट टिप म्हणजे राईस वॉटर स्किन केअर. तांदळाचं पाणी त्वचेसाठी एखाद्या टोनर सारखं काम करत असतं बरं का. हे बनवणं अत्यंत सोपं आहे. अर्धा कप तांदूळ दोनदा स्वच्छ धुवून घ्या, त्यामध्ये कपभर पाणी घालून अर्धा तास बाजूला ठेवून द्या. अर्ध्या तासानंतर हे पाणी गाळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. झालं तर मग तुमचं नॅचरल कोरियन टोनर तयार. रोज चेहरा धुतल्यानंतर हे पाणी चेहऱ्यावरती स्प्रे करा आणि कापसाच्या सहाय्यानं लावा. तांदळाच्या पाण्यामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ईमुळे चेहऱ्यावरचे डाग कमी होतात, पोर्स व्हाईट होतात आणि त्वचेला एक नॅचरल ग्लो मिळतो. तर मंडळी, ही एकदम साधी सोपी आणि घरगुती टीप आहे, ती तुम्ही नक्की ट्राय करा. कशी वाटली मला सुद्धा नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. अशाच युनिक गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आजकाल लग्नाचे विषय निघाले की एक गोष्ट प्रकर्षण समोर येते, ती म्हणजे आजच्या पिढीच्या लग्नाबाबतच्या अवास्तव अपेक्षा. सोशल मीडिया, रील्स आणि सिनेमांमुळे आजच्या तरुणाईच्या अपेक्षा बऱ्याचदा अवास्तव आणि प्रॅक्टिकल आयुष्यापासून दूर गेलेल्या दिसत आहेत. पहिल्याच दिवशी स्वतःचं घर, आलिशान लाईफस्टाईल, परिपूर्ण पार्टनर आणि आयुष्यभर फक्त रोमांस, या सगळ्या अपेक्षा कागदावरती किंवा पडद्यावरती छान वाटतात, पण वास्तव मात्र वेगळे. लग्नानंतर दोन वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांना एकत्र राहताना तडजोड, सामंजस्य आणि एकमेकांना समजून घेणं फार गरजेचं असतं. कोणताही माणूस परफेक्ट नसतो आणि नातं एका रात्रीमध्ये समृद्ध होत नाही, ते वेळेनुसार बनवावं लागतं. अवास्तव अपेक्षांमुळे आजकाल लग्न जुळण्यामध्ये अडचणी येत आहेत किंवा जुळलेली नाते टिकवणं सुद्धा कठीण जाते. त्यामुळे पार्टनर शोधताना काल्पनिक जगातून जरा बाहेर पडा, प्रॅक्टिकल विचार करा आणि आता हे सध्या खूप गरजेचं आहे मंडळी. सत्य आणि सहकार्यावरती आधारित नातंच जास्त काळ टिकत असतं. कारण तुम्ही पण पहा, आपल्या आई वडिलांचं असेल किंवा आपल्या आधीच्या पिढीचे नाते किती दीर्घकाळापर्यंत टिकत होती, म्हणजे आयुष्यभर नातं तुटलंय असं खूप क्वचित जाणवत होतं. पण आजकाल काय होतंय, आजकाल दर जर आपण गल्लीमध्ये जरी गेलो किंवा दर कोणत्या तरी एरियामध्ये गेलं तर तिथे अनेक वेळा खूप कमी वर्ष झालेले असतात लग्नाला आणि ते नातं धोक्यात आलेलं असतं. त्यामुळे मंडळी, थोडासा आपल्या आई वडिलांचा असेल, आपल्या जुन्या पिढीचा आदर्श घ्या आणि वास्तविक अपेक्षांच्या जोरावरती नातं सुद्धा तुमचं बळकट बनवा. अशाच गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पूजा रमेश वराडे. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुलामुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांचीही आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयाचं रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आजकाल फॅशनच्या जगामध्ये दररोज काही ना काहीतरी नवीन ट्रेंड येत असतो, पण आजच्या जगामध्ये फॅशनची व्याख्या पूर्णपणे बदलली आहे बरं का. आजची तरुण पिढी केवळ कोणाचा तरी ट्रेंड फॉलो करत नाहीये, तर कम्फर्ट आणि स्वतःचा वैयक्तिक अंदाज म्हणजेच पर्सनल स्टाईलला सर्वात जास्त महत्व देते. आजकाल ओव्हर साईज्ड आउटफिट्स, कॅज्युअल स्ट्रीटवेअर आणि इथनिक वेस्टर्न फ्युजनचा मोठा बोलबाला आहे. सर्वात महत्वाची आणि भारी गोष्ट माहिती का मंडळी, तर सस्टेनेबल फॅशन, जुने कपडे रिस्टाईल करणे, युनिक विंटेज लुक्स ट्राय करणे आणि रिसायकल केलेल्या कपड्यांना पसंती देणे हा आजचा सर्वात मोठा आणि स्मार्ट ट्रेंड बनलेला आहे. फॅशन म्हणजे फक्त महागडे कपडे घालणे नाही आहे बरं का. जर तुम्ही जे कपडे घालता त्यामध्ये तुम्ही किती कम्फर्टेबल आहात, कॉन्फिडंट आहात हे महत्वाचं आहे. त्यामुळे दुसऱ्यांचं अनुकरण करण्यापेक्षा तुमच्या कम्फर्टनुसार स्वतःची स्टाईल क्रिएट करा आणि ट्रेंड सेटर बना. तर मंडळी, मस्तपैकी स्टायलिश राहा, असेच नवे ट्रेंड्स फॉलो करा आणि अशाच युनिक गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि बरच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, कारण आपण भरपूर साऱ्या गप्पा मारल्यात मंडळी, भरपूर साऱ्या गोष्टींवरती आपण चर्चा केलेली आहे. आणि मंडळी आता आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत ठीक सकाळी 11 वाजता गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. मंडळीत कुठेही जाऊ नका, कारण थोड्याच वेळात स्नेहवार्ता हा शो घेऊन येते तुम्हाला भेटायला आर जे वैशाली. आणि भरपूर साऱ्या तुम्हाला स्नेहालयातील अपडेट्स ऐकायला मिळणार आहेत आणि त्याचसोबत दिवसभरामध्ये गाण्यांची मेजवानी सुद्धा तुम्हाला चाखता येणार आहे. मंडळी या मेजवानीचा आनंद घ्या, असंच अविरतपणे आपल्या रेडिओनगरमध्ये प्रेम करत राहा आणि मंडळी ऐकत राहा रेडिओनगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: वार्ता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आजचा दिवस खास आहे कारण आपल्या स्नेहालय परिवारातील काही हितचिंतकांचे वाढदिवस आहेत. गेल्या अनेक वर्षापासून संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जपणाऱ्या शिल्पा मंदार वैद्य त्याचबरोबर सीमा जाधव यांचा वाढदिवस आहे. यांच्या या खास दिनानिमित्त स्नेहालय परिवाराकडून त्याचबरोबर रेडिओ नगर 90.4 FM संपूर्ण टीमकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. शिल्पाताई आणि सीमाताई, तुमच्या आयुष्यात सुख समाधान उत्तम आरोग्य आणि यशाची अखंड भरभराट होत राहो. आपल्या प्रत्येक स्वप्नाला सुंदर पंख लाभोत हीच मनपूर्वक सदइच्छा. आणि आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचे सुंदर असे गीत आपण ऐकणार आहोत आपल्या स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये. नगरकर, आज वाढदिवस आहे शिल्पा मंदार वैद्य यांचा. यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीची सुंदर अशी मनाला स्पर्श करणारी प्रार्थना आपण ऐकूया. हीच आमची प्रार्थना फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह।

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेह वार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिलनगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प उपक्रम राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. हा प्रकल्प आपल्या अहिलनगर मधील 7 सेवा वस्त्यांमध्ये राबवला जातो. याच बालभवन प्रकल्पातील काही विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आपण ऐकणार आहोत. मंडळी, प्रत्येक यशामागे एक संघर्ष दडलेला असतो. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन याच्या बळावर मोठी स्वप्ने नक्कीच पूर्ण होतात. आजच्या स्नेहवार्तामध्ये आपण ऐकणार आहोत अशाच एका जिद्दी विद्यार्थ्याची प्रेरणादायी यशोगाथा. अनुराग बागुल याची यशोगाथा आपण ऐकणार आहोत. मंडळी, एका कष्टकरी ऑटो चालक वडिलाचा आणि घरकाम करून संसाराला हातभार लावणाऱ्या आईचा मुलगा असलेला अनुराग आर्थिक परिस्थिती साधी असतानाही शिक्षणाची कास सोडत नाही. चौथी इयत्तेपासून स्नेहालय संचलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बालभवनच्या सहवासात आल्यावर त्याच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली. अभ्यासासोबत व्यक्तिमत्व विकास, विविध स्पर्धा, क्रीडा, संस्कार आणि शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. शुद्ध लेखन स्पर्धा, संविधानविषयक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा अनेक उपक्रमात त्याने यश मिळवलं. 10वीमध्ये 66.80% त्याचबरोबर MSCIT परीक्षेत 83%, तर कोणताही खासगी क्लास न लावता 11वीमध्ये 72.17% गुण मिळवत त्याने मेहनतीची खरी ताकद दाखवून दिली. आज अनुराग 12वीचे शिक्षण घेत असून त्याचे मोठे स्वप्न आहे चार्टर अकाउंट CA बनण्याचे. स्वतःचा विश्वास, सातत्यपूर्ण अभ्यास आणि गुरुजनांचे मार्गदर्शन याच्या जोरावर हे स्वप्न पूर्ण होईल असा त्याचा ठाम विश्वास आहे. मंडळी, अनुरागची ही यशोगाथा आपल्याला एक शिकवण देते, परिस्थिती माणसाला थांबवत नाही तर हार मानण्याची मानसिकता माणसाला मागे ठेवते. जिद्द, मेहनत, योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतीही स्वप्न अशक्य नाही. अनुरागच्या पुढील वाटचालीसाठी रेडिओ नगर 90.4 FM आणि स्नेहालय परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा करत आहोत. इथे ब्रेक घेण्यापूर्वी आपण बर्थडे सेलिब्रेशन करूया. आज वाढदिवस आहे आपल्या स्नेहालय संस्थेच्या हितचिंतिका सीमा जाधव यांचा. ह्या गेल्या अनेक वर्षापासून आपल्या स्नेहालय संस्थेशी जिव्हाळ्याचं नातं जोडून आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकणार आहोत, पल पल दिल के पास. सीमाताई, तुम्हाला पुन्हा एकदा रेडिओ नगर 90.4 FM कडून, स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आपण ऐकूया फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये आपण ऐकत आहोत स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पातील काही विद्यार्थ्यांच्या यशोगाथा. तर मंडळी, प्रत्येक मुलामध्ये काही ना काही खास गुण दडलेले असतात. गरज असते ती फक्त त्याला समजून घेणाऱ्या माणसाची, प्रेमाने हात धरून पुढे चालायला शिकवणाऱ्या शिक्षकांची आणि योग्य संधीची. आजच्या स्नेहवार्तामध्ये आपण ऐकणार आहोत अशाच एका छोट्याशा विद्यार्थ्याची मनाला स्पर्शून जाणारी यशोगाथा. अबोलतेकडून आत्मविश्वासाकडे समर्थ अनिल खुडे याचा प्रेरणादायी प्रवास आपण ऐकणार आहोत. हा विद्यार्थी रामोडी परिसरातील क्षितिज बालभवन मधील आहे. तर मंडळी, समर्थ अनिल खुडे हा विद्यार्थी हिंद सेवा प्राथमिक विद्यालयात इयत्ता दुसरी शिकतो. त्याचे वडील मजुरी करतात, आई गृहिणी आहे. अत्यंत साध्या कुटुंबात वाढणाऱ्या समर्थच्या आयुष्यात अनेक अडचणी होत्या, पण त्याहून मोठी अडचण होती त्याचा अबोल आणि संकोचित स्वभाव. जेव्हा समर्थ बालभवन मध्ये आला तेव्हा तो कोणाशीही बोलत नव्हता, एकटाच बसायचा, मित्रांमध्ये मिसळत नसायचा, कोणत्याही उपक्रमात भाग घेत नसायचा. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी शांतता असायची, पण त्या शांततेमागे एक संकोच दडलेला होता. मात्र बालभवन मधील शिक्षकांनी त्याच्यातील ही भीती ओळखली, रोज त्याच्याशी प्रेमाने संवाद साधला, त्याच्या आवडी जाणून घेतल्या, त्याला छोट्या छोट्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतलं. घाई केली नाही, रागवले नाहीत, फक्त विश्वास दिला आणि साथ दिली. हळूहळू समर्थमध्ये बदल दिसू लागला. टॉय बँकेतील शैक्षणिक खेळ, पझल, चित्रावरून इंग्रजी स्पेलिंग तयार करणं, त्याचबरोबर ब्लॉक्सच्या साह्याने विविध आकृत्या बनवणे अशा उपक्रमांमध्ये तो आनंदाने सहभागी होऊ लागला. खेळता खेळता त्याने इंग्रजीतील कॅपिटल आणि स्मॉल लेटर सहज ओळखले. आज तो इंग्रजीतील शब्द आत्मविश्वासाने वाचतो, लिहितो आणि शिकण्यामध्ये उत्साहाने सहभागी होतो. मंडळी, सर्वात महत्वाचं म्हणजे जो समर्थ कालपर्यंत एकटाच बसायचा तो आज मित्रांमध्ये रमतो, हसतो, बोलतो, गटामध्ये काम करतो आणि प्रत्येक उपक्रमात उत्साहाने सहभागी होतो. त्याच्या चेहऱ्यावर आज आत्मविश्वासाचं सुंदर हास्य दिसतं. सार्थकचा हा प्रवास आपल्याला एक सुंदर संदेश देऊन जातो. प्रत्येक मूल वेगळं असतं, त्याला बदलण्यासाठी रागाची नाही तर प्रेमाची गरज असते. प्रत्येक मुलामध्ये अमर्याद क्षमता दडलेली असते. योग्य मार्गदर्शन, मायेचा स्पर्श आणि प्रोत्साहन मिळालं तर अबोल मुलही आत्मविश्वासाने जगासमोर उभं राहू शकतं. समर्थच्या याच्या मागे त्याच्या पालकांचे सहकार्य, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि स्नेहालय बालभवनात मिळालेले प्रेमळ वातावरण याचा मोलाचा वाटा आहे. समर्थला त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी रेडिओ नगर 90.4 FM आणि स्नेहालय परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा. अशा संघर्षातून उमलणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या आणि आयुष्याला नवी दिशा दाखवणाऱ्या यशोगाथा आपण ऐकणार आहोत. मंडळी, एखाद्या मुलाला प्रेम, विश्वास आणि योग्य संधी दिली तर तो स्वतःच्या यशाची नवीन कहाणी लिहितो. तर यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत आहोत स्नेहालय संचलित बालभवन प्रकल्पातील विद्यार्थ्यांच्या यशोगाथा. मंडळी, लहानसं पाऊल पण मोठा बदल एखाद्या मुलामध्ये. मुलाला योग्य दिशा, योग्य संधी आणि प्रेमळ साथ मिळाली तर त्याच्या आयुष्यात किती सुंदर परिवर्तन घडू शकतं याचं एक प्रेरणादायी उदाहरण म्हणजे आजची यशोगाथा आहे डॉक्टर कलाम बालभवन मधील सिद्धार्थनगर येथील विद्यार्थिनीची, कुमारी चैत्राली नागेश रोकडे हिची. चैत्राली ही पंचशील विद्या मंदिर मध्ये इयत्ता 4 शिकत आहे. तिचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तर आई गृहिणी असून मुलांची शिक्षणासाठी नेहमीच धडपड करते. आर्थिक परिस्थिती साधी असली तरी मुलीने शिकावं, पुढे जावं हीच तिच्या आईची वडिलांची मोठी इच्छा आहे. सुरुवातीला चैत्रालीची बालभवन मधील उपस्थिती नियमित नव्हती, त्यामुळे अभ्यासात आणि विशेषतः वाचनामध्ये तिला अनेक अडचणी येत होत्या. पण बालभवन मधील शिक्षकांनी तिच्यातील क्षमता ओळखली. शिक्षकांनी पालकांशी संवाद साधला, चैत्रालीला प्रोत्साहन दिलं आणि नियमित बालभवनात येण्यासाठी प्रेरित केलं आणि इथूनच सुरू झाला तिच्या बदलाचा सुंदर प्रवास. बालभवन मधील फ्लॅश कार्ड, वाचन कट्टा, टॉय बँक, विविध बौद्धिक खेळ आणि मैदानी उपक्रमांमध्ये ती नियमित सहभागी होऊ लागली. सुरुवातीला अक्षरांची ओळख करणारी चैत्राली आज सहजपणे शब्द वाचते, नवीन शब्द तयार करते आणि विशेष म्हणजे इतर विद्यार्थ्यांनाही मदत करते. नियमित सरावामुळे तिच्या वाचनामध्ये गती, स्वच्छता आणि आत्मविश्वास आला. एवढंच नाही तर गटचर्चा, शैक्षणिक स्पर्धा, खेळ आणि सर्जनशील उपक्रमामध्येही ती उत्साहाने सहभागी होऊ लागली. तिच्यामध्ये शिस्त, वेळेचं नियोजन, संवाद कौशल्ये आणि आत्मविश्वास याचा सुंदर विकास झाला. आज चैत्राली ही डॉक्टर कलाम बालभवन मधील नियमित उत्साही आणि प्रगतीशील विद्यार्थिनी म्हणून सर्वांची आवडती बनली आहे. नगरकर चैत्रालीची ही यशोगाथा आपल्याला एक सुंदर संदेश देते. मोठा बदल एका दिवसात घडत नाही, तो घडतो नियमित प्रयत्नातून, सातत्यपूर्ण सरावातून आणि योग्य मार्गदर्शनातून. बालभवन मधील शिक्षकांचे प्रेम, पालकांचे सहकार्य आणि चैत्रालीची शिकण्याची जिद्द यामुळे तिच्या आयुष्यात हा सकारात्मक बदल घडला. आजची चैत्राली अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहे, कारण ती सांगते संधी मिळाली की ती स्वीकारा, शिकण्याची तयारी ठेवा आणि दररोज स्वतःमध्ये थोडी थोडी प्रगती करत राहा, यश तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. चैत्रालीला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी रेडिओ नगर 90.4 FM कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा. तर यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी रवींद्र दिलीप खरे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी बालगायिका कुमारी स्वराली रमेश जाधव. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बैक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांची आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपार नंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी.
1: मंडळी, दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत हार्मोनियम द परफेक्ट ट्यून हा कार्यक्रम. आपल्याच नगरचे संगीतकार तबला वादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आपण ऐकणार आहोत. त्याचबरोबर दुपारी 3 वाजता थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. मनोरंजनात्मक माहिती आपण ऐकणार आहोत. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे आधी. त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता आपण ऐकणार आहोत सांजरंग हा कार्यक्रम. यामध्ये शायरी, फॅशन टिप्स, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या दिवसभरातील घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आपल्या सोबत असणार आहेत अर्जे कोमल. त्याचबरोबर सायंकाळी 7 वाजता आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. यामध्ये अहिलनगर मधील व्यावसायिक प्रवीण गोरख यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अर्जे कोमल. त्याचबरोबर सायंकाळी 8 वाजता आपण ऐकणार आहोत श्यामची आई भाग 23वा. अभिवाचक स्वर आहे माणुसकीची शाळा दूत शिवाजी नाईकवाड यांचा. त्याचबरोबर रात्री 9 वाजता आपण ऐकणार आहोत लोकशाहीचा चौथा स्तंभ. ज्येष्ठ पत्रकार रामदास धमाले, संवादक आहे ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. त्याचबरोबर रात्री 10 वाजता चिरंतन गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. सुधीर फडके यांची युगल गीते सादर करते आहे श्रीकृष्ण कुलकर्णी. नगरकर स्नेहवार्ता कार्यक्रमानंतरच्या दुपार नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात, तसंच त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, या भागात आणि पुढच्या 3 भागांमध्ये म्हणजे एकूण 4 भागांमध्ये आम्ही रागभावदर्शन हा विषय घेतलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही एखाद्या रागाची बंदिश आणि त्याला जोडून एक नव्याने संगीतबद्ध केलेलं, नव्याने म्हणजे केतन त्याला 35 वर्ष झाली आता.
1: खरं आहे.
0: तर या एपिसोडमध्ये किंवा या प्रोजेक्टमध्ये आम्ही आमचा कवी मित्र केतन कुलकर्णी,
1: नमस्कार,
0: त्याला आम्ही सहभागी करून घेत आहोत. आमचा अतिशय जुना स्नेह आणि आम्ही रागभावदर्शनचा विचार 35 वर्षांपूर्वी केलेला होता आणि त्यावेळेला केतनच्या कविता आणि त्याबरोबरच सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या कविता असं घेऊन आम्ही हा कार्यक्रम केला होता. आणि त्यावेळेला राग आणि भाव याचा एक विचार आम्ही केलेला होता, कारण राग आणि भाव हे इतकं वैयक्तिक आहे, सब्जेक्टिव आहे, की त्याला वेगवेगळा भाव अनेक लोक वेगवेगळा देऊ शकतील. परंतु त्या काव्यामधून, बंदिशीमधून आणि काव्यामधून त्या वेळेची संकल्पना आम्ही मांडली थोडक्यात. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर सकाळची बंदिश भैरवची घेतली तर सकाळची वेळ आपल्याला काय सांगते, तर त्याचा विचार करून आम्ही ही संकल्पना मांडण्याचा प्रयत्न केलेला होता. आता त्यामध्ये पुष्कळच बदल झालेले आहेत, म्हणजे आपल्या विचारांमध्ये आपण प्रगल्भ होत जातो. परंतु आम्हाला, केतन, आपल्याला एक जाणवलेली गोष्ट अशी आहे की हे प्रोजेक्ट आपल्याला जुनं वाटलेलं नाही आहे.
1: अजिबात नाही.
0: काळाच्या काहीतरी ते मागं गेलंय किंवा असं आपल्याला अजिबात वाटलं नाही.
1: अगदी बरोबर आहे. आणि त्याचं मला असं कारण असं वाटतं, एक तर तो अनुभवच खरं खूप संपन्न करणारा होता, हा एक भाग झालाच. पण हे विश्व जे आपल्याला शिकवतं ना, त्यात बदल होत नाही.
0: बदल नाही,
1: तो मला वाटतं सर्वात महत्वाचा भाग होता आणि त्यामुळे त्यात काहीच बदल नाही.
0: आणि त्यावेळेला आपण कसं समयचक्राचा विचार केलेला होता.
1: बरोबर.
0: आणि आता त्या संकल्पनाही धूसर होत चाललेल्या आहेत. म्हणजे अनेकदा अनेक लोकात कशाला पाहिजे हे समयचक्र.
1: बरोबर.
0: परंतु खऱ्या अर्थाने तो आधार आहे आपल्या भारतीय संगीताचा, समयचक्र हा.
1: नक्कीच.
0: त्यामुळे आपण या एपिसोड्समध्ये त्याचा थोडासा विचारही केलेला आहे.
1: बरोबर.
0: तुझ्या काही कविता आहेत, शांताबाईंच्या काही कविता आहेत, तर तुझ्या भावना काय आहेत हे मला जाणून घ्यायचंय.
1: एक तर सर्वात पहिल्यांदा थँक्स टू द हार्मोनी ग्रुप. मला
0: नाही, यू आर पार्ट ऑफ इट नाऊ,
1: ऑफकोर्स, सो मेनी थँक्स टू यू. आणि जसं धनंजय तू म्हणालास तसा हा अनुभव तर संपन्न करणारा होताच. सर्वात महत्वाचं मला असं वाटतं याच्यात की एक समयचक्र आणि त्यानंतर त्या रागाशी निगडीत त्यावेळेला भावलेला भाव हा खूप महत्वाचा होता. कदाचित इतरांना तो भाव वेगळा वाटेल, कदाचित आज मी तो राग पुन्हा ऐकताना मला वेगळा वाटेल, पण त्यावेळेला वाटलेला तो भाव हा अतिशय जेन्युइन,
0: अगदी प्रामाणिक,
1: तो आपण पूर्णपणे गाण्यामध्ये आणि त्याचबरोबर संगीतामध्ये देखील आणला.
0: अगदी खरं.
1: म्हणजे कवितानं त्यावेळेला जे गायलं होतं तेच भाव त्या गाण्यांमध्ये उमटले होते आणि ती मला वाटतं त्या गाण्यांची खास.
0: ते संगीतबद्ध करताना पण मला खूप मजा आली होती. अर्थातच
1: अतिशय कोवळं वय होतं खरं, 35 वर्ष झाली या गोष्टीला, पण तरी देखील खूप मजा आली.
0: खूप मजा. आणि आता या गोष्टींसाठी हा जो विषय आम्ही मांडतो आहोत त्यासाठी आम्ही गुरुवर्य पंडित बबनराव हळदणकर यांचं एक पुस्तक आहे, राग भेद आणि भावदर्शन, तर ह्याचाही थोडासा आधार आम्ही घेतलेला आहे. तर आणि त्यांचे ऋण आम्ही कायमच व्यक्त करत आलेलो आहे आतापर्यंत आमच्या एपिसोड्समध्ये. तर केतन, पहिला राग जो भैरव आपण घेणार आहोत त्यासंबंधी तू काही बोलावंस.
1: तर एक हा पहिला राग सुरू करण्यापूर्वी पुन्हा एकदा सांगतो की हा त्यावेळेला वाटलेला भाव आहे. आपण म्हणतो की ऐसी जयासी जे शक्ती प्रकाशिली असे तो ती शक्ती ते परमेश्वरू म्हणे, परी ऐसा सर्व शक्तियुक्त तो परमेश्वरू, हा राग आणि हा भाव हा आपला आहे.
0: अगदी.
1: पण पूर्णपणे भावलेला आहे. आपण सुरुवात करूयात राग भैरवनं. धनंजय, आपल्याकडे अशी एक श्रद्धा आहे की विश्वाच्या सुरुवातीला आसमंत पूर्णपणे ओंकारानं भरून भारून गेलेला होता आणि त्यानंतर हिरण्य गर्भामधून विश्वाची निर्मिती झाली. ही निर्मिती झाली ती विश्वास आणि आशा या दोन गोष्टींवरती आणि ती विश्वाची पहिली पहाट. आज देखील आपल्या आयुष्यामध्ये रोज अशीच एक पहाट येते. रात्रभर काळजाशी धरून ठेवलेली एखादी वेदना असते ती हळूहळू कमी व्हायला लागते, त्या दुःखाची धार कमी होते. ते दुःख संपत नाही पण धार नक्की कमी होते.
0: खरंय.
1: पण रात्रभर ते उराशी धरून ठेवल्यामुळे काळीज जरा हळवं झालेलं असतं. अशा वेळी आपल्या समोर येतो तो राग भैरव. भैरव ह्याला कुठलाही आवेग नाहीये, कुठलाही अभिनिवेश नाहीये, त्याला स्वतःचा आवेग नाहीये.
0: खरं.
1: पण तो इतका धीर गंभीर आहे की तो ऐकताना कुठल्याही आधाराशिवाय स्थिर असलेलं आकाश देखील आपल्याला आधार वाटायला
0: लागतं.
1: आणि ही भैरवची खासियत आहे. ओंकार आपल्याला ऐकू येतो पण तो दूर कुठून तरी अवकाशातून. पहाटे फुललेलं कमळ असतं ना, कृष्ण कमळ, त्याचाही गंध येतो पण असाच मनाच्या कुठल्या तरी सांदी कोपऱ्यामधून. भैरव आपल्याला आजूबाजूला अतिशय जवळ स्पष्टपणे जाणवतो, दिसतो, पण भैरव रागाला मिठीत घेता येत नाही, त्याला आपल्याला कवेत घेता येत नाही. भैरव म्हटलं की त्याला संपूर्णपणे शरण जायचं, त्याच्यात विरघळून जायचं, त्याच्यात पूर्णपणे सामावून जायचं. भैरव राग असा आहे तो खरंच धीर गंभीर आहे, तो जगन्नियन त्याचा राग आहे. आणि त्यामुळे त्याच्याशी दुरून फक्त आदर भावनेनच बोलायचं असं मला नेहमी वाटतं. तर या रागातली बंदिश इतकी सुंदर आहे की त्याच्यामध्ये परमेश्वराचं ध्यान जे केलं.
0: ही बंदिश दादांची आहे, महामहोपाध्याय,
1: त्याबद्दल मला वाटतं
0: डॉक्टर देवी प्रसाद खरवंडीकरांची, कारण त्यांनी हे प्रोजेक्ट ऐकल्यानंतर त्यांना आम्ही विनंती केली होती की तुम्ही काही बंदिशी आम्हाला करून द्याल का वेळेप्रमाणे, तर त्यांनी ते वेळात वेळ काढून केली होती. त्यातली ही एक बंदिश आहे.
1: अगदी बरोबर.
0: आणि त्यानंतरचं गीत तर तुझं आहे आणि फार सुंदर.
1: त्या बंदिशीच्याच हाताला हात धरून मी चालायला लागलो आणि हे गाणं मला सुचलं. मी जे म्हणालो की अवकाशातून ओंकार ऐकू येतो, कृष्ण कमळाचा गंध तो मत्त नसतो, तो अतिशय मंद असतो, तो जाणवतो, तो मनामध्ये झिरपतो, ती बंदिश मी जेव्हा ऐकली तेव्हा हे गाणं आपोआप स्फुरलं आणि त्याला तू अतिशय सुंदर चाल दिलीस. मला वाटतं आपण ऐकूयात.
0: वा.

0: केतन, आपण आता अलैया बिलावल रसिकांना ऐकूयात. तर ह्यातली जी बंदिश आहे ती पंडित बबनराव हळदणकरांची आहे आणि त्यातलं गीत जे आहे ते शांताबाई शेळके यांचं आहे. तर त्यांच्या त्या भावाबद्दल तू बोल.
1: नक्कीच. आपण बघितलं की भैरव हा त्याचा राग आहे. ह्या वेळेला पहाट थोडीशी उलटते आणि सकाळ व्हायला लागते. मन थोडं सैलावतं, शरीर देखील थोडंसं नवीन आविष्कार नवनवोन्मेष स्वीकारायला तयार होतं आणि त्यावेळेलाच खरं तर एक तारुण्याची थोडीशी झलक देखील येते. भैरव हा एक कारुण्याची झालर घेऊन आलेला असतो, पण अलैया बिलावल हा पूर्णपणे प्रसन्न राग असं मला नेहमी वाटतं. तो जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला उठून नवीन काहीतरी आव्हानांचा स्वीकार करावा असं आपोआप वाटायला लागतं.
0: बरोबर.
1: आणि हा जो तारुण्याचा स्वीकार आहे, हा जो तारुण्याचा आपल्याला आलेला स्वतःला अनुभव आहे, हा अलैया बिलावल आपल्याला दाखवतो. हा जसा भैरव दूरचा वाटतो तसा अलैया बिलावल हा बाहू पसरून बाहू उभारून त्याला कवेत घ्यावा असं वाटतं. इतका तो नवनवोन्मेष आहे, इतका तो सुंदर आहे, प्रसन्न आहे. आता मी माझ्या आयुष्यातल्या नवीन आव्हानांना जायला सामोरं जायला तयार आहे आणि त्यामुळे अलैया बिलावल हा आपला राग आहे. मला नेहमीच असं वाटतं की तो आपला मित्र होतो, आपल्याला गाईड करतो, आपलं बोट धरून आपल्याला चालायला शिकवतो. आणि ह्या कवितेमध्ये देखील शांताबाईंनी इतकं सुंदर वर्णन केलंय की मला वाटत आहे की नवे जन्म घेऊ, नवे श्वास गुंफू, नवे गीत गाऊ. नवे श्वास गुंफू, आपला श्वास खरं तर उच्छ्वास झाला की आपल्याला सोडून निघून जातो, पण शांताबाई म्हणतात की नाही, मी हे सगळे श्वास धरून ठेवणार आहे, ते एकमेकांमध्ये गुंफणार आहे आणि त्यांच्या बरोबर पुढची वाटचाल करणार आहे. इतकं तरल गाणं आहे, इतकं सुंदर गाणं आहे. मला नक्कीच वाटतं की तुम्हाला सर्व
0: आणि बंदिशीमध्ये सुद्धा तसंच आहे.
1: बंदिश देखील अगदी अगदी अशीच लिहिली गेलेली आहे. त्यामुळे खरं तर शांताबाईंची आठवणच प्रकर्षानं येते.

0: मंडई हार्मनी द परफेक्ट ट्यून यामध्ये आपण आज ऐकत होतात आपल्याच नगरचे संगीतकार आणि तबलावादक धनंजय आणि गायिका कविता खरवंडीकर यांच्या आठवणी त्यांच्याच आवाजात आणि त्याचबरोबर त्यांनी सादर केलेली काही गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
2: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी.
1: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी.
2: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी.
1: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर. आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव तृप्ती भोईर, म्हणजे तुमची लाडकी अगडबम नाजुका. तुम्ही मला ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मिळेल.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: म्युझिकल ब्रेक नंतर वेलकम अगेन। तर मित्रांनो, सुरेश वाडकर यांनी संगीत स्पर्धेत केलेल्या सादरीकरणावर संगीतकार जयदेव हे भलते खुश झाले। त्यांनी 1978 साली प्रदर्शित गमन या चित्रपटात संगीतबद्ध केलेल्या गीतांपैकी सीने में जलन हे गझल प्रकारातलं गीत सुरेश वाडकर यांना गायला सांगितलं आणि त्यांनी हिंदी चित्रपटात पार्श्वगायनाची पहिली संधी उपलब्ध करून दिली। शहरियार या दिग्गज गीतकाराने लिहिलेली ही गझल गायला तशी कठीण होती, पण सुरेश वाडकर यांनी ती इतकी सुंदर अप्रतिमपणे गायली की संगीतकार जयदेव खूपच खुश झाले। इतर गीत गाणाऱ्यांपैकी हरिहरण हे त्याकाळी दिग्गज गायक होते, त्या सर्वांच्याच तोडीस तोड अशी ही गझल नवख्या सुरेश वाडकर यांनी गायली। आवाज सुद्धा इतका मधुर होता की पडद्यावर असणारे कलाकार फारुख शेख आणि मराठमोळ्या स्मिता पाटील देखील बेहद खुश झाल्या। तेव्हा आता आपणही या गझल टाईप गाण्याचा आनंद

वेलकम बॅक. युगल गीत गायनात देखील सुरेश वाडकर सरसच ठरायचे. सुरेश वाडकर यांच्या आवाजानं लता मंगेशकर खूप प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी खय्याम, कल्याणजी, आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा मोठ्या संगीतकारांकडं वाडकर यांची शिफारस केली. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सुरेश वाडकर यांच्या गायनाने खूपच प्रभावित झाले होते. त्यांनी 1981 साली क्रोधी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्यासोबत सुरेश वाडकर यांना गायनाची संधी दिली. ते गीत इतकं अप्रतिम गायलं की सुपर डुपर हिट ठरलं. तुम्हाला सुद्धा ऐकण्याची इच्छा झाली आहे ना? झाली आहे ना? चला तर मग ऐकूया ते गीत जे चित्रित झालं होतं मराठमोळ्या सचिन अर्थात सचिन पिळगावकर आणि नायिका रंजिता या कलाकारांवर. यात मुख्य भूमिका होती ही मॅन धर्मेंद्र यांची आणि दिग्दर्शक होते सुभाष घई. ऐकूया हे गीत.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, सुरेश वाडकर यांना 1981 नंतर 1982 मध्ये प्रेम रोग या आर के बॅनरच्या बिग बजेट असलेल्या चित्रपटात संधी मिळाली आणि त्यांनी त्या संधीचं अक्षरशः सोनं केलं. त्यांच्या आयुष्याला इथून कलाटणी मिळाली. त्यानंतर त्यांनी आर के बॅनरखाली तयार झालेल्या हिना, प्रेमग्रंथ, बोल राधा बोल, विजय अशा अनेक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं. राज कपूर यांचा अत्यंत गाजलेला चित्रपट राम तेरी गंगा मैली यामध्ये राजीव कपूरसाठी सुरेश वाडकर यांनी आवाज दिला. तो चित्रपट आणि त्यातली गाणी देखील सुपरहिट ठरली. तेव्हा आता ऐकूया राम तेरी गंगा मैली चित्रपटातलं. गीतकार आणि संगीतकार होते रवींद्र जैन.

वेलकम बॅक मित्रांनो. सुरेश वाडकर यांच्याबद्दल आपण माहिती जाणून घेतोय. श्रोते मित्र हो, सुरेश वाडकर यांनी नुसतीच गाणी गायली नाही तर तनमन.com या चित्रपटाची निर्मिती देखील केली. सारे गम प लिटिल चॅम्प या टीव्हीच्या कार्यक्रमात परीक्षक म्हणून देखील त्यांनी उत्कृष्ट परीक्षण केलं. अशा बऱ्याच स्पर्धेत त्यांनी परीक्षक म्हणून काम केलेलं आहे. त्यांनी शास्त्रीय गायिका असलेल्या पद्मा यांच्याशी विवाह केला. त्यांना अनन्या आणि जिया या दोन कन्या आहेत. संगीत सेवेसाठी त्यांना जवळपास 11 पुरस्कार मिळालेत, ज्यामध्ये 2019 संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, मदन मोहन उत्कृष्ट पार्श्वगायन पुरस्कार, आशा भोसले पुरस्कार, मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार, महाराष्ट्र सरकारकडून दिला जाणारा महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड 2007, 2011 प्रदर्शित मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटातल्या हे भास्करा क्षितिजावर या गीतासाठी उत्कृष्ट पार्श्वगायनासाठीचा नॅशनल फिल्म अवॉर्ड आणि केंद्र सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार यांचा समावेश होतो. तेव्हा या टप्प्यावर ऐकूया प्यासा सावन या चित्रपटातलं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं संतोष आनंद यांचं गीत. हे गीत देखील सुपरहिट आहे बरं का.

वेलकम बॅक श्रोते मित्र हो. सुरेश वाडकर यांचा जीवन प्रवास आज वयाच्या 70 पर्यंत येऊन पोहोचलाय. या दरम्यान त्यांनी किती वेगवेगळ्या संगीतकारांबरोबर कामं केली, त्यातली काही नावं अशी आहेत: खय्याम, उषा खन्ना, आर डी बर्मन, कल्याणजी आनंदजी, रवींद्र जैन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहिरी, ए आर रहमान, नदीम श्रवण, राजेश रोशन, शिवहरी, अनु मलिक, जतीन ललित, हिमेश रेशमिया, रवी, जयदेव, कौशल इनामदार, चित्रगुप्त. मराठी संगीतकारांमध्ये जर सांगायचं ठरलं तर पंडित हृदयनाथ मंगेशकर, राम लक्ष्मण, अनिल अरुण, श्रीधर फडके, श्रीनिवास खळे, अरुण पौडवाल. तेव्हा या महान कलाकाराला उदंड आयुष्य लाभो हीच आपल्या सर्व रसिक श्रोत्यांतर्फे शुभेच्छा देऊया. आणि जाता जाता त्यांनी गायलेलं सुपरहिट सत्या या चित्रपटातलं गुलजार यांचं धमाकेदार गीत संगीतबद्ध केलंय विशाल भारद्वाज यांनी. मी आर जे आदी आपला निरोप घेतोय. थोड्या गप्पा थोडी गाणी कार्यक्रमात पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. उद्या आपण ऐकणार आहोत दादा कोंडके यांच्याविषयी आणि त्यांची सुपरहिट गीतं. तुम्ही कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज कोणाचा? आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं. आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज, आपण त्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा, सण

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग मित्रांनो। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 4 वाजलेत आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। मस्त अशी संध्याकाळ आहे आणि संध्याकाळ ही शांत उल्हासदायक असते, कारण आपल्याला सगळ्यांना उत्साह, आपण उत्साही तर असतो पण काम वगैरे सगळं संपवून आपल्याला घरी जायचं असतं आणि घरी जाऊन छान चहा घेत फक्त स्वतःचा वेळ एन्जॉय करायचा असतो। अशी ही संध्याकाळ असते आणि तोच तुमचा स्वतःचा वेळ घेऊन येत असते तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण म्हणजेच मी आर जे कोमल। आणि त्यासाठी ऐकत असतो एक मोटिवेशनल शायरी, क्युकी सब कुछ भूलना और नए से शुरुआत करने के लिए मोटिवेशन तो बनता है ना। चलो जानते हैं आज की शायरी। यू ही नहीं निकल आया हूँ घर से, यू ही नहीं निकल आया हूँ घर से, जुनून उतरना ही नहीं है सर से, जिद है कुछ कर गुजर जाने की, जिद है कुछ कर गुजर जाने की, दरिया से निकल कर समुद्र में उतर जाने की। क्या बात है, ये हा जुनून ना सगळ्यामध्ये असला पाहिजे जेणेकरून सगळे पुढे जातील आणि डिमोटिवेशन काय असतं हे विसरून जातील। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 4:16 झालेत आणि सांज रंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई मस्त अशी संध्याकाळ आहे आणि या संध्याकाळी जर पाऊस आला तर ऐक, म्हणजे तुम्ही म्हणत असाल कोमल मनातलंच बोलली म्हणजे शांतता आहे, ऑफिस संपणार आहे थोड्याच वेळात, किंवा मग घरातली सगळी कामावरून स्वतःचा वेळ असणार आहे आणि त्यात जर संध्याकाळी पाऊस पडणार असेल तर मजाच वेगळी आहे. पण काहींना असं वाटत असेल कोमल अशी का म्हणतीये, कशाला हिला पाऊस हवाय, मला आम्हाला कामं पडली आहेत, आम्हाला बाहेर जायचंय, भाजी आणायला जायचंय. काहींना असंही वाटलं असेल आणि काहींना असंही वाटलं असेल, म्हणजे कोणी हॅपी असेल तर कोणी दुःखी असेल. म्हणूनच प्रत्येक गोष्ट ना, म्हणजे प्रत्येक गोष्ट सगळ्यांनाच आनंद देईल अशी नसते बरं का, पण तरीही आज पाऊस येण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं किंवा हवामान विभागाच्या अंदाजानुसार सांगितलेलं आहे. आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची म्हणजे आज पण आहे आणि रविवारी म्हणजे 9 तारखेला देखील वादळी वाऱ्यासोबत पावसाचा अंदाज जो आहे तो व्यक्त केलेला आहे. त्यामुळे रविवारी तर आपल्या जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. त्यामुळे रविवारी काळजी घ्या बाहेर, आणि रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आहे, बाहेर जास्त जाऊ नका, घरात आनंद घ्या, पावसाचा आनंद घ्या आणि स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, त्यामुळे थोडंसं सतर्क रहा, काळजी घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, एन्जॉय करा मस्त अशी गाणी. आता तुमच्यासाठी प्ले करतीये हे छानसं गाणं.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही

संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: मुझे दुआ लगती है
1: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र सर्व वयोगट आजारपण अपघात शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला पत्ता डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ हॉटेल अंबिका मागे नगर पुणे रोड केडगाव अहिल्यानगर

0: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: संध्याकाळचे 4:35 झालेत, आता 36 झालेत बरं का, म्हणजे सेकंदाचाच फरक आहे. आणि आता खरं म्हणजे छान अशा गप्पा आपण मारतो आहोत सांजरंग या शो मध्ये. आणि मित्रांनो, गप्पा मारता मारता गाणी असतील तर वेगळीच मजा असते. आणि आता सध्या ना मुली ज्या आहेत ना त्या खूप बिझी असतील, कारण सण उत्सव येत आहे, श्रावण महिना येतोय, महिला मुलींची कामं चालूच असतील. पण त्यांनी सगळ्यांनी थोडासा आराम घ्या, थोडस शांत बसा, एक आपला रेडिओ नगर 90.4 FM चालू करा आणि एक कप चहा घेऊन माझ्यासोबत गप्पा मारा, कारण तुमच्यासाठी देखील खूप काही घेऊन आलेली आहे. आणि मैत्रिणींनो, आपण ना जेव्हा सण उत्सव असतो तेव्हा साडी घालणं आपल्याला आवडतं किंवा साडीत परफेक्ट लुक मिळत असतो, पण प्रत्येक वेळी साडी घालणं शक्य होत नाही, कारण आपल्याला या दिवसातही ऑफिसला जायचं असतं, कॉलेजला जायचं असतं, आणि साडी कॅरी करणं शक्य नाही होत. तिथे अगदीच पारंपरिक वेशभूषा करून जाऊ शकत नाही आहेत आपण. आणि अशावेळी तुम्ही जॅकेट्स असलेले छान छान फेस्टिवल टच मिळणारे ड्रेस वापरू शकता. थोडंसं पारंपरिकपणा आणि थोडंसं ट्रेंडी पण असा कॅची लुक हवा असेल तर फेस्टिव जॅकेटची खरेदी करायलाच हवी आहे. त्यामुळे आता वेळ आहे तर पटकन पटकन खरेदी करून घ्या. हा आणि हो, यामध्ये सुंदर सुंदर प्रकार पाहायला मिळतात बरं का. जर तुम्ही मार्केटमध्ये इतक्यात गेला असाल तर तुम्हाला बघायला मिळाले असेल, किंवा ऑनलाईन शॉपिंगचे वेगवेगळे ॲप्स आहेत त्यावर देखील तुम्ही बघू शकता. अगदी टी शर्टवर पण हे जॅकेट छान दिसेल, अशा प्रकारचे जॅकेट आहेत. सध्याच्या साडीला जर सुंदर आकर्षक लुक द्यायचा असेल तरी ही तुम्हाला त्या प्रकारचं जॅकेट बाजारात सहज मिळेल आणि ऑनलाईन शॉपिंग या ॲपवर देखील मिळेल. पैठणी जॅकेट्स तर नेहमीच ट्रेंडिंगला आहेत. कुर्ता, वन पीस, पंजाबी ड्रेसवर हे नेहमीच खूप छान लुक देतात. आणि लॉंग पैठणी जॅकेट्सही आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते देखील तुम्ही वेअर करू शकता. आणि साध्याच पटियाला ड्रेसला हा वेगळा आणि कॅची लुक मिळवायचा असेल तर तुम्ही एक वेगळा छान कॅची जॅकेट घालू शकता, जो अगदीच कमी पैशांमध्ये तुम्हाला मिळेल पण तुम्हाला स्टायलिश बनवेल, स्टायलिश लुक देईल. वेस्टर्न लुक हवा असेल तर तुम्ही वेस्टर्न जॅकेट पण घेऊ शकताय, जे खूप कॅची वाटतं. तर अशा प्रकारचे वेगवेगळे जॅकेट्स आहेत. जर अगदीच पारंपरिक हवा असेल तर तुम्ही पैठणीवरचं जॅकेट घेऊ शकता, किंवा पैठणीच्या साडीनं तयार केलेलं जॅकेट घेऊ शकता, किंवा मॉडर्न लुक हवा असेल तर तसंही जॅकेट तुम्हाला अवेलेबल आहेत. म्हणजे तुमचा लुक साधाच असणार, पण जॅकेट, एक जॅकेट तुमचा लुक वेगळा आणि पारंपरिक करून जाऊ शकतो, त्यामुळे नक्की ट्राय करा. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा संध्याकाळचे 4:43 झालेत आणि सांज रंगमध्ये तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आर्जा कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत आणि आपण ना वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारतो, वेगवेगळ्या गोष्टी आपण, म्हणजे जरीही तुम्ही माझ्याशी डायरेक्टली बोलत नसाल तर पण इनडायरेक्टली आपलं संभाषण होतं. मला तुमच्या फिलिंग्स कळतात कारण आपलं नातंच वेगळं आहे, त्यामुळे भावना समजून घेते मी तुमचा. आणि आता जे क्रिकेट प्रेमी आहेत ना, त्यांचं काय म्हणणं माहितीये का, अरे यार कोमल आज क्रिकेटबद्दल काय नवीन घडामोड आली आहे सांग ना. तर खरं म्हणजे आजची जी क्रिकेटमधून घडामोड आली आहे ना, ती सगळ्यांना आश्चर्यचकित करणारी वर का, असं काय आहे तर ऐका. 25व्या वर्षीच इंग्लंडच्या जॉन टर्नरनं प्रोफेशनल क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. हो, आता तुम्ही म्हणत असाल काय कोमल वेडी झाली आहेस का, काही पण बोलतीयस? नाही, मी काही पण नाही बोलत आहे, हे खरं आहे. आणि हे ऐकून जसा तुम्हाला धक्का बसला ना, तसाच मलाही धक्का बसलाय. आणि हा आश्चर्याचा धक्का तुम्हाला मला आणि सगळ्यांनाच बसलेला आहे. वेगवान बॉलर असलेल्या टर्नरनं सातत्याच्या दुखापतींना कंटाळून निवृत्तीचा निर्णय घेतलाय. त्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये हॅमशायरचं प्रतिनिधित्व केलंय आणि तसंच तो इंग्लंडसाठी ही 2 वनडे आणि 2 T20 असे 3 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून 3 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं 2024 वेस्ट इंडिज दौऱ्यातून इंग्लंडसाठी पदार्पण केलं होतं. म्हणजे 2024 केला आणि आता 2026 तो निवृत्तीचा निर्णय घेतोय. म्हणजे काय विचार करायलाच आपल्याला जागा मिळत नाहीये ना इथे, पण हे खरं आहे. दुखापतींना कंटाळून त्यानं हा निर्णय घेतलाय. तर तुम्हाला या निर्णयाबद्दल किंवा याच्या निर्णयाबद्दल काय वाटते नक्की कळवा 90-11-23-90 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मित्रांनो, तुम्हाला माहितीये का, मला ना शेतकरी हा जो वर्ग आहे किंवा जे सगळे शेतकरी असतात ना ते फार आवडतात. किंवा मला असं कधी कधी प्रश्न पडतो की मला या शेतकऱ्यांसारखं राहता येईल का, किंवा माझंही मन त्यांच्यासारखं होऊ शकतं का. म्हणजे बघा ना, ते शेतकरी भारीच असतात. अहो, ते ना स्वतःचा विचार न करता इतरांचा विचार जास्त करतात, कारण ते त्यांच्यामुळे आपण खातो, आपलं पोट भरतं. आपण सगळे म्हणतो की आपण पोटासाठी जगतो, पण आपलं हेच पोट जगवण्याचं, हेच पोट, याच पोटाची काळजी घेण्याचं काम जे आहे ते शेतकरी करतात. आणि त्यामध्ये बऱ्याचदा त्यांना कर्ज घ्यावं लागतं, त्यांना बऱ्याचदा छोट्या मोठ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. जे नैसर्गिक आपत्ती असतात त्यांना सामोरं जावं लागतं, बऱ्याचदा त्यांचं नुकसान होतं, पण तरीही ते त्यांच्या कामातलं सातत्य ठेवतात, हे खूप महत्वाचं आहे. संध्याकाळचे 4:52 झालेत आणि सांजरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, असंच या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित झालेला आहे बरं का, आणि यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना घोषित केली होती आणि शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आषाढीला जाहीर केली होती. म्हणजे आषाढीला सगळे वारकरी तिथे आणि त्यांना आनंद मिळाला तिथे जाऊन. आणि कुठल्याही अर्जाविना आधार कार्डाच्या सहाय्यानं शेतकऱ्यांची खाली रिक्त करायचं काम हाती घेतलं होतं आणि जवळपास 5,29 कोटी रुपयांचा पहिला हप्ता झालेला आहे. आणि पहिला हप्ता जो आहे तो 6,22,207 असा होता. तर हा जो हप्ता आहे तो 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेला आहे आणि ही खाती रिक्त करण्यात आली आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. म्हणजे आजपर्यंत जवळपास 5,29 कोटी रुपयांचा हप्ता गेलाय, जे 6,22,207 शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे. पण इथेच थांबून चालणार नाही, अनेक शेतकरी अजूनही आहेत ज्यांना गरज आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे येण्याचं. तर आपण अपेक्षा करूयात की पुढील आपण लवकरात लवकर येईल आणि त्या शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळेल. काय वाटते नक्की कळवा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांज रंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सांज रंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशी गाणी आहेत, खूप साऱ्या गप्पा सोबत आहेत। आणि मित्रांनो, आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे आपल्या सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे, बरं का। खरं म्हणजे आपल्या शहरात जिल्ह्यातच नव्हे तर आपल्या आजूबाजूला, आपल्या राज्यात, आपल्या देशात, आजूबाजूंच्या देशांमध्ये किंवा सगळीकडेच इंटरनॅशनल लेवलला काय चालू आहे हे सगळं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। आता आपण काय करतो ना, म्हणजे साहजिक आहे, मला पण जेव्हा कोणी म्हणलं होतं आधी की हे तुला माहीत असणं गरजेचं आहे, तेव्हा मी म्हणते नाही हे माझ्या कामाचंच नाही आहे, ते जाऊ द्यात, मी काय करू याबद्दल, असे आपले उत्तरं सहज निघून जातात। आणि ते होतं, ते माझ्यासोबत झालंय, ते तुमच्यासोबतही होत असेल, आणि अनेक लहान मुलं आहेत ते पण दुर्लक्ष करतात। पण असं करून चालत नाही, प्रत्येक गोष्टीचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर हे देखील खूप जास्त महत्त्वाचं आहे। म्हणजे आपल्या नगर आहे, आपलं नगर शहर आहे, आपला नगर जिल्हा आहे, त्यामध्ये काय काय आहे, कसं आहे, कुठे काय चालू आहे, हे सगळं सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे। आणि इतर सगळीकडे देखील खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्या राज्यात आहेत, आपल्या देशात आहेत, परदेशात पण असतात, तर हे सगळं माहीत असणं गरजेचं आहे। त्यामुळे जेव्हा असं काही ऐकायला मिळतं तेव्हा आपण सगळे इग्नोर करतो, तर तसं करू नका। आणि तुम्हाला माहिती आहे का, आता सध्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी चालू आहे, बरं का। आणि त्याचप्रकारे निधीचा वापर आणि महसुलाचा आढावा घेण्यासाठी विधिमंडळाचे अंदाज समिती जी आहे ती आपल्या अहिल्यानगर दौऱ्यावर आहे, हे तुम्हाला माहीत होतं का। मलाही माहीत नव्हतं, पण नुकतंच कळालंय। आणि त्या अंतर्गत वारुळवाडी आणि कापूरवाडी परिसरातील गौण खनिज उत्खननाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली आहे। तर अशा प्रकारे आता आपल्या अहिल्यानगरमध्ये ही पाहणी करण्यात आलेली आहे। आणि महसुलाचा आढावा घेण्यासाठी विधिमंडळाचे जे अंदाज समिती आहे ती देखील आपल्या अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे। आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

पेज ला क्लिक करा. नवन करायला विसरू नका. कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या. वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा. शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा.

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ। संध्याकाळचे 5:16 झालेत आणि सांज रंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडई, आपल्याला जसं मी नेहमी म्हणते की काही अभिनेते असतात, प्लेयर्स असतात, आपण त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करत असतात, कारण ते त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये पण खूप भारी असतात, त्यांचं ऍक्टिंग पण खूप भारी असते आणि त्यांच्यामध्ये माणुसकी पण असते। केवळ पैसा किंवा प्रसिद्धीच्या मागे न धावता काही जे कलाकार असतात ना, ते आपलं सामाजिक भानही जपत असतात असं आपण त्यांना म्हणू शकतो। आणि सलमान खान हे अशाच कलाकारांपैकी एक नाव आहे बरं का। अलीकडेच आसाममध्ये पुरामुळे हजारो कुटुंबांचं जीवन उद्ध्वस्त झालं आणि या कठीण काळात अनेक व्यक्ती आणि संस्था मदत कार्य करत आहेत। आणि याच दरम्यान अभिनेता सलमान खान हे देखील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आलेत। पहिल्या टप्प्यात शिवसागर जिल्ह्यातील पूरग्रस्त कुटुंबांना तयार अन्न पदार्थांचे पॅकेट्स वितरित करण्यात आले। आता या पूरग्रस्त कुटुंबांना सुरक्षित निवारा मिळावा यासाठी भाईजांना मदतीचा हात पुढे केला आहे। खरंच मित्रांनो, हे किती महत्वाचं आहे, म्हणजे सामाजिक किंवा आपण समाजामध्ये राहतो याचं भान विसरून चालणार नाही, तर तो समाज आपलाच आहे, त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे महत्वाचं आहे। तर हे लक्षात ठेवून जे वावरतात ना, ते खरंच आयुष्यात पण आनंदी असतात आणि त्यांना आनंद असतो की आपण काहीतरी करून दाखवलंय। कारण स्वतःसाठी तर सगळेच जगतात, त्यात काही अर्थ नसतं, पण इतरांसाठी जगण्यात जी मजा आहे ना, ती खरंच खूप छान आहे। आणि हेच काम आपली स्नेहालय ही संस्था देखील करते, वेगवेगळ्या लोकांची मदत करते, गरजूंची वंचितांची मदत करते आणि त्यांचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करत असते। आणि हे सगळं काम बघायचं असेल तर नक्कीच स्नेहालयाला व्हिजिट करा। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव सचिन श्रृंगारपुरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 5:28 झालेत आणि सांज रंग मध्ये तुमची लाडकी मैत्रीण आर्जे कोमल आहे तुमच्या सोबत. सांज रंग म्हणजे काय तर संध्याकाळचे रंग. आणि बऱ्याचदा ना आपल्याला रंग हवे असतात पण कधी कधी नकोसे पण वाटतात. म्हणजे काय असतं ना, लाईफ ही खूप जास्त भारी आहे पण ती खूप जास्त किचकट आपण आपल्या विचारांनी करत असतो आणि महिला ज्या आहेत ना त्यांच्या ओव्हर थिंकिंगनी करत असतात. तर ते थांबवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे रंग बघा बरं, रंग जेव्हा आपल्या समोर येतात ना तेव्हा छान वाटतं. इंद्रधनुष्य आपण सगळ्यांनी लहानपणापासून पाहिलेलं आहे आणि आत्ताही तेच अट्रॅक्शन अजूनही आहे की हवंय. पण मग आपण आयुष्यात का बरं असं बेरंगी होऊन जगत असं मला हेच कळत नाही. राहा रंगी बेरंगी, राहा छान, मजा मस्ती करत राहा. टेन्शन आहे, प्रॉब्लेम्स आहेत, चढ उतार आहे आणि काही लोक देखील दूर जाणार आहेत. ते एक्सेप्ट करा. कारण कसं असतं ना, जी गोष्ट मिळते ती आपल्यासोबतच राहत नाही. हे एक सत्य आहे, कटू सत्य आहे. जे म्हणजे म्हणतो ना काळ्या दगडावरची रेघ आहे ती पुसता येणार नाहीये, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ना जे जे आपलं स्वतःचं आयुष्य या सगळ्यांमुळे बेरंगी करून घेतात त्यांच्यासाठी माझा एकच सल्ला असणार आहे, असं होऊ देऊ नका. जर तुम्ही न्यूज बघत असाल, जर तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल ना, तर तुमच्या लक्षात येत असेल की रोज काय काय होतंय. म्हणजे किती साऱ्या गोष्टी ना रोज घडत असतात. मतलब इतना सब कुछ है की क्या देखो ऐसा मुझे तो लगता है. इतकं सगळं चालू असतं. कधी कोणाला त्रास झालेला असतो, कधी कोणी रडत असतं, कधी कोणी रस्त्यावर भीक मागत असतं, कधी कोणाला एका टायमाची भाकरी खायला मिळत नाही. हे सगळं त्यांच्या आयुष्यात चालू आहे पण तरीही ते सगळे सर्व्हाइव्ह करतात. ते सगळे स्वतःच्या आयुष्यामध्ये रंग भरण्याचा प्रयत्न करतात. मग तुम्ही का नाही, हा माझा प्रश्न असणार आहे. मग तुम्ही का नाही भरत आहात? कधी कधी काही रंग सोडून गेलेले असतात, काही गोष्टी लांब दुरावलेल्या असतात, पण त्या गोष्टींना धरून चालणार आहे का? नाही. कारण जेव्हा जेव्हा आपण काहीतरी गमावतो ना तेव्हा तेव्हा आपल्याला काहीतरी नवीन मिळत असतं, हे देखील लक्षात ठेवा. त्यामुळे कधीही हा विचार करू नका की आता गेलं संपलं. नाही, ते गेलंय ना ते जाणारच होतं, पण काहीतरी नवं येणार आहे त्याची प्रतीक्षा करा आणि स्वतःची लाईफ छान एन्जॉय करत राहा. वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संध्याकाळचे 5:42 झालेत आणि सांज रंगमध्ये आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा गप्पा मारतो आहोत आणि सोबत आहेत छान छान गाणी. काही गाणी जी असतात ना ती ऐकताच आपल्याला शांत करतात. जसं की मला ह्या गाण्याने केलेलं आहे की काही झालेलं नसतं किंवा लाईफमध्ये ती सिच्युएशन पण आलेली नसते, पण तरीही ती गाणी ऐकली की असं वाटतं की ओके यार होऊ शकतं, थांबा शांत व्हा, अशी गाणी असतात. आणि मित्रांनो, जर बर्थडे असेल तर ओहो क्या बात आहे. म्हणजे ज्याचा बर्थडे असतो ना तो इतका उत्साही असतो ना त्या दिवशी, आणि त्यासोबतच त्याच्या आजूबाजूचे लोक देखील खूप उत्साही असतात. आता आपल्या शोमध्ये देखील वेळ झाली आहे बर्थडे विश करण्याची, आणि खरं म्हणजे आज मी तर खूप उत्साही आहे बरं का. अहो नाही नाही, माझा बर्थडे नाही आहे, पण आमच्या इथे एक छोटूसा फक्त 3 वर्षाचा आमचा सगळ्यांचा लाडका बेबी आहे, त्याचा वाढदिवस आहे आज. खरं म्हणजे तो 3 वर्षाचा आहे आणि अगदी लहानपणापासून तो माझ्यासोबत आहे आणि इतका क्यूट आहे. त्याचं नाव शिवदीप आहे आणि खरंच तो खूप चंचल आहे, खूप हुशार आहे. जे आपण म्हणतो ना की आत्ताची लहान मुलं जी आहेत ना ती खूप हुशार झाली आहेत, पटकन हुशार आहेत, तसाच तो आहे, खूप हुशार आहे, खोडकर आहे. आणि मला ना त्याच्यामुळे खूप अजूनही मी लहान झाली आहे. म्हणजे आपण काय करतो ना, आपल्यातला जो बचपना असतो ना तो शेवटी खतम करून टाकतो, शेवट करून टाकतो त्याचा, पण त्याच्यामुळे मी अजूनही लहान आहे. मी त्याच्यासोबत भांडते, मी त्याच्याकडे खाण्यासाठी हट्ट करते, खाऊ मागते आणि खूप जास्त धिंगाणा करते, आणि त्याला डान्स करायला खूप आवडतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्याला ना येडाई माझा जीव ग जीव हे जे गाणं आहे ते इतकं आवडतं ना. आणि जेव्हा मी इथून ऑफिसमधून घरी जाते तेव्हा सगळ्यात आधी माझा आईला प्रश्नच असतो डुग्या कुठे आहे. आम्ही त्याला घरी डुग्या म्हणतो आणि आईचं पण लगेच सांगते की इथे ते आहे, लगेच तो येतो, मऊ गाणं लाव. आणि त्याला म्हटलं कोणतं गाणं, येडाई माझा जीव ग जीव म्हणता येत नाही, तर इतकं तो तोत्र्या बोलीमध्ये त्याच्या तोत्र्या आवाजात म्हणतो येडाई माझा जीव जीव जीव एवढंच बोलतो. आणि मग मी समजून घेते की ह्याला कोणतं गाणं हवं. इतकं म्हणजे मी जगायला शिकले त्याच्यामुळे आयुष्यात. मी जे मगाशी म्हटलं ना की काही जात असतील तर काही लोक येत असतात आणि जे आपल्याला जगायला शिकवत असतात, तर अशातले येतात आपल्याकडे पण आपल्याला कळत नाहीये. तर यांनीही मला पुन्हा लहान व्हायला शिकवलंय. तर आज याच छोटूशा बेबीचा, शिवदीपचा, डुग्याचा हॅपी वाला बर्थडे आहे, तर त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्यासाठी प्ले करते हे छानसं बर्थडे सॉन्ग.
1: हम भी अगर बच्चे होते, हम भी अगर बच्चे

0: होता तो ना करते ढेंचू ढेंचू
1: और दुनिया कहती हैप्पी बर्थडे टू यू।
2: हॅपी बर्थडे टू यू हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे आणि आज आहे शिवदीप याचा बर्थडे आणि याच निमित्त आपण आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं हे छानसं गाणं एन्जॉय केलेलं आहे. मी शिवदीपला हेच म्हणेल, खूप खूप आनंदी राहा, खूप यशस्वी हो आणि आम्ही सगळे तुझ्यावर प्रेम करायला आहोतच. आणि मित्रांनो, तुम्हाला देखील कोणाला बर्थडे विश करायचं असेल, त्यांचा स्पेशल दिवस अजून जास्त स्पेशल करायचं असेल, तर नक्की तुम्ही 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर आम्हाला कळवा आणि आम्ही मन भरून तुमच्याकडून तुमचा संदेश त्यांना पाठवूच आणि मन भरून शुभेच्छा देखील द्यायला आहोतच. की आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मुझे हो जाने जा। वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. संध्याकाळचे 5:54 झालेत आणि सांज रंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि 5:54 म्हणजे 6 फक्त 6 कमी आहे, तर 6 आपल्या हातात आहेत आपल्या गप्पा मारायला. कारण 6 आपण निरोप घेत असतो, निरोप घ्यावासा तर वाटत नाही, पण आता काय करणार, आपण वेळोअभावी थांबत असतो. आणि पुन्हा उद्या भेटणारच आहोत की संध्याकाळी 4 सांज रंग या शोमध्ये. आणि खूप साऱ्या गप्पा आपण मारत असतो आणि खूप बोलायचं राहून जातं तरीही असं वाटतं. आणि हे बऱ्याचदा होत असतं आपल्या डेली लाईफमध्ये, पण होतं आणि आपल्या शोमध्ये तर होतच होतो. अजून खूप सारं बोलायचं असतं पण थांबावं लागतं. ठीक आहे, उद्या बोलूयात आपण पुढील सगळ्या गप्पा. आणि मित्रांनो, नुकतंच अजिंक्य रहाणे यानं निवृत्ती घेतली, त्यामुळे त्यांनी जेव्हा ते सांगितलं तेव्हा तो भाऊक देखील झाला होता आणि सगळे त्याचे चाहते जे आहेत ते देखील भाऊक झाले होते. पण आता हाच अजिंक्य रहाणे म्हणजेच आपला संगमनेर तालुक्यातील सुपुत्र आता युरोपियन T20 प्रीमियम लीगमध्ये खेळणार आहे. आणि याच्या पहिल्या पर्वात अजिंक्यची निवड देखील झालेली आहे आणि मार्फी प्लेयर म्हणून निवड त्याची केलेली आहे. त्यानं नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, जसं की मी म्हटले. आणि त्यानंतर त्यानं हा नवा प्रवास सुरू केलाय. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ या संघाचा सहसंस्थापक आणि मुख्य क्रिकेट अधिकारी आहे, तर प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन ETPLचा सहमालक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे अजिंक्य रहाणे आता युरोपियन T20 प्रीमियर लीगमध्ये दिसणार आहे, त्यामुळे चाहते खरंच आनंदी झाले असतील. तर या निर्णयामुळे तुम्हाला काय वाटतंय, अजिंक्य रहाणेला पाहणार आहात, त्याचा खेळ पुढे चालू राहणार आहे, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा. आणि मित्रांनो, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. उद्या संध्याकाळी 4 पुन्हा भेटूया तर सांज रंग या शोमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या आणि सगळ्यांना कसं आनंदी ठेवता येईल याकडे देखील लक्ष द्या. आणि मी तर आहेच तुमच्यासोबत नेहमी आणि असणार देखील आहे. टाटा, बाय बाय, शुभ रात्री. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। आपला नगर डायरी हा शो सुरू झाला आहे आणि मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। मंडळी, आपण आपला नगर डायरी या शो मध्ये नेहमीच वेगवेगळ्या पाहुण्यांशी गप्पा मारतो, त्यांचा सगळा प्रवास जाणून घेतो, जो खूप मजेशीर असतो, खडतर असतो आणि त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं। मंडळी, आपला अहिल्यानगर जिल्हा ना खूप महत्वाचा आहे, शहरही महत्वाचं आहे। या शहराला, या जिल्ह्याला इतिहास आहे, तसंच संस्कृती आहे, परंपरा आहे, तसंच वेगवेगळे मान्यवर इथे आहेत जे त्यांच्या क्षेत्रात खूप छान काम करतात। अनेक व्यावसायिक देखील आपल्या अहिल्यानगर मध्ये आहेत, ज्यांनी अहिल्यानगर मध्येच त्यांच्या व्यवसायाची सुरुवात केली आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते व्यवसाय करतात। असेच एक व्यावसायिक आज आपल्या सोबत आहेत, आपल्या अहिल्यानगर मधील पारस कॅमेरा स्टोअर्सचे ओनर प्रवीण गोरकर। त्यांच्याशी आज आपण खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत, त्यांचा सगळा जो खडतर प्रवास आहे तो जाणून घेणार आहोत। आणि मंडळी, तुम्हाला सांगायला आनंद होतो की ते त्यांच्या घरातले पहिलेच व्यावसायिक आहेत ज्यांनी व्यवसायाची सुरुवात केली आहे। नमस्कार सर।
2: नमस्कार।
1: सगळ्यात आधी तर रेडिओ नगरच्या स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे।
2: थँक्यू।
1: आणि सर, गेल्या 14 वर्षापासून तुम्ही या बिझनेस मध्ये आहात आणि सुरुवात तुमच्यापासून झालेली आहे। आणि जेव्हा एखाद्या बिझनेसची सुरुवात आपण करतो किंवा कोणत्याही कामाची सुरुवात करतो तेव्हा अडचणी खूप येतात, तर मग सुरुवात कशी झाली या बिझनेसची?
2: सुरुवात म्हणजे असं बऱ्याच गोष्टी ना करत करत करत करत मी फोटोग्राफी लाईन मध्ये आलो। म्हणजे मी आधी जॉब केला, जॉब केल्यानंतर मग तिथून काही ट्रेडिंगला सुरुवात केली की जशी माणसाला ना परिस्थितीच घडून आणते। आम्ही 94 जेव्हा नगर मध्ये आलो तर आमची परिस्थिती खूप बिकट होती त्यावेळेस, जस्ट न्यू मॅरेज होतं। मग आल्या आल्या आम्हाला काहीच काम नव्हतं, तर आम्ही नगर मध्ये पापड विकलेले, मसाला विकलेला आहे गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये जाऊन, तिथून थोडस करिअर जमा करत करत करत करत मग आम्ही एक झेरॉक्स बिझनेस चालू केला। झेरॉक्स बिझनेस वर आम्ही थोडस घर वगैरे झालं आमचं, तिथं पण खूप छान काम झालं आमचं। मग असे काही चांगले माणसं पण भेटत गेले की जे हेल्प करणारे लोक, तर माझ्या आयुष्यात सर्वात हेल्प केली तो किशोर डोंगरे माणसाने त्या काळामध्ये। ते आज PWD मध्ये रिटायर झाले ते, पण त्या माणसाने खूप माझ्यासाठी हेल्प केली। तर असे काही लोक भेटत गेले, मग त्यानंतर करत करत मग आम्ही सेल चांगला हो राहिला। मग त्यानंतर मी एका कंपनीमध्ये जॉईन झालो आणि माझे डायरेक्ट बॉम्बेला रवानगी झाली त्या कंपनीतून जाऊन। मग तिथे इंडस्ट्री एक्सपिरियन्स ट्रेडिंगचा खूप चांगला आला। मग आम्ही ते सोडलं आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला। परत आम्ही नगर मध्ये आलो। बॉम्बे मध्ये व्यवसाय करणं काही ठीक म्हणजे पॉसिबल नव्हतं आम्हाला, तिथं रेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहिले, तर म्हणून आम्ही परत नगरला आलो आणि छोटस आपल्या महाजन गल्ली मध्ये गुरव तबल्यावाले त्यांच्या शेजारी असं एक साधारण 70-75 स्क्वेअर फूटचं शॉप आम्ही भाड्याने घेतलं आणि तिथं कॉम्प्युटर ऍक्सेसरीज वगैरे चालू केलं।
1: सर, एक छोटस शॉप आणि आज चितळे रोड सगळ्यात महत्वाचा रस्ता आपल्या नगरचा आणि तिथे तुमचं पारस कॅमेरा स्टोअर मोठा आहे जिथे अनेक लोक जातात। मीही तुमच्याकडे खरेदीसाठी चालले होते आणि खरं म्हणजे सर, हा प्रवास जसं तुम्ही सांगितलात की हळूहळू हळूहळू होत गेला, पण त्यात वेगवेगळे टप्पे आले असतील।

0: वेगवेगळ्या गोष्टी घडल्या असतील, तर मग कशा प्रकारे तुम्ही त्या गोष्टींना सामोरं गेलात, फॅमिलीची कशी साथ मिळाली?
1: हो, सर्वात महत्वाचं म्हणजे फॅमिलीची तर खूप साथ भेटली की मुलं बा मिसेस वगैरे. आणि बिझनेसमध्ये सर्वात अडचण तर येते की ते फायनान्स अडचण येते. प्रत्येकाला येते की तुम्ही कुठला इंडस्ट्री असू त्याला फायनान्सची अडचण येतेच. मग बँक लोन भेटतात, सगळं मिळतं. फक्त आपली आपल्या इथं काय होतं की आपण बँकेत जात नाही, आणि बँकेत जात नाही मग बँक कशी तुम्हाला पैसे दे. आम्ही प्रत्येक मॅनेजरला भेटत गेलो, प्रत्येक मॅनेजरशी कॉपरेट करा, आणि मॅनेजरनी पण आम्हाला प्रत्येक SBIचा मॅनेजर असू द्या किंवा महाराष्ट्र बँकेचा मॅनेजर असू द्या, सेंट्रल बँकेचा मॅनेजर, यांना वेळोवेळी आम्हाला बिझनेससाठी हे केलं. आणि मग आम्ही पण त्यांचे प्रॉपर हप्ते वगैरे भरत आलो, त्याच्यामुळे आम्हाला पैसा कधीच कमी पडला नाही.
0: आणि सर, जसं की तुम्ही म्हणालात की तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी केल्यात, आधी फोटोग्राफीमध्ये पण तुम्ही आला होता, त्याच्यानंतर मग छोटे मोठे व्यवसाय केले, आणि त्यानंतर तुम्ही कॅमेरा शॉप ओपन केलात, तर ही आयडिया कशी आली?
1: नाही, मी कधीच फोटोग्राफी व्यवसाय केला नाही, मला फोटोग्राफी येत पण नाही. माझं सगळ्यात बेस्ट ट्रेडिंग आहे, मी ट्रेडिंग मध्ये एक्सपर्ट आहे, तर मी ट्रेडिंगच केलं. आणि सगळ्यात म्हणजे माहिती घेण्याची जी माझा या आहे ना, की मला खूप माहिती घ्यायला आवडते, प्रत्येक गोष्टीची माहिती घ्यायला आवडते. आणि मग त्या अनुषंगाने मग मला फोटोग्राफीतल्या सगळ्या गोष्टी कळल्या, आणि जे माझ्याकडे फोटोग्राफर येत होते त्यांच्याकडनं मी शिकत होतो. आज नाही म्हटलं तरी पूर्ण महाराष्ट्रभर माझं फारच कॅमेरा स्टोअरचं नाव आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी म्हणजे सगळ्या याच्यात फेमस आहे. कॅमेरा नाव घेतलं की फारसचं नाव येतं, त्यामुळे ते घडवायला पण एक खूप म्हणजे काय म्हणतात ना, धीर लागतो आणि कष्ट लागतात. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं 24 तास तुम्हाला त्याच्यासाठी द्यावाच लागतात, आणि ते दिल्याशिवाय तुमचं करिअर नाही बनत ते कुठल्याच गोष्टी. तुम्ही शिक्षण असो नाही तर बिझनेस असो, पण तुम्हाला त्याच्यासाठी 24 तास झटवत लागतो.
0: स्ट्रगल करण्याची तयारी असेल तर सगळं होतं. आणि सर, खरं म्हणजे तेव्हा 14 वर्षापूर्वी तुम्ही कॅमेराचा बिझनेस केला, तर तेव्हा सोशल मीडिया एवढं नव्हतं किंवा फोटोग्राफी एवढी नव्हती, मॉडेल्स एवढ्या नव्हत्या, तर तेव्हा कशा प्रकारे होतं हे सगळं?
1: त्यावेळेस फक्त काय की ना, कॅमेरा फक्त एक कॅमेरा आणि एक लेन्स, त्याचे किट लेन्स असायचे. आणि सोशल मीडियाचं काय मोबाईलच नव्हता मी जेव्हा स्टार्ट केलं. त्यावेळेस मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा पेजर एक जस्ट आलेले होते, पेजर सिस्टीम आली होती, आणि फार तर फार नंतर हळूहळू मोबाईल आले. तर कॅमेरा हा फक्त फोटोग्राफर, म्हणजे फोटोग्राफर आहे तोच फोटो काढायचा. आता काय झालं की मोबाईल आल्यामुळं की प्रत्येकाला फोटो काढता येतो, पण तरी त्याच्यात बिझनेस खूप वाढला. प्रत्येकाला फोटो काढता यायला लागल्यामुळं प्रत्येकाला फोटोची क्वालिटी समजायला लागली, आणि तो कॅमेरा बाय करून राहिला. मोबाईल म्हणजे 1.5 लाखाचा मोबाईल बाजूला ठेवून तो कॅमेरा परचेस करून राहिला.
0: सर, जसं सांगितलं की पूर्वीचा कॅमेरा खूप वेगळा होता, आणि आता त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आल्या असतील, बदल झाले असतील, आणि आत्ताचे कॅमेरे खूप क्विक आहेत कॅप्चर करण्यासाठी पण, तर मग 14 वर्षापूर्वीचा कॅमेरा, आत्ताचा कॅमेरा, यामध्ये कसे कसे बदल होत गेले, त्यात काय काय टप्पे आले?
1: 14 वर्षापूर्वीचा जो कॅमेरा होता तो फक्त फोटो काढण्यासाठी होता, जस्ट फोटो व्हायचे. त्याच्यानंतर मग मध्ये कॅनॉन 5D Mark IV आला, त्याच्यामध्ये व्हिडिओ हो राहिला, व्हिडिओ होत गेले. लोकांना व्हिडिओची बरेचशी, तिथून फोटोग्राफरला व्हिडिओ कसा करता येतो, काय येतो करता येतो, आणि बरेचसे त्याच्यावर फिल्म पण बनवले बऱ्याच फोटोग्राफरने. शॉर्ट फिल्मचा काळ तो इतका गाजला 5D Mark IV कॅमेरानी. पण त्याच्यानंतर परत लॉकडाऊन मध्ये मिररलेस कॅमेरा एंटर झाले मार्केटला. तर सुरुवातीला बऱ्याच लोकांनी की मिररलेस कॅमेरा छोटा आहे असं आहे, पण तो एकदम हाय म्हणजे फोकसला खूप स्मूथ फोकस देत होता, आणि क्वालिटी जबरदस्त 4K क्वालिटी वगैरे देत होता. त्यामुळे मग DSLR कॅमेरा पूर्ण मागे पडून आता मिररलेस कॅमेरामध्ये लोक सर्व शिफ्ट झाले. आणि त्यामध्ये परत आता काय झालं की लेन्सेस, प्राईम लेन्सेस खूप आल्या मार्केटला. पहिला हा प्राईम लेन्स फार म्हणजे फार एखादा बॉम्बे मध्ये वगैरे एखादा फोटोग्राफर वापरायचा, पण आज प्राईम लेन्स खूप प्रत्येक ठिकाणी वापर व्हायला, जसं की 35 mm, 50 mm, 16 mm, 16-35 ह्या लेन्स माझ्या म्हणजे लॉकडाऊनच्या आधी जास्त कोणाला माहितच नव्हत्या. लॉकडाऊन पासून इतकं ट्रॅक बदललं ना, खूप बदललं ट्रॅक.
0: सर आता जर एखाद्या सामान्य मुलाला ज्याची घरची परिस्थिती आपण म्हणूयात की अतिशय सामान्य आहे, पण त्याला फोटोग्राफी करण्याची आवड आहे आणि तो काय करतो, कोणाकडे तरी जाऊन फोटोग्राफी शिकतो देखील, पण मग प्रश्न येतो कॅमेरा खरेदी कसा करायचा, कारण बऱ्याचदा त्यांना ऑप्शन माहीत नसतात. तर असा असे कॅमेरे पण आहेत का जे आपले बजेट फ्री आहेत?
1: हो आहेत ना, बजेट फ्री पण आहे आणि बजाज फायनान्स आज इतकं सोपं झालंय की खूप सोपं झालंय. बजाज फायनान्समुळे कॅमेरा बरेचसे नॉर्मल घरातले लोक, सर्वसामान्य लोक पण कॅमेरा घेऊन त्यांच्या त्यांच्या मनातले जे वाव आहेत ते बाहेर म्हणजे हे करू राहिलेत. तर त्यामुळं कॅमेरा आज घेणं अवघड नाहीच आहे, काहीच अवघड नाही आज कॅमेरा. कोणालाही ज्याला वाटतं ना तो कॅमेरा घेऊ शकतो आणि कंपनी पण सपोर्ट करते त्याला. 1 EMI फ्री स्कीम असते, त्याच्यानंतर 0 processing फी स्कीम आणते. नॉर्मल बघा, दरवर्षी सप्टेंबर ते डिसेंबर पूर्ण कंपन्या फोटोग्राफर म्हणजे याच्यासाठी मेहनत घेतात. सर्वात जास्त आता सोनी खूप मेहनत घेते, सोनी कंपनी फोटोग्राफर लोकांसाठी खूप मेहनत घेते, त्यांना हर एक स्कीम आणते आणि कॅमेरा आणि त्यांच्या लेन्सेस खूप आता व्यवस्थित खूप छान हे करतात.
0: सर तुमचं संपूर्ण बालपण जे आहे ते नगर मध्येच गेलेलं आहे?
1: नाही, माझं बालपण बीड मध्ये गेलेलं आहे. मी बीड जिल्ह्यातला आहे, गेवराई तालुक्यामध्ये मी माझं बालपण गेलेलं आहे.
0: मग नगर मध्ये कसं येणं केलं?
1: नगर मध्ये ऍक्च्युली माझं लग्न असंच कुटाण्यातच झालं आणि मग जरा थोडं घरी आणि हे थोडे प्रॉब्लेम आम्हाला सैराट व्हावं लागलं तिथून. इथं मिसेस आणि मी एक जस्ट छोटीसी बॅग घेऊन आम्ही आलो नगर मध्ये आणि ह्याच बालिकाश्रम रोडला थोडस पुढच्या गल्लीमध्ये आम्ही पहिला एवढ्याच खोलीमध्ये संसार थाटला जस्ट न्यू मॅरेज मध्ये. तिथून आम्ही मग सुरुवात केली. मग बऱ्याच गोष्टी अशा आल्या की त्यावेळेस काहीच नव्हतं आमच्याकडं, पैसा वगैरे काहीच नव्हता आणि आम्ही आजपर्यंत घरी कुठल्याही गोष्टीला मदतीला गेलो नाही. मसाला वीक, पापड वीक, तिथून आम्ही 500 रुपये 400 रुपये करत करत एक दुकान घेतलं भाड्याने झेरॉक्स. ते एक खूप आमचे म्हणजे बेस्ट होता आणि आजही त्याचा खूप अभिमान वाटतो त्या गोष्टीचा.
0: सर तुम्ही एक शब्द वापरला सैराट झालात, पण तुम्ही सैराट झालात पण तुम्ही त्यातून करून दाखवलं. मी आज म्हणजे तुमच्या माध्यमातून मुलांना एकच सांगेल की तुम्ही प्रेम केलात, तुम्ही पळूनही गेलात, पण तुम्ही आयुष्याशी हरला नाही, तुम्ही ते करून दाखवलं आणि आज यशस्वी व्यावसायिक म्हणून नगर मध्ये तुमची ओळख आहे. त्यापेक्षा वेगळी ओळख काय सांगावी, हे खूप महत्वाचं. सैराट हा मूवी आपण सगळ्यांनीच म्हणजे आम्ही तरी सगळ्यांनी पाहिलेला आहे, मीही नक्कीच पाहिला असेल. पण तुम्ही सैराट झालात, तुम्ही घरून पळून आलात, तुम्ही प्रेम केलात पण कुठे थांबला नाही, तुम्ही यशस्वी झालात आणि तुम्ही आयुष्याची जी जंग म्हणूया ती जिंकलेला आहात आणि हे खूप महत्वाचं आहे मला असं वाटतं.
1: सैराट झालं यासाठी म्हणलं की 94 साली मी आणि मिसेस आम्ही दोघंही इथं बीड सोडून इकडे आलोत आणि सेम एक थैली घेऊन आलोत, म्हणजे एक पिशवी घेऊन आलोत आणि त्यानंतर आमच्या जीवनात त्यावेळेला म्हणजे मिसेसचा भाऊ आम्हाला मारायला आला होता. एवढं सगळं होऊन म्हणजे आथुराई लग्न करून सुद्धा मिसेसचा भाऊ आम्हाला तीन माणसं घेऊन मारायला आला होता आणि विशेष म्हणजे की त्या तीन माणसाला बायकोनी मी मारलं, म्हणजे तिच्या भावाला पण.
0: बापरे, हा आता मूवी तो
1: समोर उलट झालं. आम्ही त्याला अक्षरशः तिघांना मारून वापस पाठवलं. एवढी जबरदस्त ती, म्हणून ते सैराट झालं आम्ही म्हणतो त्याला. आणि मग भरपूर अशा गोष्टी होत गेल्यानंतर फॅमिलीमध्ये मेडिकल प्रॉब्लेम खूप येतात, बऱ्याच जणांचे येतात. माझ्या जीवनात खूप मोठा आला. जवळजवळ मी मुलासाठी 1 CR आसपास खर्च केला, तर ते पण आम्ही पार करून बिझनेस आज टॉपला ठेवला. म्हणजे आम्ही घरचा प्रॉब्लेम मेडिकल प्रॉब्लेम एवढा मोठा होता तरी पण बिझनेसला अजिबात हलू दिलं नाही तो सगळ्यात. आणि ह्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे मला ज्या कंपन्या आहेत म्हणजे जसं सोनी असो, निकॉन असो, कॅनन असो, ह्या कंपनीचे सर्व ASM डिस्ट्रीब्युटर्स यांनी भरपूर साथ दिली, प्रत्येक वेळेस मदत करत गेले. म्हणून म्हणलं की तुम्ही जर चालत राहिले तर तुम्हाला माणसं चांगले भेटतच राहतात, तुम्ही थांबले तर तुम्हाला काहीच उपयोग होत नाही. मग तो बिझनेस असो की हा मला जीवनात एक्सपिरियन्स आला, तुम्ही चालत राहिलं पाहिजे वादळ असो वारं असो तुम्ही चालत राहिले तर तुम्हाला 100% लोक चांगले भेटतात आणि तुमची यशाची गुरु किल्ली असं घरी बसून नाही मिळत.
0: नक्कीच, ते म्हणतो ना देव यशस्वी करतो पण त्यात तेवढे संकटही पाठवतो, त्याला पार करून तुम्हाला यशस्वी व्हायचं असतं तेव्हाच.
1: आज आम्हाला हे बिझनेस करता करता कुठल्या देवाला पण जायला वेळ भेटत नाही. आज आमचे देव वरूनच म्हणजे दुकानातूनच नमस्कार असतो आणि ना कुठल्या नातेवाईकाच्या कुठल्या कार्यक्रमाला पण माझं 100% जाणं होत नाही. त्यामुळे मी अनुषंगाने माझ्या नातेवाईकांची पण माफी मागतो आणि देवाची पण माफी मागतो.
0: नाही नाही सर, तुम्ही कर्म करता आहात आणि तोच म्हणतो कर्म करत राहा आणि तेच सगळ्यात मोठी मला तरी वाटतंय देवाची भक्ती आहे. आणि सर आत्ता फॅमिली जी आहे तेव्हा तुम्हाला म्हणजे त्यांनी सगळ्यांनी साथ दिली नव्हती किंवा काही कारणांमुळे तुम्ही पळून आलात त्यामुळे, पण आता कसं आहे फॅमिली सोबत?
1: आता ओके, सगळं नंतर ओके होऊन जात. तो एक पिरियड असतो त्यावेळेच तेवढं सगळे हे असत. आणि ज्याला बिझनेस मध्ये किंवा कशामध्ये मोठं व्हायचं ना तो समजून घेण्याचं सगळ्यात मोठं कॅरेक्टर त्याला करावं लागतं. पण वैयक्तिक तुम्हाला बिझनेस मध्ये कुणी समजून घेत नाही. तुम्ही जेव्हा काही बिझनेस सगळ्यात मोठं बिझनेस मध्ये करता नाही ना तुम्हाला कुणी समजून घेत नाही. म्हणजे तुमचं सप्लायर असो किंवा तुमचं घर फॅमिली असो किंवा तुमचे मित्र असो किंवा अदर स्टाफ असो, ह्या ठिकाणी मला प्रत्यक्ष म्हणजे बऱ्याच वेळ झालं की तुम आपण आपली इच्छा असते की असं असं व्हायला पाहिजे पण ते समजून घेत नाही. पण आपल्याला ते समजून घ्यावं लागतं, त्यांची हे आपल्याला करावं लागतं आणि तो धीर धरून किंवा तो शांततेने राहून मग तो काम हळूहळू त्यांच्याकडनं करून घ्यावं लागतं.
0: म्हणजे व्यवसायासोबत नाती पण सांभाळावी लागतात. आणि सर तुमच्या आयुष्यातला मगाशी तुम्ही क्षण सांगितलात की मुलासाठी तुम्हाला एक सीआर खर्च करावे लागले किंवा तो क्षण प्रत्येकाच्याच आयुष्यासाठी भावनिक असेल. कारण आपला स्वतःचा मुलगा तो आयुष्याशी लढतोय हे सगळं खूप किचकट असतं आणि ते सांभाळता सांभाळता बायकोला सांभाळता सांभाळता घर सांभाळता सांभाळता तुम्ही तुमच्या बिझनेसकडे देखील लक्ष देत होतात, तर हा काळ कसा होता, काय वाटायचं या काळामध्ये?
1: तो भयानक म्हणजे न सांगण्यासारखा काळ आहे. आणि त्या काळातून आम्ही खूप सही सलामत बाहेर पडलो. ह्यामध्ये थोडं म्हणजे टेन्शन मध्ये पण बऱ्याच गोष्टी येत राहतात पण आता तो सांगणं पॉसिबलच नाही आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे जो मुलाला हे त्याची स्वतःच स्टॅबिलेशन खूप चांगलं होतं, त्यांनी मला खूप हिंमत मिळाली मुलाच्या ह्याच्यामुळं आणि होत गेलं ते आपोआप.
0: सर बऱ्याचदा आपण जर मुलांना सांगितलं की तू काहीतरी चांगलं कर, तू करू शकतोस, किंवा एखाद्याचा एक्झाम्पल आपण जेव्हा देतो ना मुलांसमोर किंवा माझे पेरेंट्स माझ्या भावांसमोर जेव्हा एक्झाम्पल मांडतात किंवा मी समाजात असं पाहिलंय, तर त्यांचं असं म्हणणं असतं नाही त्यांच्या घरी पैसा असतो, त्यांचं घरचंच असं काय म्हणतो आपण पिढीनं पिढी त्यांच्याकडे पैसा असतो म्हणून ते मोठे होतात. पण तुम्ही यातून हे सिद्ध करून दाखवलं तर असं काही नाहीये, आपण सुरुवात केली तर आपण देखील पुढे जाऊ शकतो आणि आपण देखील ते नाव कमवू शकतो. सर हे सगळं करत असताना आयुष्यात किंवा तुमच्या बिझनेस मध्ये असं कधी झालंय का आता असं वाटलं की आता थांबावं, आता नाही होणार माझ्याकडून, सगळं थांबवावं, सगळं विकून टाकावं आणि घरी बसावं?
1: नाही, असं कधीच वाटणार नाही. म्हणजे शेवटपर्यंत असं कधी वाटणार नाही की आता मी थांबावं. कारण ज्याने ते स्वतःपासून सगळं बनवलेलं असताना त्याला कधीच ते स्टॉप करू वाटत नाही. किती तुमच्याकडे पैसा येऊ नाही तर नाही येऊ पण त्याला ती मेहनत करावीशीच, तो असं शांत बसू शकत नाही कुठलाही याचा. किती पैसा येऊ द्या, आता माझ्या मुलाच्याच बाबतीत बघितलं तर तो इतका हुशार आहे, आज तो सीए होतोय, पुढल्या वर्षी सीए होतोय, त्याला ऑल वर्ल्डचं पूर्ण नॉलेज आहे. तुम्ही कुठल्याही सब्जेक्ट बद्दल विचारा, तो एवढ्या बेकार परिस्थितीतून जाऊन म्हणजे तो जवळजवळ ऑक्झिलियम स्कूलला शिकला तो, तर टेन्थला तो 6 महिने याला शाळेला नव्हता तरी पण त्याचा 97 मार्क आहे त्याला ऑक्झिलियम इंग्लिश स्कूलला. तर असं काही भेटून जातं आपल्याला की मग सगळ्या गोष्टी विसरून जातो, त्या दुःख आठवणच राहत नाही असं.
0: सर तुम्ही एक व्यावसायिक आहात, तसं तुम्ही वडील आहात, एक नवरा देखील आहात, तर या तीन जबाबदाऱ्या कशा सांभाळता?
1: पहिली गोष्ट मला अजून एक म्हणजे मुलगी पण आहे सुप्रिया नावाची आणि एक मुलगा आहे. तर ते म्हणजे असं जबाबदारी म्हणून वाटतच नाही कारण ती गोष्ट आपली आहे, त्याच्यासाठी अशी जबाबदारी म्हणून काही नाही किंवा मी आता यांची जबाबदारी घेतोय वगैरे असं काहीच नसतं. प्रत्येक पालकाला किंवा म्हणजे जो घरातला जेंट्स असतो त्याला त्या सगळ्या गोष्टींना किती जरी अडचण आली तरी काहीच वाटत नाही त्याच्यामध्ये की तो करावंच लागतं, त्याला दुसरं सोल्युशन नाहीच आहे काही. आपला भार आपल्याला आपल्याला सांभाळावा लागतो. त्यामुळे नाही असं काही सांगता येणार त्या गोष्टीत, मला तरी नाही सांगता येणार.
0: सर खरं म्हणजे तुमच्याकडे आता तसं बघितलं तर सगळं आहे, पैसा आहे, मुलं आहेत, सुख आहे, समाधान आहे, पण एखादी गोष्ट अशी असते जी भीतीदायक असते, तर कोणती गोष्ट अशी आहे का ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते की असं नको व्हायला पाहिजे?
1: नाही,
0: एकही गोष्ट
1: म्हणजे मला जसं कळतं तसं मला कधीच भीती कुठली वाटली नाही. आज म्हणजे मी फायनान्स एवढं घेतले की जे माझ्या फॅमिली म्हणजे घरामध्ये माझी खूप मोठी फॅमिली आहे, चुलते वगैरे, त्या फॅमिली सुद्धा आजपर्यंत एवढं करोड म्हणजे 50 लाख 1 करोड 2 करोड असे लोन कोणीही उचलले नाही. मी त्याच्यामुळे कधीच घाबरलो नाही, कुठल्याच गोष्टीला घाबरलो नाही. म्हणजे लहानपणापासूनच मी घाबरणं आम्हाला कधीच कळलं नाही, कारण परिस्थितीत माझ्यावर अशी होती की मला घाबरायला वेळच नव्हता.
0: सर बऱ्याचदा काय होतं ना, अनेक जण जसं तुम्ही सुरुवातीला स्टार्टअप केला, छोटासा स्टार्टअप, त्यातून मोठं घडत गेलं आणि आता छान तुमचे सेटअप आहे, पण बऱ्याच जणांचं असं होतं की स्टार्टअप करतात ते पण यश मिळत नाही, तर या मागची कारण काय असू शकतात?
1: हे नाही, म्हणजे सर्वात महत्वाचं त्यांचं त्याला काय म्हणते, स्थिरता नाही. जो यश मिळत नाही ना तो स्थिरता नाही, त्याच्या अंगात बिलकुल स्थिरता नाही, तेव्हाच त्याला यश नाही मिळत. सर्वात महत्वाचं आहे कारण, आणि म्हणजे तुम्ही स्थिरता ह्यासाठी नाही म्हणतो की तो व्यक्ती शक्यतो काय करतो की आता हे करू उद्या हे करू ते करू, किंवा जरी केलं तरी 6 महिने 1 वर्ष 2 वर्ष बिझनेस करल, 2 वर्षानंतर मग तो तिकडनं बहिणीनी बोलवलं गेला 2 दिवस तिकडेच राहिला, आज मावशी आली दुकान बंद घरीच थांबला, ह्या गोष्टी नाही चालत बिझनेस मध्ये.
0: आणि कोणकोणत्या चुका टाळायला पाहिजेत बिझनेस करताना?
1: शक्यतो पहिली गोष्ट नातेवाईक दूर करावा लागतो, सगळ्यात महत्व म्हणजे किती जवळचे नातेवाईक सगळे दूर करावे लागतात तुम्हाला, तर तुम्ही बिझनेस मध्ये हे होतात.
0: म्हणजे पूर्णपणे झोकून द्यायचं,
1: पूर्णपणे झोकून द्यायचं. नातेवाईक, मित्र, मौज, मजा हे तुम्हाला सेट होस तर सगळे तुम्हाला सोडून द्यावं लागतात, आणि ती तुमची तयारी असेल तर तुम्ही बिझनेस मध्ये सेट होता. म्हणजे तुमचं तन मन धन लावून तुम्हाला तिथं म्हणजे 24 आवर्स तुम्हाला त्याचाच विचार करावा लागतो, आणि तेच डोक्यात कल्पना आणायला पाहिजेत की आता मला हे करायचंय, माझं ते करायचंय, मला इथून पुढे मी या स्टेपला आलो तरी आमचं पुढचं प्लॅनिंग चालू असत. मला घरात किती अडचणी आले तरी बिझनेस मध्ये त्याचं इंटरफेअर होऊ देत नाही, म्हणजे तिथला पैसा इकडे तिकडे वापरत नाही, तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या बिझनेस मध्ये. म्हणून मी पहिलं म्हणलं की स्थिर असाल ना तुम्ही तर सगळं होतं.
0: सर आता सध्या तुमचे पुढचे प्लॅन्स काय आहेत, फ्युचर प्लॅन्स काय काय करायचे आता?
1: फ्युचर प्लॅन माझा ऍक्च्युली होता की मी प्रत्येक ठिकाणी ब्रँच टाकू असं, म्हणजे ह्या कॅमेरा स्टोअर सारख्या की माझे काही प्रत्येक ठिकाणी ब्रँच असावे असं मला वाटत होतं. आता मुलगा सीए झाल्यानंतर बघूया, आता सध्या त्याचं सीए डोकं आहे, त्याचं जर इच्छा असेल तर तो विचार करू, पण आतापासून त्याची तयारी चालू आहे माझी की मला प्रत्येक ठिकाणी ब्रँड झाल्या पाहिजे आणि माझ्या शॉपचं नाव हे झालं पाहिजे.
0: आणि याच बरोबर सर, अनेक जण जेव्हा कॅमेरे खरेदी करायला येत असतील किंवा मग इतर इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू जेव्हा खरेदी करायला येत असतील, तर त्यांचे अनेक प्रश्न असतील किंवा ते पण त्यांच्या माइंडमध्ये प्लॅन असेल, तर याबद्दल देखील तुमचं मार्गदर्शन नक्कीच घेत असतील, तर काय काय प्रश्न या बिगिनर्सचे असतात?
1: नाही, शक्यतो माझ्याकडे कस्टमर येतात ना, तर ते असं घेऊन येतात की ते जे रॉंग आहे घेऊन येतात. काही जण खूप म्हणजे छान, मला पण त्यांच्याकडनं शिकता येतं. काही जण येतो की मला हा कॅमेरा पाहिजे आणि ही लेन्स पाहिजे, तर मी त्याला सजेस्ट करतो की तू ही लेन्स घेऊ नको, तुला जे काम करायचंय तर ते तुला होणार नाही त्याच्यामध्ये. मग काही जण ऐकतात, काही जण नाही ऐकत, मग काही जण तिथंच त्याच्या मित्राला फोन लावून विचारतात. मग आम्ही त्याला सांगतो बाबा तुझा मित्र सुद्धा इथं शिकून गेलेला आहे आणि मी सांगितलेलं आहे त्याला, आणि ही सगळी गोष्ट मी सांगतो, मग ते ऐकतात बरेचसे. म्हणजे आता तरी की फोटोग्राफीचं संपूर्ण नॉलेज असल्यामुळं प्रत्येकाला माहिती की सर बरोबर सांगतात म्हणून.
0: आणि सर आता सध्या ना सोशल मीडिया जो आहे त्याचा सगळ्यांना फॅड आहे किंवा फोटोग्राफीचा सगळ्यांना फॅड आहे, तर हे योग्य आहे का? पुढे जाऊन याला खरं स्कोप असणार आहे का? काय वाटतं?
1: नाही, आता जसं प्रत्येक गोष्ट जेवढी चांगली तेवढी वाईट आहे. आता सोशल मीडिया तसा खूप चांगला आहे, बिझनेस वाल्यांसाठी चांगला आहे, सगळ्या गोष्टीसाठी चांगला आहे, पण आता पाहतोय की सोशल मीडियावर जसं जंतर मंतर काल झालं, त्याच्यात बऱ्याचशा लोकांनी तिकडनं दुसऱ्या देशातून रील बनवून त्याच्या हे करून पाठवल्या, हायलाइट झाल्या त्या सगळ्या, तर हा सोशल मीडियाचा गैरवापर पण गलतच होऊ राहिला. पण जसं आमच्यासारख्याला बिझनेसवाल्यांना की आज आम्हाला प्रत्येक ठिकाणी माहिती पण पाठवता येते, आज तो आमच्यासाठी चांगला आहे.
0: आणि सर खरं म्हणजे जसं की मी ज्या बिझनेस मॅनला किंवा व्यावसायिकांना बघते ना, मला त्यांच्यातली एक गोष्ट खूप आवडते, हायपर होत नाहीत किंवा चिडचिड करत नाहीत, तर हे कसं शक्य होतं?
1: आवड सगळ्यात बेस्ट आवड आहे. तुम्हाला ज्या गोष्टीत आवड असेल तर तुम्ही, जसं आता पंढरपूरची वारी आहे, तुम्ही उदाहरण घ्या, तुम्ही असं 1-2 किलोमीटर चालत चालून बघा, नाही जमत आहे. पण आज त्या लोकांची आवड आहे, पण म्हणजे पांडुरंगा प्रती एकदम त्यांची श्रद्धा आहे, अफार आहे. तर ते पायातली चप्पल तुटली काय किंवा पायातली चप्पल टोचते काय, तरी पण पांडुरंगापर्यंत पोहोचत असते. भले तिथं दर्शन नाही पत, पण काळसाचं दर्शन घेऊन येतात. हेच आहे बाकी. त्यामुळे कधीच असं, आणि त्या लोकांकडे बघितलं असेल तर तुम्ही, ते इथून जरी पायी निघले तर तुम्ही तिथपर्यंत जोस्तर चेहऱ्यावर तेच तेज असतं त्यांच्या. म्हणून आम्ही, आम्हाला तेच आहे आमचं पांडुरंग, आमचं काम.
0: आणि सर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, तुमचा सेटअप असतो शूट साठी, शॉर्ट फिल्म शूट असेल, मुव्हीचं शूट असेल, तर तिथे देखील तुम्ही व्हिजिट करता?
1: हा, व्हिजिट यासाठी करतो, म्हणजे करतो आम्ही की आम्हाला तिथं काय इन्स्ट्रुमेंटची अजून गरज लागणार आहे, आपल्याला तिथं कळतं तिथं गेल्यानंतर, साईटवर गेल्यानंतर. आम्ही काही म्हणजे लग्नामध्ये पण जातो, काही जिथं फिल्म शूट असतात तिथं पण जातो, काही कॅमेरामन पण भेटतो, किंवा काही कॅमेरामन शॉप मध्ये आले तर आम्हाला सजेशन करतात की सर हे असं असं आणा, हे ट्रेड आणा, तर मग आम्ही तसे बदल करतो. आणि त्यामुळं आज माझं दुकान, म्हणजे माझं जे पारस कॅमेरा स्टोअर आहे, आज नाही म्हटलं तरी नगर मधलं सर्वात ऍडव्हान्स स्टोअर आहे. तिथं प्रत्येक गोष्ट नेहमी ऍडव्हान्सच तुम्हाला पाहायला मिळते आणि शिकायला मिळते.
0: सर आपण कॅमेरा किंवा इतर जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते रेंटना पण देतो का?
1: नाही,
0: विकतच.
1: रेंट नाही, पूर्ण सेल. कारण माझा जन्म ट्रेडिंग साठी झाला, त्याच्यामुळे मला दुसरीकडे काहीच करू वाटत नाही. आहेत खूप व्यावसायिक पुण्यामध्ये आहेत, ट्रेडिंग करतात, पण मला त्याच्यात नाही इंटरेस्ट वाटला आणि त्याच्यात काही डेव्हलपमेंट नाही वाटली, म्हणून मी नाही केला.
0: सर आता मी येते तुमच्या थोडं पर्सनल लाईफ कडे. सैराट तर तुमचं झालेलंच आहे आयुष्यात, आणि आता मुलंही मोठी झालेली आहेत आणि खूप म्हणजे सेट आहात तुम्ही, तर स्वतःच्या आवडीनिवडी काय?
1: स्वतःची आवडी कामच आहे आणि बिझनेसच आहे. बिझनेस व्यतिरिक्त माझ्या डोक्यात दुसरं कुठलंच येत नाही. फक्त एवढं वाटतं की खूप बाहेर फिरायला पाहिजे होतं, पण होत नाहीये ते. आता मी व्हिएतनामला गेलो, तसं माझं फिरणं झालेलं आहे भरपूर, प्रत्येक देश पाहिलेत मी, पण ते कंपनीच्या कामासोबत. हा, बिझनेस सोबत, कंपनीचं काम. असं फॅमिलीला घेऊन नाही गेलो कुठं, पण वैयक्तिक एकता कंपनीच्या याच्यासोबत जातो मी. आणि तिथं कसं असतं की आमचे टोटल ऑल इंडियातून सगळेच आमच्यासारखे दुकानदार असतात, तर त्यामुळे त्यांच्यासोबत राहून बरंच काही शिकायला मिळतं. आणि असं नाही वाटत की मी इथं खूप सेट झालं, की मला अजून वाटतं की माझ्या पुढे खूप सेट आहेत लोक, तर ती पायरी गाठायची हमेशा. तर तो त्यांच्या बरोबर राहण्यात आनंद मिळतो की नाही आपण काहीच नाही अजून.
0: तुम्ही मॅडमला नवे देता की नाही?
1: नाही ना, पण त्यांनी पण म्हणजे माझ्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या, त्यांनाही माहेरी जायला मिळालंच नाही. म्हणजे त्या ऍटलीस्ट मला वाटतं 10-10 वर्ष माहेरी गेल्यात नाही. 10 वर्ष अफाट मेहनत केली त्यांनी, मिसेसनी. जोक नाही, 1 वर्ष नाही, 10 वर्ष त्या माहेरी गेल्याच नाही. आत्ता आत्ता त्या कुठं त्यांच्या आईशी वगैरे बोलतात, म्हणजे भेटणं वगैरे आहे, पण 10 वर्ष आईशी पण नाही भेटल्या त्या, आणि काहीच नाही.
0: म्हणजे विठ्ठूला जशी रखुमाई भेटली तशी तुम्हाला मॅडमची साथ भेटलेली आहे.
1: तसं ठीक आहे.
0: सर तेव्हाचं नगर कसं होत?
1: खूप साध, खूप साध. आणि म्हणजे ते जसं म्हणतात ना तुम्ही मीडियामध्ये पण म्हणतात की नगर एक खेळ आहे, एक खेळ आहे, पण आता नाही राहिलं. आता नगरमध्ये हे जे यांनी बदल केलेत रस्ते वगैरे, ते खूप छान केलेत. फक्त नगरमध्ये कमर्शियल कॉम्प्लेक्स खूप कमी आहेत, त्यामुळे नगरचा डेव्हलपमेंट कमी आहे. आता इथल्या राजकीय लोकांनी ना कमर्शियल कॉम्प्लेक्स बांधायला पाहिजे. आज जर तुम्ही मला जर सावेडीला जर स्टोअर टाकायचं तर 1 लाख रुपये रेंट आहे, मग एखादा खेड्यातला दुकानदार येऊन तो कधी दुकान टाकणार आणि कधी डेव्हलपमेंट करणार त्याच्या आयुष्याचे. तर सर्वात महत्वाचं की इतक्या जागा ओपन पडलेल्या आहेत, तर त्यात महानगरपालिकेने कमर्शियल कॉम्प्लेक्सला जास्तीत जास्त, आता जसं फॉर एक्झाम्पल पाहिलं मी बीड, बीड सारखं ठिकाण इतकं डेव्हलप झालंय, जामखेड सारखं ठिकाण एवढं डेव्हलप झालंय, तिसगाव सारखं गाव छोटंसं डेव्हलप झालंय, तिथं मोठमोठे कमर्शियल कॉम्प्लेक्स झाले. पण आपल्या इथं नगरमध्ये काय जे कॉम्प्लेक्स आहेत त्यांना पाडतायत, ही सर्वात दुःखाची गोष्ट आहे सध्या नगरमध्ये.
0: आणि त्याचमुळे आपला युथ आता पुण्याकडे. हा,
1: आणि मग तो काय होतोय की बिझनेस इथं करणं पॉसिबलच नाही, मग ते जातात दुसरीकडे बिझनेस करायला. तर तो एक व्हायला पाहिजे आपल्या नगरमध्ये बिझनेस. तसं यांनी संग्राम भाई भरपूर चांगलं डेव्हलप केलं, रस्ते वगैरे तर खूप बदल चांगले केले त्यांनी.
0: आणि सर आपले युवक पण जे आहेत ना त्यांना बिझनेस करायचा असतो पण काही आयडिया नसतात किंवा काही गोष्टींमुळे ते थांबलेले असतात, तर अशा युवकांना आज काय सांगाल आपल्या रेडिओ नगरच्या माध्यमातून?
1: मला तर नाही वाटत आजकाल आजचा जो युवक आहे त्याला पूर्ण माहिती. मी जेव्हा मी पाहतो ना माझ्या दुकानात येतो माझ्या शॉप मध्ये येतो ना, तर इंस्टाग्राम ह्यामुळे ना त्याला हर एक गोष्टीची माहिती, हर एक गोष्टीची प्राइस माहिती आहे. पहिला आम्ही जेव्हा शॉपला टाकल्यानंतर कस्टमरला नव्हतं माहिती नसायचं, त्याची प्राइस पण माहित नसायची. हा दुकानदार सांगतोय तेवढ्याला देऊन टाका. आज प्रत्येक युथला आहे ना कोणत्या क्षेत्राची माहिती नाही असं नाही झालं, त्याच्यामुळे त्यांना माहिती भरपूर आहे, खूप माहिती आणि आवश्यकतेपेक्षा पण जास्त माहिती घेतात युवक लोक. त्यामुळे असं आता सध्या तरी काहीच नाही, तो चित्र नाही आहे समोर काय की फक्त तोच एक युवकांचा आजचा तोच प्रॉब्लेम आहे की फॅमिलीला धरूनच राहतात, फॅमिली शिवाय अजिबातच म्हणजे त्यांचं पान हलत नाही. मग बाबा तू इतक्या दूर जाऊ नको, बाबा तू इतक्या मग तू कसा राहशील काय, आई वडिलांचं फेअर जाऊ दे त्याला करू द्या, असं पाहिजे प्रत्येकाने तसं करायला पाहिजे. तर तो माणूस डेव्हलप पोरग डेव्हलप होईल, नाही तर मग ते लाड प्यार
0: कुछ काम का नहीं,
1: कुछ काम का नहीं.
0: अगर फ्युचर बनाना आहे तो ये सब छोडना पडेगा जरूर. आणि सर खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीत अनेक गोष्टी तुम्ही मगापासून म्हणताय की शिकायला मिळाल्या, नवीन माणसं मिळाली, नवीन गोष्टी करायला मिळाल्या. तर ह्या सगळ्या माणसांना जे आजपर्यंत भेटलेत नगरकर असतील, तर त्यांनी तुम्हाला तुमच्या कॅमेरा शॉपीला कसं प्रेम दिलंय?
1: खूप छान दिलं, खूप प्रेम दिलं. आणि प्रत्येक जण येतो आवडीने येतो आणि म्हणजे त्यांना एक आनंद मिळतो की मी इथं खरेदी करतो हे आम्हाला बऱ्याच म्हणजे बऱ्याच ग्राहकाकडनं दिसतं. असं काही नाही की ते काही काही वेळेस असे कस्टमर आहेत माझ्याकडे की ते मार्केटला किंवा ऑनलाईनला थोडस स्वस्त असून सुद्धा ते माझ्याकडे खरेदीला येतात. कधी कधी की हा आमच्या इलेक्ट्रॉनिक्स मार्केट गॅजेटमध्ये खूप फरक पडतो, ऑनलाईनला एखादी ऑफर येते त्यावेळेस आम्ही देऊ शकत नाही, मग आम्ही त्याला समजून सांगतो की बाबा ते हे, पण तरी पण तो बाय करतो आमच्याकडे, भले थोडं कॉस्टली असलं तरी पण बाय करतो.
0: सर पुढील काळामध्ये कॅमेरामध्ये अजून काय काय बदल होऊ शकतात?
1: कॅमेरामध्ये खूप बदल आहेत, खूप म्हणजे की काही असं चाललंय की तुम्ही इथं आता जी मुलाखत चालली तर हा बॉम्बे मध्ये बसून सुद्धा इथं शूट करू शकतो. पण त्याआधी सर्वात जास्त मोबाईल मध्ये खूप बदल होतील आधी, आणि मोबाईल मध्ये इतका म्हणजे हाय लेवलला मोबाईल बदल जाईल आणि नंतर तो एकदम खाली येईल. खूप बदल होणार आहेत मोबाईल मध्ये, मोबाईल क्रांती खूप होणार आहे यात, म्हणजे 3-4 वर्षामध्ये मोबाईल मध्ये इतका बदल येणार आहे की लोक म्हणजे जसं कोरोना लास्ट गेला आणि नंतर जो खाली येऊन आपटला तसंच मोबाईलचं पण होणार आहे. काही दिवसांनी असं होणार आहे की मोबाईल वापरणारच नाही, बंद प्रतिबंध लावतील लोक म्हणजे गव्हर्नमेंट. हो
0: सर, आताही मोबाईलचा सर्रास वापर केला जातो आणि कधी कधी चांगल्या गोष्टींसाठी होतो, कधी कधी वाईटही गोष्टींसाठी होतो, जे साहजिक आहे. जसं आपण म्हणतात ना माणसं जितकी तितक्या प्रवृत्ती आपल्याला भेटणारच. तर हे सगळं कधी कधी जेव्हा पॅरेंट्स हे सगळं बघतात तेव्हा डायरेक्ट म्हणतात या मोबाईल वाल्यांची चुकी आहे, काय काय त्या मोबाईल मध्ये आणून ठेवलंय, तर याबद्दल तुम्ही काय बोलाल?
1: माझा ऍक्च्युली मोबाईल कॅरेक्टर नाहीच आहे, मी मोबाईलला फक्त कॉल लेणे त्यामुळे जास्त मला, आणि माझा मुलगा पण 24 तास अभ्यासात असतो त्याच्यामुळे मला पण त्याला कधी शिकावं लागलं नाही. किंवा मुलगी पण माझी आणि बायकोला पण मोबाईलचं जास्त हॅबिट नाही आहे आणि मला तर नाहीच आहे, त्यामुळे मला ह्या बाबतीत मला नाही सांगता येणार काही की बऱ्याच फॅमिलीमध्ये समस्या आहे की मुलं मोबाईल सोडत नाहीत आणि फालतू वळण लागतात त्यांना सध्या. तर मी तेच सांगितलं तुम्हाला हे जाईल आणि नंतर इतकं खाली येईल की परत तो नाही उठणार ते.
0: आणि सर प्रत्येक वडिलांचं स्वप्न असतं की माझ्या मुलांना माझ्या बिझनेस मध्ये यावं, माझ्या व्यवसायात यावं, तर असं तुम्हाला नाही वाटलं कधी?
1: वाटतंय पण नाही असं शक्यच होत नाहीये, मुलगा येतच नाहीये बिझनेस मध्ये. पण आता मी त्याच्यासाठी मुलाला मुलगा ऍक्च्युली माझा होता सायन्स कडे जाणार होता, तर मी त्याला सजेस्ट केलं की तुझ्या ह्या म्हणजे मेडिकल प्रॉब्लेम मुळे तू सीए बन की जेणेकरून तुला ऑफिस टाकून तिथं काम करता येईल. आणि दुसरा स्वार्थ त्याच्यात हा पण होता की माझा बिझनेस सीए झाल्यावर तो करता येईल, त्याला तो कुठे बसून त्याचं ऑफिस चालून पण करता येईल माझा बिझनेस. म्हणून ते दोन्ही पॉइंट बघून त्याला सीए करायला लावलं आणि त्यांनी पण खूप मेहनतीने तेवढं ते केलं.
0: सर या सगळ्या गोष्टी तर तुमच्याकडून खरंच खूप काही शिकण्यासारखं आहे, कारण एकदम खालून तुम्ही वर आलेला आहात आणि अजूनही तुम्ही विसरलेला नाहीयेत की मी मातीतला माणूस आहे. ही एक छान गोष्ट मला यातून कळालेली की तुम्ही ते लक्षात ठेवलं की मी इथलचाच आहे आणि मी कायम इथे राहणार आहे. नाहीतर खूप लवकर काय होतं, थोडं जरी फेम मिळालं, थोडं तरी यश मिळालं की आपण लगेच असं होतो की नाही नाही आता मी सेट झालोय, आता मी माझं बघेल, असं होतं. पण ते झालेलं नाही, म्हणून अजूनही तुम्ही तेवढे स्थिर आहात आणि करता आहात.
1: सगळ्यात गोष्ट ती जाणवली की तुम्ही स्थिर असाल तर सगळ्या गोष्टी होतील, शांत असाल तर सगळ्या गोष्टी होतील. काल मला ही गोष्ट, काल मी एक भाऊ कदमचं शूट होत तिथं पाहायला गेलो, भाऊ कदम असे शांत एकदम. हा तुम्ही सांगितलं ते ऍक्टिंग करणार, तर ते स्थैर्य येतं तुम्हाला आपोआप येतं म्हणा किंवा करावं लागतं आणि जो ते आत्मसात करेल तोच सक्सेस होतो.
0: सर तुमच्या आयुष्यातली खचणारी किंवा तुम्ही खचले होतात ती गोष्ट तर कळाली जेव्हा मेडिकल इश्यू आले होते, पण आयुष्यात सगळ्यात आनंदाची गोष्ट कोणती होती की खूप आनंद झाला आणि ती अजूनही गोष्ट आठवली की चेहऱ्यावर आपोआप हास्य येत?
1: माझा मुलगा 10वीला 97% पडले, त्याच्या अशा परिस्थितीत खूप आनंद होता मला, खूप सगळ्यात बेस्ट आनंद होता तो माझा मुलगा. त्याच्यापेक्षा आनंद दुसरा काहीच नव्हता. बिझनेस मध्ये असे खूप आनंद येऊन गेले काही गेले, पण त्या व्यतिरिक्त तो आनंद नव्हता कुठला. जोक नाही की आपण एवढे धडधाकट असून सुद्धा रोज क्लास अटेंड करून सुद्धा मराठी मीडियम तो सोडतो, इंग्लिश मीडियम मध्ये आज तो 97% घेतोय आणि तो बी क्लास मध्ये नाही जात, जाणं होत नाही त्याला, शक्य नाही आजारामुळे, तर तो एक आनंद असून वेगळेच होते त्यावेळेला.
0: तुमचं काम आणि तुमचं फॅमिली हेच तुमचं जग आहे आणि मी खरंच देवाकडे प्रार्थना करेल की हे जग तुमच्या सोबत नेहमी राहो. आणि खरं म्हणजे आज तुम्ही इथे आलात, खूप छान गप्पा मारल्यात आणि सगळे तुमच्या आयुष्यातले महत्वाचे क्षण आमच्या समोर उलगडलेत, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
1: थँक्यू.
2: श्रोते हो, आज आपण आपल्या नगर डायरी या शो मध्ये आपल्याच अहिल्यानगर मधील पारस कॅमेरा स्टोअरचे ओनर व्यावसायिक प्रवीण गोरकर यांच्याशी गप्पा मारल्यात. त्यांनी अतिशय मन मोकळा गप्पा आपल्यासोबत मारल्यात आणि त्यांचा सगळा प्रवास आपल्या समोर उलगडलाय. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली नक्की कळवा 90111 23 90 या संपर्क क्रमांकावर. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची, पुन्हा भेटूया नगर डायरी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत। श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आता आपण ऐकणार आहोत। भाग 23, वाचक स्वर आहे माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा।
2: मातृगायनाचे महन मंगल स्तोत्र, अर्थात श्यामची आई, लेखक साने गुरुजी। श्यामची आई या पुस्तकातील रात्र 23, अर्धनारी नटेश्वर। मे महिन्याच्या सुट्टीत मी घरी गेलो होतो, इंग्रजी चौथीत मी गेलो होतो। मी घरी गेलो म्हणजे आईला आधार वाटे, कारण ती नेहमी आजारी असे। एक दिवस तापी, दुसऱ्या दिवशी ताप निघाला की मी किती पुन्हा कामाला लागायची। ताप आला की निजायचे, ताप निघताच उठायचे। ती फार अशक्त झाली होती। मी आलो म्हणजे तिला बरे वाटे। मी तिला पाणी भरण्यास, धुणे धुण्यास मदत करीत असे, अंगणाची झाडलोट करीत असे। आईचे पाय चपायचे, हातात सुटीतील माझा नेमत झालेला असे। एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते, जेवण खाणे झाली होती, वडील जेवून बाहेर गेले होते, धाकटे भाऊ झोपी गेले होते। आईचे उष्टे शेण वगैरे झाले। आई मला म्हणाली, श्याम थोडे दळायचे का रे, का तुझे हात दुखत आहेत? संध्याकाळी तू खणले आहेस, घोळेचा दळा केलास ना, हात दुखत असले तर नको। मी म्हटले, मुळीच हात दुखत नाहीत। जात्याच्या खुंट्याला तुझा व माझा हात दोन्ही असतात। तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते। चल, मी अंगणात जाते घालतो, पोत्यावर जाते घालतो, आईने घाल म्हणून सांगितले। मी अंगणात जाते घातले, आईनं दळण आणलं। दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करायच्या होत्या। मला आंबोळ्या फार आवडत असत। मायलेकरे अंगणात दळत होती व चंद्रवरून अमृताचा वर्षाव करीत होता। मंद गारवारा सुटला होता। आई ओव्या म्हणत होती व ओव्यात श्यामबाग असे माझे नाव गुंफित होते। मला आनंद होता। दळण्याचे काम मला लहानापासून आवडते, कारण त्यामुळे आईची सेवा करता येत असे। आईबरोबर दळीत असता मी जात्यात वैरण घालायसही शिकलो होतो। आम्ही दळीत होतो, दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानके वहिनी आल्या। बाई, हे काय, श्याम का दळतो आहे? मी म्हटले, आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले। श्याम, हे रे काय, तू इंग्रजी ना शिकतोस? जानकी वहिनी मला म्हणाल्या। मी आईला विचारले, आई दळायला हात लावला म्हणून काय झाले? आई म्हणाली, श्याम, अरे जानकीबाई थट्टा करतात हो तुझी, त्यांचे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून पायास आल्या। अरे, काम करायला का कोणी नावे ठेवतील? आणि आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज? आईला मदत करणाऱ्याला हसेल तो रानटी समजला पाहिजे। तुझ्या भक्तिविजयात जनाबाईबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत? हो हो, खरंच आहे, पण खरे असेल का ग ते? देव कबीराचे शेले विणू लागे, जनाबाईचे दळण दळू लागे, धुनी धुवू लागे, नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी नाचे, खरे का ग हे सारे? असे मी विचारले। बसा ना जानकीबाई, अशा उभ्या का? असे जानकीबाईस विनून आई मला म्हणाली, श्याम, अरे खरेच असेल ते। देवावर ज्यांची श्रद्धा असते व त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो। तू मला मदत करीत आहेस, ती देवानेच पाठवली। मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो, अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभाच राहतो, कधी श्यामच्या रूपाने, कधी जानकीबाईच्या रूपाने। आई, मला भेटेल का ग देव? मी एकदम विचारले। पुण्यवंता

0: सर्वांना भेटतो, पुष्कळ पुण्य करावे, सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणजे देव भेटतो, आई म्हणाली. जानकीवाईनी मला म्हणाल्या, श्याम का बोवा वगैरे व्हायचे की काय, मग शिकतो आहेस कशासाठी, इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर, आईला नोकरीवर ने. मी म्हटले, मला साधू व्हावेसे वाटते, भक्त व्हावे असे वाटते. आई ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता. मी बसलो तर मला भेटेल का देव, आई म्हणाली. बाळ ध्रुवाची पूर्व पुण्याई केवढी थोर, त्याचा निश्चय किती अभंग. बाप राज्य द्याव्यास लागला तरी तो माघारी फिरला नाही, इतके दृढ वैराग्य कुठून आणायचे. या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर, मग केव्हा तरी देव भेटेल. जानकीबाई म्हणाल्या, श्याम सोड, मी लावते आता हात, दमला असशील तू. मी आईला म्हटले, आई तूच जरा हात सोड, जानकीवाईनी व मी दळतो. जानकीवाईनी मला वैरण घालता येते, डोळे मिटून सुद्धा घालता येते, मी आता तरबेज झालो आहे. आई सोड ना ग हात थोडा वेळ. मी आईचा हात सोडविला व जानकीवाईनी आणि मी दळू लागलो, मी वैरण घालू लागलो. जानकीवाईनी पहा कसे पीठ येत आहे ते, डोळ्यात घातले तरी खुपायचे नाही, पहा ना. मी त्यांना म्हणालो. जानकीवाईनी आईला म्हणाल्या, बाई श्यामला तुम्ही अगदी बायकोच करून टाकलेत. आई म्हणाली, माझ्या घरात कोण आहे मदत करावयास, अजून सून थोडी चाली आहे घरात, श्याम नाही मदत करणार तर मग कोण करील. जानकीबाई, बायकांना कधी कधी पुरुषाची कामे करावी लागतात, त्यांना कमीपणा थोडाच आहे. श्याम मला डाळ तांदूळ निवडायला लागतो, धुणी धुवायला लागतो, भांडी विसळायला, सर्व कामात मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतले हो. मी म्हटले, श्याम लोक तुला हसतील, तर म्हणे कसा, आई तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे, तुझी चौघडी मी पांघरतो, मग धुवायला का लाज वाटेल. जानकीबाई श्यामला काही वाटत नाही, मी श्यामला बायको करून टाकले आहे तरी त्याला ते आवडते. मित्रांनो, आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, सेवावृत्ती, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुखेपणाने काम करणे, या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयात धैर्य, प्रसंगी कठोर होणे, घरी पुरुष मंडळी नसेल तर धीटपणे घरची व्यवस्था पाहणे, हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल. ह्यालाच मी लग्न म्हणतो. लग्न करून हे साधायचे, लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो, स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय व बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. पुरुषांच्या हृदयात स्त्री गुण येणे व स्त्रीजवळ पुरुष गुण येणे म्हणजे विवाह होय. अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे, स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे, परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. लग्नाने दोन पूर्ण जीव जणू बनतात. निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरूरच ठेवत नव्हती. प्रेम, दया, कष्ट, सेवा या स्त्री गुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती. या ठिकाणी श्यामच्या आई या पुस्तकातील रात्र 23वी संपली.
1: श्रोते हो, श्यामची आई, साने गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन आपण ऐकलं. वाचक स्वर होता माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: रतन ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल. जागरूक व्हा, करा पाण्याचे रक्षण. भविष्य

स्टेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राम राम मंडळी, मी स्वाती चक्रवर्ती भटकळ. तुमचा आणि तुमच्या आप्तेष्टांचा वाढदिवस स्नेहालयातील मुलामुलींसमवेत साजरा करा. तुमच्या आनंदात त्यांनाही सहभागी करून घ्या. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM.

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: मंडळी राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात ते पत्रकार. आणि अशाच दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी आपण या मालिकेत सखोल संवाद साधतो. आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर.
1: रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अजय धुपावकर. आज आपल्या समवेत आगळं वेगळं व्यक्तिमत्व आलेलं आहे. ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले सर आपल्या समवेत आहेत. त्यांनी तब्बल 46 वर्ष पत्रकारिता केलेली आहे. वेगवेगळ्या दैनिकांमध्ये लोकयुग, लोकमत, पुण्यनगरी, अजिंक्य भारत या दैनिकांमध्ये त्यांनी आपला कस लावलेला आहे पत्रकारितेचा. आणि त्याच्यातले 25 वर्ष त्यांनी संपादक म्हणून काम केलेलं आहे. प्रूफ रीडर ते संपादक अशी त्यांची वाटचाल आहे. त्याचबरोबर त्यांनी नगर, पुणे, नागपूर, मुंबई या शहरांमध्येही पत्रकारिता केली आहे. असे दिग्गज पत्रकार आपल्या समवेत आहेत. सर, मी तुमचं रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
2: नमस्कार
1: सर. तुमचं मला बालपण, शिक्षण आणि पत्रकारितेकडे तुम्ही कसे वळालात याविषयी अगोदर श्रोत्यांना सांगा.
2: मी पत्रकारितेमध्ये आलो तसं अत्यंत अपघाताने आलो.
1: बर.
2: पुण्यामध्ये मी शिकायला होतो फर्ग्युसनला.
1: बर.
2: आणि त्यावेळेला राष्ट्रतेज नावाचा पेपर होता आणि त्या पेपरमध्ये कुठंतरी आपण कॉलेज करून काहीतरी करावं म्हणून मी राष्ट्रतेजला त्यावेळेला गेलो. तिथं जॉईन झालो.
1: किती साली सर तरी?
2: हे साधारणतः 81 अगोदरची घटना आहे की ज्याला संजय गांधी विमान अपघात झाला त्या दरम्यान मी राष्ट्रतेजला होतो. आणि राष्ट्रतेजला मी फार थोडे दिवस होतो.
1: दैनिक होतं का?
2: दैनिक होत.
1: बर बर.
2: आणि लक्ष्मीपेठला होत, एक मोठी प्रेस होती आणि त्या प्रेसमध्ये नगर भूषण नवनीत हे नवनीत भाईंचं जे पुस्तक आहे ते तिथं प्रिंट होत होत.
1: बर.
2: आणि मी तिथं जात होतो बऱ्याच वेळेला. माझे मित्र होते आणि तिथं नवनीत भाईंची माझी भेट झाल्यावर ते मला म्हणे तू कुठला काय, त्यांनी चौकशी केली. ते म्हणे चल नगरला, माझा लोकयुग आहे, कर काम तिथं.
1: तुम्ही नगरचेच ना सर प्रॉपर?
2: नाही, मी प्रॉपर पुणे जिल्ह्यातला
1: आहे. बर बर बर.
2: तर त्यांनी मला खऱ्या अर्थाने,
1: तुम्ही नगरला त्यावेळेस आलात 81
2: म्हणजे नवनीत भाईंच्या
1: आग्रहामुळे.
2: हा, आग्रहामुळे मी नगरला आलो.
1: अरे वा.
2: आणि त्यांच्या लोकयुग मध्ये सुरुवातीला मी प्रूफ रीडर झालो.
1: बर.
2: त्याच लोकयुगला मी पुढे संपादक पण झालो. आणि हे करताना नगरमध्ये त्यावेळेला त्यावेळेची स्थिती आताची स्थिती अत्यंत मोठा बदल आहे.
1: बर.
2: आणि ही जी स्थित्यंतर आहेत त्यावेळेपासून आजपर्यंत अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या मला अनुभवता आल्या, अनुभवायला मिळाल्या. आणि मी ज्याला लोकयुग मध्ये काम केलं आता तो सायन्स दैनिक होत आणि नवनीत भाईंच्या ते पब्लिसिटीचंच पत्र होत तसं पाहिलं. परंतु ते आर्बन बँकेच्या चौकामध्ये त्या फलकावर लावलं जायचं.
1: हो.
2: आणि तिथं मग आम्ही काही ज्या बातम्या लिहायचं तिथं बातम्या लिहायची सुरुवात प्रूफ रिडिंग नंतर बातम्या. त्याला लेटर प्रेस होता.
1: बर.
2: आत्ताच्या सारखा प्रेस नव्हता. आणि मग
1: खेळ्यांचं
2: हे व्हायचं आणि ट्रेडल होत. ट्रेडलवर एक एक दैनिक असं छापलं जायचं.
1: बर.
2: तर तो फार जुना काळ होता. आणि ते नंतर चिटकवायचं, काही अंक विकले जायचे, काही अंक त्यांच्या सभासदांना ते द्यायचे.
1: बर.
2: असा तो लोकयुगचा माझा प्रवास झाला. पण लोकयुग बरोबर त्याच्यानंतर मी गावकरी केला.
1: बर बर. तिथे किती वर्ष लोकयुगला होतात?
2: लोकयुगला मी तसं 1.5-2 वर्ष होतो.
1: बर. प्रूफ रीडर म्हणून?
2: नाही, प्रूफ रीडर म्हणून मी 1-1.5 महिने, कारण त्यांच्याकडची जी माणसं होती ती काही सोडून गेली, त्याच्यामुळे मग मला एकदम लिफ्ट मिळाली.
1: बर.
2: मी वार्ताहर उपसंपादक झालो.
1: अरे बाबा. कुठली बातमी वगैरे आठवते का सर तुमची सुरुवातीची काही?
2: लोकयुग मधला एक मोठा इन्सिडन्स असा आहे की जो एका मोठ्या उद्योगपतीशी निगडीत आहे.
1: बर.
2: एक आहे की मी अत्यंत ज्युनियर आणि नवीन होतो आणि नवनीत भाईंचं माझ्यावर तसं डायरेक्टली इनडायरेक्टली फार प्रेम होतं. काय होतं, कसं होतं मला नाही सांगता
1: येत. बरोबर. बरोबर.
2: परंतु त्यांनी मला अतिशय चांगलं नगरमध्ये संधी दिली. माझ्या खाण्यापिण्याची बाकी सगळ्या गोष्टीची व्यवस्था तेच पाहत होते. त्यावेळेला ते नगराध्यक्ष होते, आमदार होते आणि त्यांच्याजवळ अनेक माणसं असताना सुद्धा त्यांनी माझ्यावर विशेष

0: लक्ष दिले, याचा मला सार्थ अभिमान आहे, ते माझ्या वडिलांसारखेच आहे. कारण त्यांनी त्यावेळेला मी अत्यंत ज्युनियर नवीन होतो, लोकयुगसाठी त्यांनी माझा एक दौरा केला आणि तो होता भुसावळचा.
1: बर,
0: खर तर लोकयुग किंवा सांज दैनिका अशी दौरे वगैरे किंवा अशा जबाबदाऱ्या देत नाही, पुढे कधीच कोणाला दिले नाही, परंतु ती जबाबदारी होती भुसावळ मधलं स्क्रॅप हे जे चोरीला जात रेल्वेचं त्याच्यावरच त्यांनी मला बातमी करायला सांगितली होती. त्यासाठी खास तिथं पाठवलं होतं आणि ते पाठवण्याचं कारण त्यावेळेला फिरोदिया आणि बजाज या ज्या कंपनी एकत्रित होत्या त्या विभक्त झाल्या आणि तो कंपनी मधला जो इंटरनल मॅटर होता, कोण कुठून रॉ मटेरियल आणत आणि ते रॉ मटेरियल आणि नवनीत भाई हे साधारणतः बजाज उद्योगपतींशी रिलेटेड होते, म्हणजे त्यांच्याशी त्यांचे चांगले आणि फिरोदिया त्यांचे विरोधक होते आणि त्यातून मला भुसावळला पाठवलं आणि त्या स्क्रॅपच्या बातम्या मी त्याला अत्यंत मोठ्या प्रमाणावर लोकयुगला छापल्या. हा माझा आणि फार नवीन म्हणजे मला पत्रकारितेचं फारसं कळत नसताना सुद्धा एका मोठ्या मोहिमेवर त्यांनी मला पाठवलं, म्हणजे पत्रकारितेची मला नक्की नीटनेटकी व्याख्या कळत नव्हती. त्यावेळेला मी ते एक मोठी
1: जबाबदारी तुमच्यावर
0: केल्या आणि हा माझ्या पत्रकारितेमधला सगळ्यात मोठा अनुभव आणि सगळ्यात मोठ्या बातम्या. आणि तिथं त्याचा दुसरी गोष्ट आहे, हे मी कबूल केलं पाहिजे, कारण मला काही असं इन्व्हेस्टिगेशन त्यावेळेला शक्यच नव्हतं.
1: बरोबर.
0: परंतु माझं नशीब एवढं चांगलं होतं की त्याच दरम्यान जनशक्ती नावाचा जो जळगावचा पेपर आहे तो बातमीदार म्हणून जो पेपर आहे तो त्याच्यामध्ये त्या बातम्या आल्याच होत्या. आणि मग मी त्या कार्यालयात जाऊन त्या बातम्यांची कटिंग्स घेतली, त्याची माहिती घेतली आणि ती नगरला आल्यावर लोकयुग मध्ये छापली.
1: बरोबर.
0: आणि तिला फार मोठा रिस्पॉन्स मिळाला आणि मग पुढं त्याच जोरावर पुढं मग नवनीत भाईंना असं वाटलं की या माणसामध्ये काहीतरी कॅलिबर्स आहे.
1: बरोबर.
0: म्हणून त्यांनी मला संपादक जरी नाव नवनीत भाईंचं किंवा गोवर्धनभाई बारसीकरांचं असलं तरी संपादक म्हणून काम करायला
1: लागलो,
0: म्हणजे फार कमी वयात मला संपादक एक संपादक होणे.
1: किती वर्षाचे वय किती असेल तुमचं त्यावेळी?
0: त्याला माझं वय साधारणतः 25
1: जबाबदारी संपादकीय तुमच्याकडे आली मेन.
0: अरे आणि एक त्याच्यानंतर
1: अनुभव वाढत गेला.
0: गावकरी हे दैनिक नगरमधून माणिक चौकातून निघत होत,
1: बर,
0: तर
1: नाशिकचं दैनिक
0: माणिक चौकात निघत होत. आणि मग असं झालं की मी लोकयुगला सकाळी काम करायचा दुपारपर्यंत,
1: बर,
0: संध्याकाळी मी गावकरीमध्ये काम करायचं.
1: बर बर बर बर.
0: त्याच्यामुळे ही दोन दैनिकात एकाच वेळेला काम.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यानंतर योगायोगाचा भाग की जे माझ्या कोणाच्याच आयुष्यात घडलं नसतं, मी सकाळी लोकयुग संध्याकाळी गावकरी
1: बर
0: आणि त्याच दरम्यान पुढे चालून पुढे काही वर्षांनी लोकमत नगरला सुरू झाला.
1: बर बर.
0: आणि त्यांचा माणूस जो जिल्हा प्रतिनिधी होता त्याने ऐन वेळेला सोडून दिलं.
1: बर.
0: त्याला मला त्याने सांगितलं की तुम्ही लोकमतचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम.
1: अरे बापरे. बर.
0: म्हणजे मी लोकयुग गावकरी आणि लोकमत या तीन दैनिकात एकाच वेळेला काम करत.
1: अरे वा.
0: आणि ही संधी मला वाटतं
1: पहिल्यांदाच
0: नगरमध्ये कुणाला तरी मिळाली. आणि एक काय की दुपारपर्यंत लोकयुगचं काम आटपायचं, त्याच्यानंतर मधला जो पिरियड राहायचा त्या पिरियड मध्ये मी लोकमतचा पाहायचा.
1: बर बर.
0: आणि
1: जिल्हा प्रतिनिधी होता.
0: जिल्हा प्रतिनिधी. आणि
1: त्यांचं काय आवृत्ती सुरू नव्हती?
0: नाही, आवृत्ती नव्हती, त्यांचं ऑफिस नव्हतं, काहीच नव्हतं. मी जिथं राहीन तिथूनच बातम्या पाठवायच्या.
1: काय काय कसं पद्धत काय होती?
0: ती जी पद्धत होती ती पद्धत म्हणजे टेलिग्रामचे आम्हाला अथॉरिटी होती,
1: बर,
0: त्यांनी पाठवायची, फोनवर द्यायची आणि काही एसटीने पार्सल द्यायची.
1: बर बर बर.
0: आणि हे पोस्टाने वगैरे हा काही प्रकार त्यावेळेला
1: नव्हता.
0: परंतु गावकरीमध्ये आणि लोकयुग मध्ये येणाऱ्या बातम्या ह्या पोस्टाने यायच्या.
1: बर बर.
0: म्हणजे समजा पाथर्डीच्या शर्माने बातमी पाठवली असेल तर ती साधारणतः आम्हाला 4-5 दिवसांनी आणि 4-5 दिवसानंतर आम्ही ती वाचून एडिट करून मग छापायचो. पहिली गोष्ट त्या त्यावेळेला वार्ताहरांचा अक्षर ओळखणं हा एक मोठा टास्क होता.
1: बरोबर.
0: कारण त्यांचं जुन्या काळात ते अक्षर ओळखायचं, त्याच्यावरून बातमी करायची. म्हणजे जी घटना 8 दिवसापूर्वी घडलेली आहे तिची बातमी, म्हणजे त्या घटनेची बातमी 8 दिवसांनी यायची तरी तिला एक वाचक होता.
1: बरोबर.
0: आज ह्या मिनिटाला जरी आपण एखादी बातमी रिलीज केली तर त्याला लगेच वाचक मिळत नाही, परंतु तो त्या काळात मिळायचा आणि त्याला वार्ताहरांच्या बातम्या करणं, बाकीच्या गोष्टी करणं आणि लेटर प्रेस होता, त्याच्यानंतर पुढे डीटीपी वगैरे आले पुढे, हा सगळा प्रकार, ही जी स्थित्यंतर आहेत ही मी अत्यंत जवळून पाहिली. दुसरी गोष्ट, ह्या सगळ्या याच्यामध्ये हे करत असताना मूळ मुद्दा असा होता की माझा, तसं नवनीतबाईंशी माझा थेट संबंध आला, म्हणजे मालक होते ते, तसाच माझा पोतनीसांशी थेट संबंध गावकरीमध्ये आला. त्याच्यानंतरचा जो माझा थेट मालकाशी संबंध आला तो म्हणजे जवाहरलाल दर्डांशी. मी ज्यावेळेला लोकमतला काम करायला लागलो, नंतर पुढे त्यांनी मला फुल टाइम केलं, मग मी ह्या दोन्ही गोष्टी, म्हणजे
1: गावकरी किती वर्ष केलं,
0: गावकरी मी 1.5 वर्ष केला आणि लोकयुगही केला, पण मी तो मग नंतर हे दोन्ही पेपर त्यांनी मला सोडायला लावले, म्हणजे मी सोडले आणि मी फुल टाइम झालो लोकमतला. आणि लोकमतला ज्या वेळेला मी इथं जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करत होतो त्यावेळेला जवाहरलालजी दर्डा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यांच्याकडे उद्योग खातं होतं आणि जवाहरलाल दर्डा यांचं हेच असं असायचं की ते त्यांच्या दैनिकाला, त्यांच्या दैनिकाच्या संपादका, आपलं वार्ताहराला विशेष महत्व द्यायचे. आता माझ्या समजेप्रमाणे त्यांच्याकडं कलेक्टरला जेवढं महत्व होतं तेवढंच ते त्यांच्या त्या जिल्ह्यातल्या वार्ताहराला महत्व द्यायचे, म्हणजे तेवढं त्याचा स्टेटस वाढवायचं. आणि त्यांनी माझा स्टेटस एवढा वाढवला जवाहरलाल दर्डांनी की जिल्ह्यातले सगळे जे पुढारी होते, कार्यकर्ते होते, पालकमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे ते यायचे आणि ते मला प्रोजेक्ट करायचे की हे आमचे प्रतिनिधी आहेत,
1: संपर्क वाढत गेला.
0: आणि कलेक्टरला कधी म्हणले नाही का हे आपले कलेक्टर आहेत, पण ते प्रत्येक वेळेला सांगायचे हे रामदास ढमाले हे लोकमतचं आपलं जिल्ह्याचं काम करतात, अमुक करतात. आणि त्याच्यामुळे माझा काय झाला की सगळ्यांशी एकदम थेट संपर्क आला, की जो संपर्क तयार करायला मला वर्षानुवर्ष गेले असते ते जवाहरलाल दर्डांच्या ह्या थीममुळे मी एकदम पटकन लोकांमध्ये पोहोचलो. आणि हे या जिल्ह्यामध्ये राजकारण कळण्याची, राजकारण समजण्याची आणि राजकारण लिहिण्याची ही खरी संधी आणि खरी थीम तिथून मला हे झाली.
1: म्हणजे 87-88 ची घटना असेल नाही,
0: हा 87-88 च्या दरम्यान. तर हे जे आहे
1: आवृत्ती सुरू झाली लोकमतची,
0: नाही लोकमतची आवृत्ती सुरू झाली त्याच्या आधी मी
1: तुम्ही
0: लोकमतला होतो आणि आवृत्ती त्याच्यानंतर माझी औरंगाबादला बदली झाली. आणि औरंगाबादून बदली झाल्यानंतर जवाहरलाल दर्डाजींना कळालं की बो नगरला केसरी येणार आहे, केसरी येणार आहे आणि केसरी येणार असल्यामुळं आणि कदाचित पुढे जाऊन सकाळ पण येणार आहे, कारण नगर ही काही त्यांच्या लिस्टिंग मधलं लोकमतच्या, ते मराठवाड्याचं दैनिक होतं त्यावेळेला, नगरला त्यांनी काही विशेष प्रायोरिटी दिलेली नव्हती. पण मग त्यांनी मला बोलून घेतलं आणि राजेंद्र दर्डांना सांगितलं की ढमाल्यांना नगरला पाठवा, आपल्याला आवृत्ती करायची. मी एकटाच नगरहून लोकमतसाठी इथं आलो होतो, पुढे मी एक मार्केट यार्डमध्ये गाळा भाड्याने घेतला आणि तिथं लोकमतचं ऑफिस तयार झालं. तर हे सगळं करताना तिथून ते दैनिक सुरू झाला आणि मी एकटा औरंगाबादून आलो होतो, पुढे माझ्याकडेच ह्या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या, संपादक प्रमुख मीच, जाहिरातीचा मीच पाहत होतो प्रमुख म्हणून आणि सर्क्युलेशन मी पाहत होतो,
1: सगळा अनुभव
0: सगळा. मग त्याच्या सर्क्युलेशन माझ्याकडे संपादकाकडेच असल्यामुळं झालं काय की मला जिल्ह्यात सगळ्या ठिकाणी एजंट देता आले आणि ते एजंट आजही कार्यरत आहेत बरेच. तर त्याच्यामुळं हा जो एक पाया तयार झाला, मूलभूत बेसिक गोष्ट तयार झाली आणि ती लोकमतमुळे झाली. एक तर लोकमत त्यावेळेला आमची अशी स्पर्धा होती की लोकमत सकाळ, केसरी, तरुण भारत त्यावेळेला पुण्याहून यायचे, यांचे जे एजंट होते हे लोकमतची एजन्सी घ्यायला तयार नव्हती. मग अशा वेळेला माझ्या पुढे एक प्रश्न असा होता की आता एजंट करायचे काय, तर त्याला मी एजंट नेमताना जे एस्टॅब्लिश एजंट आहेत, जे मूळ एजंट आहेत, ते आमची एजन्सी घेतच नव्हती. मग त्यावेळेला मी असं केलं की नवीन लोक ह्या व्यवसायात आणली, एकदम त्यांची काहींची डिपॉझिटही घेतली नाही. सांगायचं झालं तर आता बबन ढवळेसारखा जो माणूस आहे पाथर्डीमध्ये, तर तो हॉस्टेलमध्ये होता. मी स्टँडला उतरल्यावर त्याची माझी भेट झाली आणि त्याला मी विचारलं अरे बाबा तू हे करतोस का एजन्सी, म्हणजे ओळख झाल्यावर. मग तो म्हणला काही हरकत नाही पण पैसे नाही डिपॉझिट नाही. तर मी म्हटलं काही हरकत नाही, आमच्या आवारी साहेब होते त्यांच्याशी बोललो का असं असं आहे. असंच देशपांडेंचं झालं शेवगावमध्ये, अशा अनेक घटना झाल्या. तर मग आज ते सगळ्यात मोठे एजंट आहेत की जे ज्यांना एजन्सीचं यायचं नव्हतं त्यांना एजन्सी दिले, ते सगळ्यात मोठे एजंट झाले. सगळ्यात महत्वाचं काही ठिकाणी आता हे मोठ्या तालुक्याच्या लेवलला जुळलं गणित. पुढं असं झालं की मग आता ही जी काही खेडे गाव आहेत किंवा मोठी गाव आहेत इथं एजन्सीचं काय करायचं, तर तिथं एजन्सी करताना मी काय केलं, पोस्टमन असतील, दूधवाले असतील, असे कितीतरी दूधवाले आणि पोस्टमन हे लोकमतचे एजंट झाले.
1: अरे वा.
0: आणि एक नवीन म्हणजे पॅरलल अशी एक यंत्रणा उभी करण्याची मला एक मोठी संधी मिळाली.
1: अरे वा.
0: आणि हे करताना ज्या वेळेला हे करताना एजंटला त्याच्या गावात काय पाहिजे हे मला थेट समजायला लागलं, कारण ते माझ्या संपर्कात होते. मग तशा स्वरूपाच्या बातम्या
1: आणि
0: हे करताना मी माझं जे सदर आहे नगरच्या किल्ल्यावर ते अत्यंत प्रभावीपणे त्या लोकांच्या माहितीच्या आधारे त्यांच्याकडून मी माहिती घ्यायचं आणि त्या माहितीच्या आधारावर मग पुढे आणि सगळ्यात महत्वाचं लोकमत जास्त खपण्याचं तिथं माझ्या पिरियड मध्ये का झालं. तर त्यावेळेला मी काय केलं की जिल्हा परिषद आणि जिल्हा बँक ही जी नगर जिल्ह्यातली दोन प्रमुख सेंटर्स होती याच्या बातम्यांना प्रायोरिटी दिली, कारण ह्या बातम्या फारशा इतर दैनिकात येत नव्हत्या. मग मी जिल्हा परिषद त्यातल्या शिक्षकांच्या बातम्या, जिल्हा बँकेच्या युनियनच्या बातम्या आणि की ज्या केवळ आमच्याकडे असायच्या आणि त्याच्यामुळे लोकमतचा खप मोठ्या
1: प्रमाणात
0: वाढत गेला. आणि हे ह्याच गोष्टी बऱ्याच गोष्टी अशा झालेल्या आहेत.
1: जोडणी करून दिली सगळ्यांना
0: आणि एक आहे की हे एक बेस तयार झाला आणि त्या बेस वरती दैनिक उभी आहे.
1: बरोबर.
0: आता लोकमतला ज्याला मी आलो त्याला मला औरंगाबादला बदली झाली. सुरुवातीच्या पिरियड मध्ये मी नागपूरला पण होतो.
1: लोकमतलाच होते.
0: लोकमतला सुरुवातीला नागपूर, म्हणजे औरंगाबाद नगर, औरंगाबाद आणि नागपूर तीन सेंटर्स माझ्याकडे आले. म्हणजे मी त्या तीन ठिकाणी गेलो. अनेक वेळेला अशा बदल्या होणं बाकी होणं ह्या गोष्टी क्रमप्राप्त असतात ऑर्गनायझेशन मध्ये आणि मला ती एक मोठी संधी दुसऱ्या शहरामध्ये काम करणे. पण त्या ठिकाणी मी फार काळ काम नाही. एक एक की माझा संपूर्ण इंटरेस्ट हा नगर मध्ये होता, कारण नगर माझा जरी जन्मभूमी नसली तरी नगर ही माझी कर्मभूमी आहे. आणि नगरला मी एकदा मॅच झालेलो होतो की मला नगर सोडून दुसरीकडे जावं आणि पत्रकारिता करावं असं मला कधीच वाटलं
1: नाही.
0: आणि बदल्यांमुळे जरी मी गेलो असलो तरी मी परत नगरला. मी लोकमत 2 ते 3 वेळा सोडलेला आहे. बदलीमुळे मी एकदा लोकमत पण सोडलेला आहे. आणि हे करताना लोकमत सोडताना परत मला राजमबूनी परत बोलवलेलं, त्यांनी मला सन्मानाने घेतलं, मी सन्मानाने गेलो. माझी त्या ऑर्गनायझेशनशी अजिबात कटुता नाही. आणि मग हे करत असताना एकदा ज्याला मधल्या पिरियडमध्ये मी लोकमत सोडल्यानंतर माझ्याकडं पोपट बोरा
1: सर, मला नगरच्या किल्ल्यावरून तुमचे लेख मला बद्दल सांगा ना जरा. काय
0: की
1: तुमचं ते खूप गाजलं होतं विषय, तुम्ही कुठल्या अशा विषयांवर लिहिलं होतं?
0: की मूळ मुद्दा असा आहे की मी जे काही नगरच्या किल्ल्याहून हे जे सदर सुरू केलं त्यात दररोजच्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावर मी फोकस केलेला असा आणि त्याच्यामुळे एखादी गोष्ट प्रचंड प्रमाणावर म्हणजे चांगल्या पद्धतीने हाती लागते किंवा तिला रिस्पॉन्स मिळतो. आणि एकदा रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला, तुमच्या लेखनाला अॅफिलिएशन मिळालं किंवा तुमचं रिएक्शन असं की माणूस अत्यंत जबाबदारीने आणि पुढं चांगल्या पद्धतीने कंटिन्यू रहित राहतो. तुम्हाला किती पगार आहे याच्यापेक्षा तुम्हाला रिस्पॉन्स कसा आहे हे याच्यावर तुमची पत्रकारिता चालते असं मानतो. आणि हा रिस्पॉन्स मला कायम मिळत. दुसरी गोष्ट अशा ज्या घटना आहेत लोकमत मध्ये अशा झालेल्या आहेत की लोकमतला असताना ज्या वेळेला शंकरराव कोले आणि जय टेकावडे हे दोघे जण विधान परिषदेला
1: निवडणुकीमध्ये
0: निवडणूक मतदान 2 दिवस अगोदर 3 दिवस अगोदर मी त्या निवडणुकीचा निकाल कसा लागेल हे छापला.
1: बर.
0: आणि मी त्यावेळेला अत्यंत धाडसाने सांगितलं होतं आणि लोकमतने ते छापलं की ह्या निवडणुकीत जय टेकवडे हे कोल्ह्यांचा एकमताने पराभव करतो.

0: आणि प्रॅक्टिकली ज्याला निकाल लागला तेव्हा सुद्धा तसंच झालं. आता ते जे आहे, आता त्याच्यामध्ये दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या की एक आठवण म्हणून. तर त्याला राजन बाबांनी सांगितलं की एक तर परफेक्शन्स कसं आलं, दुसरी गोष्ट असं आहे की तीन दिवस अगोदर होतं त्याच्यामुळे मी ज्या दिवशी छापलं त्याच्या दुसऱ्या दिवशी ते आमच्या लोकमतवरून त्याला सार्वमतने छापलं. राजन बाबूने विक्रम सारडांना तशी नोटीस पाठवली, तो एक रेकॉर्ड आहे. आणि हे करताना आता हे मला नेमके पद्धतीने मी हे अनालाइज कसं केलं किंवा निष्कर्ष कसा काढला, तर प्रश्न असा आहे की माझा जिल्हा परिषदच्या पदाधिकाऱ्यांशी, जिल्हा परिषद सदस्यांशी, नगरसेवकांशी अत्यंत जवळून संबंध होता. मी त्यांच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये असायचा आणि हे करताना अजूनही कदाचित त्यांना मी कधी बोललो नाही. आप्पासाहेब माझे अतिशय जिवलग मित्र होते आणि सुभाष पाटील बांधकाम समितीचे चेअरमन होते त्या काळात. आणि मी त्यांची मीटिंग चालू होती त्याला मी तिथे गेलो, अर्थात ते मला कधीच आडवत नव्हतं. आणि मी तिथे गेल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की असं असं आहे. मी म्हटलं कोल्हे साहेब, मी आपला सहज म्हटलं कोल्हे साहेब नाही नाही नाही तसं होणे नाही. मग मला त्यांनी जे मतदान कसं होणार आहे याचा डाटा दिला आणि त्या डाटामध्ये एक मत जे टेकवड्यांना जास्त होत आणि मग त्याचा आधार घेऊन ते वार्तापत्र मी लोकमतला.
1: अरे वा.
0: आणि एक आहे की पुढाऱ्यांशी तुमचा जवळून असलेला संबंध तुमची पत्रकारिता पुढे नेऊ शकते. ह्या अशा अनेक गोष्टी अशा असतात की तुम्हाला ह्या पद्धतीने पत्रकारिता पुढे न्यावं लागते. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जी माहिती आहे ती तुम्ही फार दिवस स्वतःकडे ठेवू नका. ती तुम्हाला बातमीच्या स्वरूपात, तुमच्या स्तंभाच्या स्वरूपात, अग्रलेखाच्या स्वरूपात तुम्हाला द्यावी लागते, पुश करावी लागते, तर तिचं महत्व टिकून राहतं. केवळ तुमच्याकडे माहिती आहे याच्यात तुमचं मोठेपण अजिबात काही नाही,
1: खिशात ठेवून काय उपयोग नाही.
0: तुम्ही ते ज्याला लोकांपर्यंत पोहोचवता त्याला त्याला खऱ्या अर्थाने रिस्पॉन्स मिळतो. अशा अनेक गोष्टी आहे. आणि पुढे चालून मी ज्याला लोकमत मधून लोकयुग मध्ये आलो, दोन वेळा लोकमत मी परत संपादक झालो. मधल्या पिरियड मध्ये मला त्यावेळेला पुण्यनगरी सुरू करायचा होता आणि पुण्यनगरी पुण्यातून सुरू करायचा आणि त्यांना ते दैनिक
1: नाही लोकयुग मध्ये पण तुमचे लेख गाजलेत ना.
0: हा, प्रचंड गाजले.
1: हा, म्हणजे तो महापालिकेच्या
0: महापालिका निवडणुका असो आणि दुसरी गोष्ट नगर जिल्ह्यातले नगरसेवक हे निकालाच्या आधी निकाल सांगणाऱ्या पैकी मी एक होतो. त्यातले काही निकाल चुकीचे निघाले असू शकतात,
1: बरोबर,
0: परंतु बहुतांशी निकाल
1: ठोकताळे तुमचे बरोबर
0: निघायचे. आणि ते निघायचे म्हणजे असं काही नशिबावर हवाला ठेवून नाही, मी त्याचा अभ्यास
1: विश्लेषण करायचं,
0: त्याचं विश्लेषण करत होतो आणि त्रयस्थपणे कन्क्लूड करतो. तुम्ही तुमच्या कन्क्लूड करताना तुम्ही पूर्वग्रह दूषित नसाल तर तुम्ही निष्कर्षाच्या जवळपास येऊ शकता. आणि हे पत्रकारितेमध्ये, कारण तुम्ही सगळ्यांचं ऐका परंतु नेमकं काय आहे सतसत विवेकबुद्धीने तुम्ही ते छापलं पाहिजे, तुमच्यावर कोणताही दबाव नसला पाहिजे. दुसरी गोष्ट, पूर्वी पत्रकारिते दबाव नव्हता आणि पत्रकारितामध्ये एक चेहरा एक आहे की समजा रामदास ढमाले, तर त्याला लोकमतला ती आयडेंटी काय, लोकमत इतकीच आयडेंटी मला होती रामदास ढमाले या नावाची. आणि लोकमतला पुण्यनगरीला असताना तसंच होतं, लोकयुगलाही तसंच होतं की जे आज सहसा मिळत नाही ते त्या काळात होतं. आणि मग हे करताना तुम्हाला काही पथ्य पाळावे लागतात. एक आहे की पथ्य असे अनेक आहेत, वाहवत जाऊ नये. दुसरी गोष्ट, तुमचा कॉन्सेस अत्यंत क्लिअर असला पाहिजे, तुम्हाला कुणाला ब्लॅकमेल करायचं नसलं पाहिजे, त्याच्यातून चार पैसे मिळतील अशी अपेक्षाच ठेवू नका. अशा अपेक्षा जर ठेवल्या नाही तर पत्रकारिता यशस्वी होते असं मी मानतो. आता लोकांचं काय म्हणणं आहे मला माहित. प्रश्न असा आहे की कोणती अपेक्षा न ठेवता जर तुम्ही पुढे गेला तर तुम्हाला तुमची पत्रकारिता यशस्वी व्हायला मदत होते. त्याच्यासाठी फार शिक्षण लागतं हे मी मानत नाही, म्हणजे शिक्षण नसावं हे मी म्हणणार नाही, परंतु पत्रकारितेचा कोणताही कोर्स माझा झालेला नाही. दुसरी गोष्ट, मी ग्रॅज्युएट पण नाही आहे किंवा हे कोणती कुठंतरी मी कोणती तरी हे केलेलं आहे तर असं काही नाही. आणि हे करत असताना पण पहिल्यापासून एक गोष्ट मी मांडली की काही जरी झालं वाचकांचा प्रतिसाद हाच हेच आपलं पारितोषिक असतं. आणि म्हणून मी एक फार पूर्वी पत्रकारितेत आल्यानंतर मला जेव्हा चांगलं समजायला लागलं पत्रकारितेचं त्याला मी एक निश्चय केला होता की पत्रकारितेतलं कोणतंही पारितोषिक घ्यायचं नाही. आजपर्यंत मी मला अनेक वेळाला विचारण्यात आलं मी एकही पारितोषिक कधीच घेतलेलं नाही, अगदी शासनाचं सुद्धा नाही. प्रश्न असा आहे. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा की पत्रकारितेच्या संघटनेमध्ये सहभागी जरूर व्हायचं, परंतु पत्रकारितेच्या संघटनेचा अध्यक्ष किंवा पदाधिकारी कधी व्हायचं नाही,
1: बाहेरून
0: हे करायचं. आणि हे पथ्य मी वर्षानुवर्षे पाळलं, आजही पाहतो.
1: बरं, तुम्ही लोकयुगला पहिल्यांदा संपादक झालात ना पुढे?
0: हा, लोकयुगला मी पहिल्यांदा संपादक झालो, त्याच्यानंतर मी लोकमतला झालो, त्याच्यानंतर मी पुण्यनगरीला. मी पुण्यनगरीला त्यांच्या ज्या 15-20 आवृत्त्या होत्या
1: बर त्याचे पूर्ण मुख्य संपादक,
0: मग त्याचा मुख्य संपादक मी. आता माझी पुण्यनगरी मधली जी
1: नगरमधनच काम करायचे का तुम्ही?
0: एक आहे की मी त्यांना एक आठ घातली होती की मी ज्याला लोकयुगला होतो आणि बाबा शंकोटे माझ्याकडे आले, आम्ही एकमेकाचे नातेवाईक आहोत.
1: बर,
0: हे पण एकदा खुलेपणानं सांगितलं पाहिजे, म्हणजे माझ्या मेरिट बरोबर आम्ही गाववाले, आमचे नाते संबंध हा सुद्धा एक फॅक्टर आहे, मी तो नाकारता येणार नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी मला एक सांगितलं की माझी पोलीस टाईमची एजन्सी आहे ती नाही आहे, आता ती गेलेली आहे, किंवा पुण्याहून दुसरी एक दोन दैनिक निघत होती अशा स्वरूपाची, त्यांच्या एजन्सीज त्यांच्याकडे होत्या मुंबईमधल्या, ते त्यांना नको होत्या आणि त्यांना ते नको होतं म्हणून त्यांना स्वतःच असं दैनिक काढायचं, आणि ते माझ्या संपर्कात आले होते आम्ही गावाले असल्यामुळं. आणि मग ते मला म्हणे आपण काय नाव ठेवायचं, तर मग आम्ही पुण्यात बरोबर असतात,
1: फाउंडर आहात पुण्यनगर.
0: तर त्याला आम्ही पुण्यात दोघं जण होतो, आमची मीटिंग होती, मला आग्रह करत होते की ये, पण माझी फारशी इच्छा नव्हती कारण जो पेपर अस्तित्वातच नाही त्या पेपर बरोबर जायचं म्हणजे मोठी रिस्क होती माझ्या दृष्टीने. तरी पण मी त्यांना हो नाही करत करत चाललो होतो. तर आम्ही डिक्लेरेशन कसं मिळवायचं, तर त्याला नावं ज्याला शोधली त्याला पुण्यामध्ये लोकमतची जाहिरात लागलेली होती, पुण्यनगरीमध्ये लोकमतचं स्वागत किंवा पुण्यनगरीमध्ये आगमन. आणि मग आमच्या बाबानं म्हणलं आपण हे लोकमत सोडून द्या, हे पुण्यनगरी
1: नाव घेऊ.
0: आणि तिथून पुण्यनगरीचं डिक्लेरेशन मिळवलं आणि पुण्यनगरी हे नाव आलं. पुण्यनगरी नाव असू शकतं दैनिकाचं, याच्यावर कोणाचाच भरोसा नव्हता, पण ते नाव घेतलं. आणि दुसरी गोष्ट, पुण्यामध्ये दगडूशेठ हलवाईचे तिथेच आमचं ऑफिस होतं, आम्ही गणपती छापला. अनेक दैनिकांनी आम्हाला विरोध केला, वाचकांनी केला, ते आणि दैनिकावर दररोज ही रद्दी होती, यामुख होतं तमुख होतं, याच्यावर गणपती छापू नये, की ज्या दैनिकातून मोठा विरोध व्हायला लागला, म्हणजे त्यातल्या त्यात मुंबईची महाराष्ट्र टाइम किंवा अन्य दैनिकात जे काही लोक बोलत होते आम्हाला हे गणपती काय छापतात अमुक, अर्थात त्यावेळेला मी अभिमानाने सांगेन की हीच थीम ही महाराष्ट्र टाइमला सुद्धा अडॉप्ट करावं लागली, ते सुद्धा गणपती
1: छापायला लागले.
0: एक एक की ज्याला ते विरोध करत होते आम्हाला, अशा अनेक गोष्टी मी त्या पुण्यनगरीमध्ये आणल्या.
1: किती साली सर पुण्यनगरी आला इथे, म्हणजे तसं
0: साल मला एक की एवढी आता ते काढल्यावर.
1: बरोबर, तुम्ही पात्र फाउंडर आहात.
0: हा, फाउंडर.
1: आणि तुमचं मार्गदर्शन हे होत
0: की मग त्याला आम्ही पुण्यनगरी हा सुरुवातीला आम्ही सेक्स सारखा पेपर तयार केला, सेक्स त्याच्यात जास्त टाकला, म्हणजे उघड्या हे अमुक नट्या अमुक तमुक तमुक, म्हणजे ज्याला लो प्रोफाईल आम्ही ते सुरुवातीला केलं, त्याला प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. पण तू लोक म्हणायला लागले असं कसं काय पेपर, आम्हाला मग ते सगळं मी बदललं.
1: बर बर,
0: आणि ते बदलून चांगला दैनिक मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पुण्यनगरी, तेच मॉडिफाय करून. आणि हे करत असताना आम्हाला तसा लो प्रोफाईल वाचकच मिळाला, आणि हा वाचक मिळत असताना आमचा खप प्रचंड वाढला.
1: बरोबर,
0: एवढा वाढला की नगर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही 60,000 ते 70,000
1: अरे बापरे,
0: म्हणजे 1 रुपयाचा अंक हातोहात खपला जायचा. आम्हाला जाहिरातीची गरज नव्हती, कारण मुळात बाबांचा व्यवसाय आहे एजन्सी.
1: एजन्सी
0: आणि एजन्सी असल्यामुळे एजन्सीतून त्या दैनिकाच्या याच्यातून त्याला कागद स्वस्त होता आणि दैनिकाच्या किमतीतून पैसे मिळत होते सर्क्युलेशन मध्ये. का जे आज मिळत नाहीत ते पूर्वी सर्क्युलेशन मध्ये पुण्यनगरीला पैसे मिळत होते आणि म्हणून मग पुण्यनगरी झपाट्याने मोठा झाला. दुसरी गोष्ट, इतर दैनिकांमध्ये किंवा याच्यामध्ये कुणी जे काही कुणी छापत नव्हतं फारसं त्याला आम्ही प्रायोरिटी दिली. आणि विशेषतः एक जी एक नवीन थीम आणली, नवीन थीम, पूर्वी महानगर वगैरे मुंबईमध्ये कोडी छापितच होते, तर तो जो पॅटर्न आहे
1: मिक्सरचे,
0: हा, तर तो पॅटर्न मी पुण्यनगरीत आणला.
1: बरोबर.
0: आणि तो पॅटर्न आणून त्यांच्यापेक्षा पुढे जावं म्हणून त्याच्यावर मिक्सर लावला. आणि मिक्सरमुळं काय की आणि एक आहे की आमचं जो कोडी तयार करत होता त्याला एक गाईडलाईन्स दिल्या होत्या की बाबा अत्यंत सोप्यातलं सोपं कोडं पाहिजे की जे सर्वसामान्य माणसाला सहज गत्या सोडता येईल. आम्ही ते कोडं सोडवण्याचा आनंद त्या समोरच्या वाचकाला कसा मिळेल याची दक्षता घेत होतो. आणि मग त्याच्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणावर सक्सेस झाल्यावर तो ते पाकिटमध्ये पाठवून आमच्याकडे पाठवायचा बक्षिसासाठी. त्या 2-3 बक्षीस जेव्हा लावलेली असायची मग आम्ही त्याच्यातून लॉटरी सिस्टीमने बक्षीस काढायचं. त्याच्याबद्दल क्युरियोसिटी असायची. आता कितीतरी लोकांची पत्र यायची आणि सगळ्यांनी बरोबर सोडवलेलं
1: असायचं, स्पर्धा लागायची
0: त्याची स्पर्धा. आणि त्याच्यातून 1-2 नंबर काढायचे आणि प्रत्येक ऑफिसला 1-1 मिक्सर देऊन. त्याच्यामुळे काय झालं की पुण्यनगरी बद्दलचं जे अफिलिएशन होतं ते प्रचंड वाढ, त्याचा खपही प्रचंड.
1: महिलांचा पण अप्रोच वाढला.
0: एक आहे की याच्यामध्ये 2 प्रकारचे वाचक होते. एक आहे की अशा एक काही थीम्स आणलेल्या आहेत की ज्या थीम्स ह्या अत्यंत अफलातून आहेत की ज्या पूर्वी नव्हत्या आणल्या या पुढे कधी आणणार. एक आहे की माझी पहिली थीम होती पुण्यनगरीला की ज्याला वाचता येणार नाही अशा माणसाने पुण्यनगरी विकत घेतला पाहिजे.
1: बर.
0: अर्थात तुम्ही म्हणाल हा वेडेपणाचा प्रकार झाला, ज्याला वाचताच येत नाही तो पुण्यनगरी कशाला घेईन. तर त्याच्यावर माझं म्हणणं असं होतं, आम्ही जे फोटो छापतो म्हणजे त्याला न्यूज व्हॅल्यू नसेल, बाकीच्या नसेल, इतरही दैनिक आम्ही मोठमोठ्या मॅगझिन मधले फोटो घ्यायचे आणि ते फोटो आम्ही लास्ट पेजवर छापित होतो.
1: बर.
0: अर्थात त्याच्यामुळं ज्याला वाचता येणार नाही पण ते फोटो पाहायला लोक अंक घेत होते. याच एक उदाहरण तुम्हाला, असं मी एकदा जामखेडला चाललो आणि जामखेडला चालल्यानंतर चिचोंडी पाटीलला थांबलो. तिथला आमचा जो एजंट होता तिथं मी थांबलो, त्याने चहा बी सांगितला, मी चहा भेटलो. तिथे एक माणूस आला, त्यांनी पुण्यनगरी विकत घेतला आणि खिशात घातला. खिशात घातल्यावर तो निघून गेला. मी आमच्या एजंटला विचारला, यांनी तर पेपर घेतला, खिशात घातला, गेला. तो म्हणला ते गुरावाला माणूस आहे, तो त्याला काय वाचता येत. आणि म्हणलं मग तो नेतो कशाला, तर म्हणता हे सगळे फोटो पाहायला नेत असतो. आता माझा जो हेतू होता तो
1: तिथं
0: साध्य झाला. म्हणजे अर्थात एक एक मोठ्या प्रमाणावर नेतं ते असं नाही, परंतु एक थीम्स असतात.
1: बरोबर.
0: पत्रकारितेमध्ये आपल्याला नवीन काय करायचं आहे आणि हे करत असताना मला जे अपेक्षित होतं ते तसं घडलं. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा मी श्रीगोंद्यामध्ये क्रिएट केला की ज्या माणसाला लिहिता वाचता येत नाही त्याला वार्ताहर करायचं.
1: बर.
0: तर ही एक नवीन थीम मी टाकली होती. आणि आता तुम्ही म्हणाल मग तो वार्ताहर कसा
1: होणार,
0: तो बातम्या कशा देणार आणि तो तुम्हाला सांगणार कसा. आता याच्या पाठीमागं माझा हेतू एवढा होता की जे वार्ताहर बातम्या पाठवायचे ते एकदम फापट पसारा असायचं, प्रचंड मोठमोठ्या बातम्या द्यायच्या, 100-200 इतले जास्त प्रमाणावर नावं असायची आणि जे घडलेलं आहे त्याच्याबद्दल फारसं काही कुणी लवकर लिहिलेलं नसायचं. किंवा काही सभा झाली, सभेत प्रमुख वक्ता काय बोलला याच्यापेक्षा ती जी नावं 15-20 यायची, ती कोणाची कापायची कोणाची ठेवायची याचाही प्रश्न आला. याच्यावरचं एक उत्तम सोल्युशन माझं असं होतं की ज्याला लिहिताच येत नाही असा माणूस जर आपण वार्ताहर केला तर तो आणि त्याची बातमी आमच्या टेबलवरच्या उपसंपादकाने तो फोनवर देणार.
1: बर.
0: ती त्यांनी लिहून घ्यायची आणि त्याला एडिट करायचं. एक एक की ज्याला लिहिता वाचता येत नाही त्याला फक्त त्याच्या डोक्यात जेवढं राहिलं
1: तेवढंच
0: त्यांनी सांगायचं आणि तेवढंच तो सांगणार. तेवढं त्यांनी सांगितलं की तेवढंच आमचा इथला माणूस लिहून घेणार आणि तेवढीच बातमी येणार.
1: मुद्द्याचं सांगणार तो,
0: आता मुद्द्याचंच येणार, बाकीच्या गोष्टीचा विशेष राहतो
1: बंद.
0: आणि हे जे आहे ही थीम मी श्रीगोंद्यात राबवली. जगताप नावाचा युवक आमचा अशिक्षित
1: वार्ताहर
0: होता, नावानिशी सांगतो म्हणजे ह्या ज्या गोष्टी घडत गेल्या आणि
1: टेलिफोनच्या याचा वापर केला.
0: हा टेलिफोनचा वापर केला. आणि दुसरी गोष्ट आज आपण म्हणतो एक आपल्याला शहरी भागामध्ये काही वाटत नाही की अनेक महिला याच्यामध्ये येतात, अनेक वार्तापत्रामध्ये उपसंपादक अमुक सगळं होतात. ग्रामीण भागात अशी स्थिती येत आणि तेव्हा अशी स्थिती आणण्यासाठी मी अजून एक त्याच्यानंतर तो माणूस त्याच्यानंतर तो पुढं पुण्याला गेला त्या कामानिमित्त, त्याच्यानंतर तिथं वार्ताहर नेमायची वेळ आली. तर त्यावेळेला सुद्धा मी एक सांगितलं की आपल्याला श्रीगोंद्याला महिला नेमायची आणि मीरा शिंदे ग्रामीण भागातली पहिली
1: महिला
0: वार्ताहर. म्हणजे सांगण्याचा हेतू असा की ह्या ज्या गोष्टी आहेत आणि एक एक की आता यापूर्वीच्या ग्रामीण भागातल्या महिला वार्ताहर संपादक असतील परंतु त्यांना पार्श्वभूमी होती त्या त्या दैनिकात, त्यांचे कुणीतरी नाते संबंधातले कुणीतरी कुठले तरी त्यांचे वडील कुठेतरी पत्रकार आहेत, म्हणजे असे लोक महिला होऊ शकतात परंतु ज्याचं कुणीच नाही. आणि मला प्राध्यापक दरेकरांनी तिचं नाव सुचवलं, तिने ती तयार झाली आणि ती गेली अनेक वर्ष पुण्यनगरीला वार्ताहर म्हणून तिने काम केलं. आता सध्या नाही करत ती, पण त्याआधी ती करत
1: होती.
0: तिने जाहिरातीतही चांगलं काम केलेलं आहे. सांगण्याचा हेतू माझा असा आहे की जसं एजंट बद्दल झालं तसंच पुण्यनगरीला त्या काळामध्ये वार्ताहर सुद्धा फार पटपट मिळत नव्हते. आणि मग काय व्हायचं की ज्यांना कुठं अनुभव नव्हता, कुठं ज्याचा फारसा पत्रकारितेशी संबंध आला नाही, अशी सगळी माणसं मी नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्याच्या बाहेर जोडली. परंतु याचा बेनिफिट असा आहे की जो एस्टॅब्लिश असतो त्यांनी अनेक दैनिकाचा त्याला अनुभव असतो, त्याला काही फारसा इंटरेस्ट नसतो, परंतु जो नवीन असतो त्याला प्रचंड इंटरेस्ट असतो,
1: तिडकीने काम करतो.
0: आणि मग हे त्यांचं स्पिरिट मी ओळखलेलं होतं, म्हणून जुनी माणसं मी कधीच नेमली नाही. वार्ताहर सुद्धा हे मला एजंट नेमण्यावरून लक्षात आलं आणि मग त्यांना पुण्यनगरीमध्ये संधी दिली. आणि त्याच्यामुळे
1: वेगळा कन्सेप्ट तुम्ही लाभवला,
0: हे माझे पूर्ण कन्सेप्ट वेगळे होते. आणि हे कन्सेप्ट जे आहेत हे ज्याला मालकासारखी अथॉरिटी तुमच्याकडे असेल तरच तुम्ही करू शकता. आणि मग ते करत असताना हे जे वार्ताहर नेमले आहेत, हे एजंट नेमलेले लोकमतमध्ये असताना मला जे मी नवीन लोक एजन्सीमध्ये आणले त्याचा फायदा मला पुण्यनगरीत झाला, कारण ते माझ्या थेट संपर्कात होते. आणि त्यांच्यावर एक डायरेक्टली इनडायरेक्टली उपकार म्हणणार नाही, पण माझे असे संबंध होते की मी त्यांना नेमलं होतं आणि ते तिथे उभे राहिले होते व्यावसायिक दृष्ट्या. मग व्यावसायिक दृष्ट्या आपल्याला उभं करायला यांनी संधी दिली, म्हणून पुण्यनगरीची एजन्सी देताना ते प्रायोरिटीने ते पुण्यनगरी घ्यायला लागले, एजन्सी घ्यायला लागले. माझ्या नावाचा तिथं
1: संपर्काचा आणि त्यांच्या
0: उपयोग झाला, म्हणजे लोकमतच्या एजन्सीचा उपयोग पुण्यनगरीला मोठ्या प्रमाणावर नगर जिल्ह्यात हे अत्यंत निसंकोचपणे स्पष्ट.
1: आणि पुण्यनगरीला बातम्यांचं कुठलं तुमचं लेखाचं
0: एक एक की बातम्यांमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की जसं मी सांगितलं लोकमतला किंवा लोकयुगला कसं झालं. आणि हे सगळं करताना एक संपादक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी येते ती अशी असते, तुम्हाला काही माहिती असो नसो, तुम्हाला जी बातमी तुम्ही वाचलेली असेल नसेल वाचलेली, परंतु ती तुमच्या अंकात आलेली असेल तर तिची जबाबदारी तुम्हाला नाकारता येत नाही.
1: बरोबर,
0: कायदेशीररित्या PRB ऍक्टनुसार ती जबाबदारी तुमच्याकडे असते. आणि हे असल्यामुळं लोकमतमध्ये असं काही झालं नाही माझ्या फारसं, म्हणजे मला नाही ते सफर व्हावं लागलं, परंतु लोकयुग आणि पुण्यनगरीमध्ये मला लोकयुगच्या 3-4 केसेस आहेत आणि पुण्यनगरीच्या माझ्या एकूण 16-17 केसेस आहेत महाराष्ट्रात. त्याच्यामुळं संपादकाने काय करायला पाहिजे लिगली कायद्याने, जरी मी लॉ झालेलो नसलो तरी फ्रेशचे कायदे मला ह्या केसेसमुळं माहिती झाले. बरोबर. अनेक गाजलेल्या केसेस आहेत माझ्या.
1: आता सर राजकारणाबद्दल सांगा ना, आत्ताच तुमचं जुनं आणि
0: एक एक की त्याला राजकारणामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा होता, त्यावेळेच जे राजकारण होत ते राजकारण वेगळ्या पद्धतीचं होता, जसं होत तस ते समजून उमजून केलं जाणारं राजकारण होत.
1: बर बर.
0: एक एक की आणि दुसरी गोष्ट महत्वाची, ती टीका सहन करण्याची क्षमता त्या पुढाऱ्यांमध्ये आमदारामध्ये खासदारामध्ये किंवा कार्यकर्त्यामध्ये होती, ती आज नाही. हा मूलभूत फरक तर नोट करावा लागेल. त्याला मी अगदी बाळासाहेब विखेंच्या विरोधात लिहायचं, यशवंतराव गडाख, यशवंतराव गडाखांच्या एका मेळाव्यात तर मी अत्यंत टोकाची टीका करून लोकमतला असताना लिहिलं. वर्तमानपत्राची टीका टिप्पणी ऍक्सेप्ट करण्याची एक मोठी प्रवृत्ती होती, आज ती नाही, अजिबात नाही.
1: बरोबर. हा फरक मूलभूत फरक,
0: मूलभूत फरक आहे. आज तुम्ही एखाद्या आमदाराविरुद्ध किंवा नेत्याविरुद्ध जर लिहिलं तर तो लगेच तुमच्या अगेन्स्ट जाणार.
1: बरोबर.
0: तुमच्या दैनिकाच्या जाहिराती बंद करणार, तुमचा अमुक करणार, तुमचा तमुक करणार, अशा अनेक गोष्टी घडू शकतात का ज्या पूर्वी घडतच नव्हत्या. आणि हे सगळं करताना तुम्हाला माझ्या लाईफ मधला राजकारण म्हणून सगळ्यात अद्भुत किंवा माझ्या भोवती जसं मी कोर्टाच्या अनेक गोष्टी तुम्हाला सांगितल्या तशाच विखे गडा खटल्यात मी प्रमुख साक्षीदार होतो.
1: अरे बापरे.
0: माझ्याकडं मसे वकील मला सगळं गाईड्स करत होते. आणि त्या केसबद्दल जर सांगायचं तर विशेष त्या केसचं असं होतं माझ्या दृष्टीने की 91 दरम्यान मी गावकरीत होतो, म्हणजे गावकरीत सुद्धा मी दोनदा गेलेलो आहे, दोनदा आलेलो आहे. प्रत्येक दैनिक लोकमत, लोकयोग आणि गावकरी ही दैनिक मी धरायचं सोडायचं, धरायचं सोडायचं, मला तेच पर्याय होते आणि त्यांनाही मीच पर्याय होते. तर हे करत असताना त्या 91 मी इलेक्शन झाली त्याला गावकरीत, आणि त्यावेळेला मी निवडणुकीतल्या सगळ्या सभा म्हणजे जामखेड, नेवासा, नगर, शरद पवारांच्या बाकीच्या ह्या सगळ्या सभा मी स्वतः कव्हर केली. आणि त्यावेळेला बातम्या रामदास ढमाले याचकडून अशाच होत्या.
1: बर.
0: आणि त्या सगळ्या त्या कैफियतला जोडल्या गेलेल्या होत्या, म्हणजे कैफियतच्या बुकलेटमध्ये त्या जोडल्या होत्या. आता माझा दृष्टिकोन असा होता, माझी व्यक्तिगत मैत्री विखेंशी नव्हती, त्या माझी व्यक्तिगत मैत्री जी होती ती आप्पासाहेब राजळे, यशवंतराव गडाखांशी होती. मला त्यांना सहकार्य करायचं होतं. आता त्यांना सहकार्य आणि मग मला आप्पासाहेबांनी एकदा बोलून घेतलं, ते म्हणे अशी अशी केस दाखल झाली, आता तुला आमच्या बरोबर राहावं लागेल. म्हणलं काय हरकत नाही, म्हणलं बाळासाहेबांशी आपले काही विशेष संबंधही नव्हते फातेवाला, काय हरकत नाही. म्हटलं मग त्यांनी मला गडाख साहेबांकडे नेलं. गडाख साहेब मी ते आमची अशी परत चर्चा झाली. मग चर्चा झाल्यानंतर मला म्हणले ते तळेकर म्हणून आपले वकील आहेत औरंगाबादला, तिथं तू जा, तुला जे सांगतील त्या पद्धतीने तू कर. म्हटलं काय एक की मी तुमच्या बाजूनी आहे हे गृहीत धरा, काय हरकत नाही म्हणे, तू जा. सोपान धरण झाले, माझ्याकडे गाडी घेऊन आला आणि मग आम्ही दोघं जण औरंगाबादला तळेकरांकडे गेलो. तळेकरांकडे गेल्यावर एक तिथं त्यांची वाट पाहिली आम्ही एक तास. ते आले, इरा नावाचं हॉटेल आहे, तिथं आम्ही थांबलो होतो. इरा हॉटेलमध्ये आमची चर्चा झाली. त्यांनी मला सांगितलं का गडाख साहेबांचा फोन आला होता, तुम्ही त्यांच्या बरोबर आहात आप्पासाहेबांबरोबर. हा म्हटलं, मी काय सहकार्य करायचं एवढं सांगा. ते मला म्हटले एक काम कर, तू असं कर की हे मी लिहिलेलं नाही, हे मला माहिती नाही, मी एक शब्दही बोललो नाही, मी परत घरी आलो आणि मी एक निर्णय केला की आपल्याला राजळे गडाखांबरोबर जाता येणार नाही, कारण वर्तमानपत्राच्या अगेन्स्ट आपण जाऊ नये, कारण ज्याच्यावर आपली पत्रकारिता आहे त्याच्याशी जे इनाम आहे
1: जे आहे जे आहे ते फॅक्ट सांगायचे
0: सांगायचे. मग त्याचा कोणालाही फायदा हो.
1: बरोबर.
0: आपण आपल्या बातमीच्या बाहेर जायचं नाही.
1: तुम्ही साक्ष दिली तशी मग
0: एक नाही तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर माझ्याकडं बाळासाहेब आले विखे, त्यांनी असं असं या बातम्या मी पाहिल्या, अमुक केलं तमुक केलं. म्हटलं काय नाही, मी बातमी बरोबर आहे. त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे हे मी त्यावेळेला जिवूरला राहत होतो. जिवूरला का, तर माझी मिसेस प्राथमिक आरोग्य केंद्रात होती आणि तिथं मी राहत होतो. तर ते तिथं आले, दोन वेळा आले. ते म्हणले असं, मी त्यांना एकच सांगितलं की बाबा रे, मी माझ्या बातमी बरोबर आहे आणि माझी बातमी ही तुम्हाला सहाय्यभूत ठरेल असं मला वाटतंय.
1: बरोबर,
0: काही हरकत नाही, तरी तू राहा. त्या वेळेला माझी साधारणतः 3 ते 4 दिवस साक्ष चालली होती आणि ती सगळ्या दैनिकामध्ये छापून येत होती. विशेष म्हणजे ती सगळ्या दैनिकात एवढी मोठी साक्ष यापूर्वी आणि यापुढे कधी होणार नाही. आणि त्या साक्षीला हायकोर्ट हायबे साहेब होते, हायकोर्ट जज, हायकोर्ट जजने ती साक्ष ग्राह्य धरली आणि हा वार्ताहर अगदी स्पष्टपणे निकाल पत्रात त्याचा उल्लेख आहे. हे सांगे वांगे काही नाही, एक आहे की हा विश्वासार्ह माणूस आहे आणि याची साक्ष ग्राह्य धरावी लागणार. हे त्यांनी हायबे साहेबांनी आवर्जून मेन्शन केलेलं आहे. ती साक्ष ग्राह्य धरल्यामुळं झालं काय की शरद पवारवर स्टीचेस आले, शेरे ओढले हायकोर्टाने. ह्या बातम्या आणि माझ्या साक्षीच्या आधारे, म्हणजे शरद पवारांवर सुद्धा जे आक्षेप आले जे सुप्रीम कोर्टात काढावे लागले, अन्यथा त्यांना मुख्यमंत्री पद सोडावं लागलं असतं. म्हणजे ती म्हणजे अशा पद्धतीची पत्रकारिता ती फास्ट पुढे घेऊन गेलेली, म्हणजे नकळत नकळत माझ्याकडून एवढ्या मोठ्या गोष्टी घडलेल्या आहेत की त्या अत्यंत अफलातून आहेत. आणि हे करत असताना एक एक की मी अनेक गोष्टी पत्रकारितेमध्ये अनेक घडलेल्या आहेत, अनेक बाजू आहेत, अनेक पैलू आहेत. प्रश्न असा आहे की माझ्या पत्रकारितेचं मला वाटलेलं वैशिष्ट्य तुम्हाला सांग, मला इतर पत्रकारांपेक्षा वेगळेपण काय मिळालं? पत्रकारिता तर महाराष्ट्रात करणारे अनेक दिग्गज आहेत, माझ्यापेक्षा अनेकांनी मोठी पत्रकारिता केली असेल, पण माझ्यासारखा एकमेव माणूस असा आहे, मी असा एकमेव माणूस आहे महाराष्ट्रातल्या पत्रकारितेतला की माझा थेट मालकांशी संबंध होता. म्हणजे मला मध्ये
1: कोणाचं
0: हे नव्हतं मी, आणि त्याच्यामुळं मी अनेक गोष्टी करू शकत होतो. मी सुरुवातीला इथं नगरला आलो, नवनीतभाई बार्शीकरां बरोबर होतो, मी यांच्या बरोबर राहिलो, पोतनी साहेबांबरोबर एक वर्षभर राहिलो. ते अत्यंत जवळून मला त्यांनी, जवाहरलाल दर्डांनी मला अत्यंत जवळचा माणूस मानला. लोकमतमध्ये माझी अशी ख्याती होती, अरे मी कधी औरंगाबादला गेलो हे बाबूजीचा माणूस आला, म्हणजे माझ्या शब्दाला इतकी किंमत असायची की त्याच्यामुळे माझे वरिष्ठ आहेत ना, म्हणजे मी म्हणणार नाही घाबरत होता, पण मला रिस्पेक्ट करायचं,
1: आदर पूर्ण द्यायचे.
0: का करायचे? कारण मी बाबू मोठ्या बाबूजींच्या अत्यंत जवळचा माणूस होतो.
1: बरोबर.
0: आता हीच गोष्ट मला आता संपादक असताना मुरलीधर शिंगोटे म्हणजे बाबा यांच्या बरोबर मी होतो, आम्ही एकमेकाच्या नातेवाईक. दुसरी गोष्ट अशी की त्यांना सर्क्युलेशनचं सगळं कळत होतं, परंतु संपादकीय अंग नव्हतं, जाहिरातीचं अंग नव्हतं. त्याच्यामुळे मी सांगेन ती पूर्व
1: दिशा,
0: म्हणजे मी तिथं मालकच झालो. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या साई मीडिया ही जी फर्म आहे की जी हे चालवते पुण्यनगरी, तिचा मी प्रोप्रायटर होतो. माझ्याच नावाने सगळ्यांचे पगार, सगळ्यांचे चेक वगैरे सगळे.
1: मला भूषण देशमुखांविषयी सांगा ना तुमचा.
0: भूषण देशमुख माझ्या पत्रकारितेमध्ये अनेक जण आलेले की माझ्या बरोबर कोणी काम केलं याच्यापेक्षाही मी ज्यावेळेला काम करत होतो पत्रकार म्हणून, इतर दैनिकात जे लोक काम करत होते त्यांच्याशी माझा अधिक संबंध आला होता. आणि सगळ्यात जवळचा संबंध माझा, प्रामाणिकपणे कबूल केलं पाहिजे सांगायचं म्हणून सांगण्यात काही अर्थ नाही, एक आहे महादेव कुलकर्णी आणि मी आम्ही सुरुवातीच्या काळात अत्यंत जवळ होतो. पुढं ते औरंगाबादून केसरीचे वार्ताहर म्हणून इथं आले आणि मी लोकमतला जॉईन झालो. त्याच्यामुळे आम्ही दोघं फुल टाइम वार्ताहर ज्याला म्हणतात किंवा फुल टाइम कर्मचारी वर्तमानपत्राचे, ते आम्ही दोघंच होतो नगरला सुरुवातीला. आणि मग पुढं केसरी आला, केसरी आल्यावर ते संपादक झाले. ते संपादक झाल्यानंतर प्रश्न असा आहे की त्याला केसरीत भूषण पद्मभूषण ही जोडी होती.
1: बरोबर.
0: भूषण आणि पद्मभूषण त्याला मी गाव करीत होतो पुढं नंतरच्या काही काळात. तर हे जे होते ह्या जोडीने पत्रकारिता म्हणून एक वेगळं वलय तयार केलं. एक की केसरीला जो रिस्पॉन्स मिळाला तो पद्मभूषण आणि भूषण यांच्यामुळे मिळाला. दुसरी गोष्ट रामदास निवलकर पण होते, ते न्यूज एडिटर होते, महादेव कुलकर्णी संपादक होते, परंतु फील्डवर भूषण आणि पद्मभूषण होता. या आम्ही अत्यंत जवळून काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट त्यांची आणि त्याला अशी गलिच्छ स्पर्धा वगैरे काही नव्हती, एकमेकाबद्दल अत्यंत सॉफ्ट. आणि त्याला पद्मभूषण, भूषण, मी आम्ही सगळे एकत्र आलो. आणि ज्याला मी गावकरीत असो त्याला माळेवाड्यामध्ये आमचं ऑफिस होतं माझं, आणि आमच्यावर काही फारशी बंधनं नव्हती. तर त्यावेळेला भूषण, पद्मभूषण, दिलीप वाघमारे, अमोक बरेच सगळे बहुतांश पत्रकार
1: हे.
0: हा नाही, त्यावेळेला आम्ही ज्येष्ठ नव्हतो, आम्ही ज्युनियरच होतो.
1: तुम्ही समकालीन?
0: हा समकालीन. तर आम्ही एकत्र यायचो. त्यावेळेला बातमीवरची चर्चा, घडामोडीवरची चर्चा, काही बाजारू चर्चा, म्हणजे काही नुसतीच बातमीवर चर्चा असं काही नाही, साधक बाधक आता काही बी विषय काही निघू शकतात, काही चर्चा होऊ शकतात. आणि सकाळी 11 वाजता जमायचं, जसं आता दैनिकात मीटिंग होतात तसं आमची तिथं गावकरी व्हायची, सगळ्या दैनिकाच्या लोकांची ते कुठेतरी कुणीतरी चहा पाजायचं, एक दिवस यांनी एक दिवस त्यांनी. भूषण पण होता, भूषण यायचं. भूषणनी एकदा पंचमीला आम्हाला सांगितलं का आपण सगळे जामखेडला जाणार, काही जण गेले आमचे, तर दुर्दैवाने मला त्यावेळेला नाही जाता आलं. आणि भूषण आणि मी अनेक वेळेला आम्ही एकत्र बातमी म्हणून यायचं, परंतु भूषणचा जो दृष्टिकोन होता तो वेगळा होता, आमचा जो होता तो वेगळा होता. भूषणला नगर शहर, ऐतिहासिक पार्श्वभूमी किंवा बाकी ह्या अभ्यास करून सगळ्या गोष्टी करायच्या हे त्यांचं हे होतं.
1: बरोबर.
0: परंतु आमचं तसं नव्हतं. आम्हाला घटना त्या दिवसाची त्यावेळेची पेपरमध्ये छापली.
1: बरोबर.
0: त्यांचं तसं नव्हतं. त्यांना ते सगळं इतिहासाशी जोडण्याचं,
1: बरोबर,
0: इतिहासाबरोबर नेण्याचा त्यांचा मानस कायम राहिला.
1: त्यांनी त्यांची पत्रकारिता केली,
0: त्यांनी त्यांची एक वेगळ्या स्टाईलची पत्रकारिता. आणि त्यावेळेला अर्थात पण एक आहे की त्याचं गांभीर्य सुद्धा आम्ही ओळखलेलो, त्याच्यामुळे आम्ही त्याला कधी डिस्टर्ब नव्हतो करत किंवा अशी टिंगल टवाळी. आता पत्रकारिता आम्ही एकमेकाची बरंच टिंगल टवाळी करत होतो, पण त्यांची कधी करत नव्हतो. विशेष म्हणजे त्यांची कधीच करत नव्हतो. एक आहे की हे सगळं. आता तुम्हाला एक या निमित्ताने अजून एक किस्सा सांगतो. लोकमतचा येतो भूषण हा आणि पद्मभूषण ही जोडी अतिशय चांगली चांगली पत्रकारिता एकेकाळी त्यांनी नगर शहरात केलेली आहे, नो डाऊट. ह्याच वेळेला दरम्यानच्या काळात गिरीश कुलकर्णी सुद्धा
1: पत्रकारिता,
0: अर्थात तो किस्सा या निमित्ताने सांगायला हरकत नाही. लोकमतला असताना मी लोकमतला प्रमुख होतो, कुलकर्णींच्या वडिलांनी मला फोन केला. ते साडाला होते मला, तर माझ्या मुलाला लोकमतमध्ये घे. म्हटलं काय हरकत नाही, त्याला काय असं काही नव्हतं. तर म्हणजे इंटरव्ह्यू येईन, अमुकन तमुकन, पुढं तिचं मेरिटन काम, हे असला काय प्रकार नव्हतं, हे तोंडी चालायचं. मी त्यांना म्हटलं तुम्ही पाठवून द्या. तोपर्यंत मी गिरीशला काही ओळखत नव्हतो. दरम्यानच्या काळात काय झालं, आता माझ्या डोक्यात कुलकर्णी सरांचा फोन आला एवढंच होत. मला मी गिरीशला अगोदर पाहिलेलं नव्हतं. मीन वाईल त्यांच्यापूर्वी एक तास, दीड तास, दोन तास काय असेल ते सकाळी 11 दरम्यान महेंद्र कुलकर्णी माझ्याकडे आला. माझा असा समज झाला की सरांचाच मुलगा हा
1: महेंद्र कुलकर्णी,
0: महेंद्र. आणि मग मी महेंद्रला काय हरकत नाही, सरांशी माझं बोलणं झालंय, तुम्ही आजपासून जा किंवा उद्यापासून जाईन व्हा, काय प्रॉब्लेम नाही म्हणलं आपला. अमुक अमुक तमुक तमुक हे सगळं झालं. महेंद्र म्हणला काय हरकत, त्याचा अर्ज घेतला, त्याच्यावर रिमार्क केला की आजपासून जॉईन होत आहेत, अमुक आहे तमुक देऊन टाकलं. त्याच्यानंतर गिरीश आला, गिरीशला त्याला मी म्हटलं त्याने मी सरांनी तुम्हाला फोन केला हा म्हटलं केलं तर घेतलं म्हणलं त्यांना त्याने अहो मी आहे सरांचा मुलगा म्हणलं आता त्याला घेतलेले आता मी त्याला काही काढणार नाही म्हणजे
1: अशा किस्से घडले
0: असे असे कितीतरी असंख्य किस्से की जे पत्रकारतेमध्ये आणि याच्यामध्ये काही कटुता नव्हती आणि एक आहे की शक्यतो प्रिन्सिपलने वागण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न केला अर्थात कुठं कुठं सिलेंडर व्हावं लागतं फिक्झिबल व्हावं लागतं राहिलेलं आहे आणि अशा कितीतरी म्हणजे आणि
1: तुमचा अनुभव खूप आहे दांडगा नाही का आपल्याला वेळेअभावी त्याला थोडस करावं लागेल नाही आता आपल्या समवेत रामदास ढमाले सर होते त्यांनी आपल्या पत्रकारितेचे अनुभव अतिशय कोर्ट केसेस वेगवेगळे संपादक म्हणून आलेले अनुभव असे कथन केलेले आहेत सर तुम्ही परत एकदा अशीच आम्हाला वेळ द्या सर तुम्ही धन्यवाद सर आमच्या स्टुडिओत आलात तर
0: ओके थँक्यू
2: श्रोते हो राजकारण समाजकारण इतिहास संस्कृती क्रीडा गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात ते पत्रकार आणि अशाच पत्रकारांशी संवाद आपण साधतो आहोत आज आपण ज्येष्ठ पत्रकार रामदास ढमाले यांची मुलाखत ऐकलीत त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची पुन्हा भेटूयात लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. चिरंतन गाणी या शो मध्ये मी आर्ज कोमल आपलं सगळ्यांचं स्वागत करते आणि मंडळी आपल्या सर्वांच्या या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वरभास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. यामध्ये आपण ऐकणार आहोत सुधीर

साठ। मंडळी, स्वर्गीय गायन काव्याची उत्तम समज, शब्दोच्चारांची स्पष्टता आणि संगीताचं सखोल ज्ञान यांचा अपूर्व संगम असलेली अलौकिक प्रतिभा म्हणजेच स्वरतीर्थ सुधीर फडके। मराठी संगीत सृष्टीमधील एक आढळ तारा म्हणजे संगीतकार आणि गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके। त्यांनी मराठी संगीतात अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे। ते गायक तर उत्तम होतेच, पण एक संगीतकार म्हणून देखील त्यांची प्रतिभा कमालीची उच्चकोटीची होती। मित्रांनो, चिरंतन गाणी या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत बाबूजी सुधीर फडके यांनी गायलेल्या काही निवडक सुंदर द्वंद्वगीतांचा। आजच्या भागात ऐकूया सुधीर फडके यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं। रसिक हो, 11 फेब्रुवारी 1946 हा बाबूजींच्या आयुष्यातला सोन्याचा दिवस ठरला, कारण याच दिवशी प्रभात फिल्म कंपनीच्या साहेब मामा फत्तेलाल यांनी प्रभातचे संगीत दिग्दर्शक म्हणून बाबूजींची निवड केली। 1946 साली प्रदर्शित झालेला प्रभातचा गोकुळ हा हिंदी चित्रपट संगीत दिग्दर्शक म्हणून बाबूजींचा पहिला चित्रपट ठरला। या चित्रपटातलं आया गोकुल में छोटा सा राजा हे सुप्रसिद्ध गायिका माणिक वर्मा यांनी बाबूजींकडे गायलेलं पहिलं गीत ठरलं। 1946 मध्येच प्रदीप पिक्चर्सने बाबूजींना त्यांचा रुक्मिणी स्वयंवर हा चित्रपट संगीत करण्यासाठी दिला। या चित्रपटात बाबूजींच्या जोडीने संगीतकार म्हणून स्नेहल भाटकर होते, त्या दोघांनी मिळून वासुदेव सुधीर या नावाने संगीत दिलं होतं या चित्रपटाला। 1947 मध्ये पुन्हा एकदा प्रभातने बाबूजींना पाचारण केलं ते आगे बढ़ो हा हिंदी चित्रपट संगीतबद्ध करण्यासाठी। या चित्रपटासाठी प्रख्यात गायिका खुर्शीद या बाबूजींकडे प्रथमच गायल्या। त्याचबरोबर मोहम्मद रफी आणि मन्नाडे यांचे देखील प्रत्येकी एक गाणं होतं या चित्रपटात। प्रभातचे आधीचे संगीतकार गोविंदराव टेंबे, मास्टर कृष्णराव यांच्यावर नाट्यसंगीताचा प्रभाव साहजिकच होता, तर केशवराव भोळे यांची गाणी भावकवितेच्या अंगाने जाणारी होती। या पार्श्वभूमीवर बाबूजींनी केलेली चित्रपट गीतं ही अधिक सोपी होती। बाबूजी गाण्यांना चाल देताना शास्त्रीय चीजांचा सूक्ष्म विचार करत, चित्रपट माध्यम शब्दरचनेतील रसपूर्णता आणि त्याचवेळी जनमानसाची आवड याचा त्यांनी नेमका वेध घेऊन काळाच्याही पुढे जाऊन त्यांनी चित्रपट गीतं केली। आगे बढोनंतर बाबूजींना हिंदीमध्ये बरेचसे पौराणिक चित्रपट मिळाले, उदाहरणार्थ 1948 चा सीता स्वयंवर, 1949 चे जय भीम माया बाजार आणि संत जनाबाई, 1950 चे राम प्रतिज्ञा श्रीकृष्ण दर्शन इत्यादी। संत जनाबाई या 1949 सालच्या चित्रपटात लता मंगेशकर प्रथमच बाबूजींसाठी हिंदी गाणं गायल्या। गोप सब बनमाला पूछ हरी कहा गये हे होतं ते गाणं। सुधीर फडके यांच्या कामाची पद्धत, चौकटीतली शिस्त आणि विशेष म्हणजे त्यांची व्यावसायिकता ही त्यांना परिस्थितीने शिकवली होती, त्यामुळे मग यशस्वी चित्रपटांची मालिकाच पुढे सुरू झाली। वंदे मातरम, जीवाचा सखा, माया बाजार, पुढचं पाऊल, जशास तसे असे एकापेक्षा एक त्यांचे यशस्वी संगीतप्रधान चित्रपट आले। ही सुधीर फडके युगाची सुरुवात होती। मित्र हो, गायक सुधीर फडके यांच्यासह गायिका सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या युगुल गीतांच्या आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया संगीतकार वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलेलं, गीतकार शांताराम आठवले यांनी लिहिलेलं 1960 या वर्षीच्या सुभद्रा हरण या चित्रपटातलं एक सुंदर प्रेमगीत, उमलली एक नवी भावना। हे गीत म्हणजे प्रेमाच्या कोवळ्या उर्मीच्या अंतरंगातील सळसळती जाणीव आणि प्रथम प्रेमाची अस्पष्ट पण गूढ अनुभूती
यांचा एक सुसंवादी

सौंदर्यपूर्ण आविष्कार आहे. एक हळवी स्वप्नाळू उत्कट प्रेमभावना मनात दाटून येते आहे या गीतात. हे प्रेम आहे मनाच्या खोल कप्प्यात वसलेलं. या गाण्यात प्रेमाची संवेदी अनुभूती व्यक्त होते. गाण्यातली वाद्यांची संयमित साथ, गायनाचा स्वर आणि गीताचे शब्द या त्रयींचं संमेलन हृदयस्पर्शी आहे. सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात एक प्रकारची पारदर्शकता आणि नितळता आहे जी भावनेची उमलती जाणीव स्पष्टपणे दाखवते. गीताची रचना ही अशी आहे की प्रत्येक शब्द, त्यावरील स्वर आणि त्यामागील भावना हे एकमेकांशी एकजीव वाटतात. चित्रपटात हे प्रेमगीत चित्रित केलं आहे जयश्री गडकर आणि सूर्यकांत यांच्यावर.

रसिक हो, 1960 याच वर्षी प्रदर्शित झालेल्या लग्नाला जातो मी या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं, मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेलं एक प्रेमगीत ऐकूया. लग्नाला जातो मी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते होती मधुसूदन कालेलकर यांची. निर्माता होते दत्ता कुलकर्णी आणि दिग्दर्शक होते दत्ता धर्माधिकारी. चित्रपटात हे प्रेमगीत चित्रित झालं आहे राजा गोसावी आणि नीलम या जोडीवर. डोळे माझे त्यात तुझे रूप कसे, हे मराठी गीत म्हणजे प्रेमाच्या उत्कटतेचा, एकरूपतेचा आणि अनाकलनीय भावनांच्या विस्मयकारक अनुभूतीचा एक विलक्षण काव्यात्मक आविष्कार आहे. सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं आणि सुमन कल्याणपूर सुधीर फडके यांनी गायलेलं हे आहे प्रश्नात्मक प्रेमगीत. हे एक असं गाणं आहे ज्यामध्ये प्रश्न विचारला जातो आणि त्याचं उत्तर एक प्रश्न आहे. हिंदीत म्हणतात ना, हर सवाल का सवाल ही जवाब हो.

आता ऐकूया एक अतिशय गोड मधुर अंगाई. सुमन कल्याणपूर आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे अंगाई गीत आहे 1962 या वर्षी प्रदर्शित झालेल्या भाग्यलक्ष्मी या चित्रपटामधलं. शांता शेळके यांनी लिहिलेलं हे गीत संगीतबद्ध केलं आहे संगीतकार राम कदम यांनी. अंगाई म्हणजे आईची लाडकी ओवी जी बाळाला झोपवते. बाळगुणी तू कर अंगाई जोजविते रे तुझला आई. या अंगाई गीतात जी भावना व्यक्त होते ती म्हणजे आईच्या वात्सल्याचं कोमल प्रेमाचं आणि बाळाशी असलेल्या आत्मिक नात्याचं संगीतबद्ध रूप. सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील या गाण्याच्या प्रत्येक ओळीतून आईच्या हृदयातून उसळणाऱ्या ममतेचा सूर उमटतो. हे गाणं म्हणजे एका आईच्या काळजाचं संगीतबद्ध रूप आहे. यात प्रेम आहे पण त्यात अधिकार नाही, प्रार्थना आहे पण त्यात याचना नाही, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणत्याही भाषेपलीकडचं एक आत्मिक बंध आहे जे प्रत्येक आई आणि बाळात असतं. हे गाणं आईच्या ओठांवर असलेली एक शांत संध्याकाळ आहे जिथं प्रेमाचा पाळणा झुलतोय. अभिनेत्री जयश्री गडकर रूपी एका आईच्या अंगाईला अभिनेता रमेश देव रूपी बाबांची पण सुंदर साथ आहे या गाण्यात.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्या सोबत मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत गायक सुधीर फडके यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासह गायलेली काही निवडक युगुल चित्रपट गीतं. मंडळी, गीतकार जयंत मराठे यांची, संगीतकार यशवंत देव यांनी स्वरबद्ध केलेली आणि आशा भोसले यांनी गायलेली दोन बालगीतं खूप लोकप्रिय आहेत. एक, कोण येणार ग पाहुणे ताई मला सांग, आणि दुसरं, तुझी नि माझी गंमत वहिनी ऐक सांगते कानात, आपण दोघी बांधू याग दादाचं घरबाई उन्हात. याच गीतकार जयंत मराठे यांनी लिहिलेलं शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारं एक सुरेख गीत यानंतर ऐकूया. सुधीर फडके यांचं संगीत असलेलं आणि सुमन कल्याणपूर सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत आहे 1961 या वर्षी आलेल्या दिनकर द पाटील दिग्दर्शित माझी आई या चित्रपटातलं. हे गीत सुशिक्षण, सामाजिक एकात्मता, आत्मसाक्षरता आणि राष्ट्रविकास यांचा आविष्कार आहे. चला जाऊया पुढे.

सुधीर फडके आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या युगुल गीतांच्या आजच्या भागाची सांगता करूया संगीतकार प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेल्या सुभद्रा हरण या चित्रपटातल्या गीतकार शांताराम आठवले यांच्या या सुंदर प्रेमगीताने. मंडळी, 1960 या वर्षीच्या सुभद्रा हरण या पौराणिक चित्रपटासाठी खूप छान छान गाणी स्वरबद्ध केली होती प्रभाकर जोग आणि वसंत पवार या दोन्ही संगीतकारांनी. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकलेलं उमलली एक नवी भावना हे याच चित्रपटातलं गाणं वसंत पवार यांनी स्वरबद्ध केलं होतं. या गाण्याचे गीतकार शांताराम आठवले कवी, लेखक, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक, नट, प्रवचनकार अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे होते. प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटातलं त्यांनी लिहिलेलं आधी बीज एकले हे गाणं तर संत तुकाराम महाराज यांचाच अभंग वाटावा इतकं कमालीचं होतं. या गीताचे संगीतकार प्रभाकर जोग हे संगीतकार सुधीर फडके यांचे सहाय्यक संगीतकार होते. त्यांच्या अनेक गीतांचे आणि प्रसिद्ध गीत रामायण याचे ते सहाय्यक संगीतकार होते. प्रभाकर जोग यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून देखील बरीच चांगली गाणी दिली आहेत. चित्रपटात हे गाणं देखील चित्रित झालं आहे जयश्री गडकर आणि सूर्यकांत यांच्यावर.

मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण सुधीर फडके यांनी सुमन कल्याणपूर यांच्यासह गायलेल्या काही निवडक युगुल चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: मंडई चिरंतन गाणी या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या शो मध्ये आम्ही सादर करत आहोत आपल्या सर्वांचे आवडते स्वर भास्कर सुधीर फडके यांचा जन्मदिवस आणि स्मृती दिनानिमित्त विशेष भाग. सुधीर फडके यांनी गायलेली काही युगुल गीत याचे सादरकर्ते होते आपल्याच नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचे किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहादार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगर वर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.